नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात। एफएम 101.4 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे। आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948 म्हणजेच 9 मे इसवी सन 2026। सकाळचे 5:58 झालेली आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत। आपण सर्वांचं या प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत आहे।

नमस्कार नाशिक, 101.4 FM आकाशवाणी नाशिक। या मंगलमय प्रभाती मनाच्या गाभाऱ्यात भक्ती स्वर गंधाचा दरवळ, भक्तिधारा।

आशा भोसले यांनी गायलेली भूपाळी आपण ऐकली. पद्यरचना होती शांता शेळके यांची आणि संगीतकार होते आदिल अहमद. यानंतर संत नामदेवांचा अभंग ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये. संगीत केदार प्रभाकर यांचं आहे.

समस्वरातलं साने गुरुजी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अरविंद हसबनीस. याबरोबरच आजचा भक्तिधारा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज नियंत्रण कक्षातून तांत्रिक सहाय्य आहे रुपेश पाटील यांचं आणि प्रसारण कक्षातून आपल्याशी बोलतोय मी विशाल राव. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या कार्यक्रमांविषयी. थोड्याच वेळात ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रीष्मातील कविता आणि कवितेचं रसग्रहण या मालिकेचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अरुण ठोके, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:40 स्वरूप कृषीवाणीमध्ये शेडनेट हाऊसमधील फॉगिंग प्रणाली याविषयी माहितीचा उत्तरार्थ आज आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत विनया गांगल, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 7:45 अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी. 6:50 बसवंत गार्डन परिसर यामध्ये पर्यावरण क्षेत्रात करिअर संधी या मालिकेचा 6वा भाग. संवादक भावेश ब्राह्मणकर, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:55 वडनेरी सराफ विज्ञान कट्टा या कार्यक्रमात भारतीय शास्त्रज्ञांची विज्ञानगाथा या मालिकेतला 2रा भाग. संवादक तृप्ती बक्षी, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 7:00 हिंदी चित्रपट गीताचा आनंद. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल यांचा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 7:55 अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा हा आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. 8:00 समाचार प्रभात. 8:15 गीतधारा. 8:30 म्युझिकल मॉर्निंग. 9:00 ते 10:00 या वेळेमध्ये विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 10:00 गीत भारती हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम. 10:30 थेट संवाद या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची साहित्यश्री ही उपाधीधारक असलेले डॉ बापूराव देसाई यांची सुप्रिया देवघरे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: आदरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. या दरम्यान दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, 12:45 निरंतर स्वरलहरी ही मालिका, दुपारी 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या, संध्याकाळी 5:30 युववाणी, 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आज संध्याकाळी 7:30 आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात नेहमीच्या सदरांसोबतच कृषी संवादमध्ये माझे शेतीतील अनुभव या मालेमध्ये निर्यातक्षम द्राक्ष आणि भाजीपाला याविषयी युवा प्रगतीशील शेतकरी राधाकिशन मनोहर शिंदे यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. याबरोबरच रात्री 9:15 समाचार संध्या, 11:00 हिंदीतून आणि रात्री 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणी नाशिक केंद्राच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ऐकूया ग्रीष्मातील कविता आणि कवितेचं रसग्रहण या मालिकेचा 3रा भाग. संवादक अरुण ठोके, सादर करते कृष्णा शिंदे.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार. आज आपण नाधोम महानोर यांच्या नांगरून पडलेली जमीन सर्वत्र या कवितेचा आस्वाद घेणार आहोत. नाधोम महानोर हे 1960 काळातील अतिशय महत्त्वाचे कवी, रोमॅन्टिक आणि वास्तव अशा जाणीवेच्या दोनही प्रकारच्या अतिशय प्रभावी कविता लिहिणारे कवी म्हणून ते महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांच्या अनेक कवितांची गाणीही मराठी चित्रपटांमध्ये करण्यात आलेली आहेत आणि रानातल्या कविता या काव्यसंग्रहातील ग्रामीण जीवनातील संघर्ष, निसर्गाचा कोप आणि व्यवस्थेविषयीची अनास्था याचं अतिशय करुण चित्रण करणारी नांगरून पडलेली जमीन सर्वत्र ही कविता आज आपण ऐकणार आहोत आणि त्या कवितेचं रसग्रहणही करणार आहोत. महानोर म्हणतात, नांगरून पडलेली जमीन सर्वत्र नुसताच शुकशुकाट, एखादे चुकार वासरू कुठेतरी उद्ध्वस्त घाट, घाटाच्या लगतच वैरान माळरान दूरवर पसरलेले, कवलारू घरांचे इवलेसे गाव घाटात हरवून गेलेले, पहाट उजाडते फुलांच्या पाकळ्या गळून गेलेल्या, नुसतेच देठ तशी माणसे नुसती नुसती त्यांच्याच खोप्यात गुरफटलेली, यांनीच इथल्या तांबड्या मातीचा साक्षात्कार पाहिला केव्हा तरी स्वप्नात आणि एका जिद्दीने रात्रंदिन राबून सोन्याचा कोंब रुजून काढला, रुजून काढले नक्षत्र तारकांचे लखलखते आभाळ, वैरान रानात इवलेसे गाव साक्षात्काराने हरवून जाताना पिसाटले गेलेले ग्रीष्माचे ऊन, ग्रीष्माचे ऊन एकदा खेड्यावर आले, खेडे उदास झाले, घरात असेल तेवढे झोळीत टाकून स्वतः नागडे झाले, भावना गळून पडलेल्या पाकळ्यांसारख्या भाबडी माणसे, दणकट बाहूंचे बळच संपून गेल्यागत आंबलेली माणसे, पापण्या मिटतात, डोळ्यांपुढे घोंगावू लागतात त्या मोटारी, ती माणसे भली थोरली, त्यांचे जाडजूड शब्द आणि खोटी आश्वासने, रोज पहाटे उजाडते धुके पांघरून खेडे घाटाआड कुणाला दिसतच नाही की डोळ्यांवरचं धुकं चढल्याने खेडे दिसत नाही काही कळत नाही, मी एकटा स्तब्ध उभा झाडाच्या बुंध्याशी, उघड्या डोळ्यांनी पाहिली दोन भुकेने तडफडून मेलेली कारटी, पानवटल्या डोळ्यांनी गोऱ्या राजाचे मेहमान गाणारी जख्ख म्हातारी, मी पाहिल्या पसारी भरी ज्वारीवर भोग देणाऱ्या रूपवंत पोरी, नांगरून पडलेली जमीन सर्वत्र नुसता शुकशुकाट, एखादे चुकार वासू कुठेतरी उद्ध्वस्त घाट. मित्रांनो, महानोरांची ही कविता ऐकल्यानंतर आपल्याला एक दाहक अनुभवाची अनुभूती येते. रान म्हटलं की आपल्याला हिरवळ, पाऊस आणि आनंदाचं गाणं आठवतं, पण ग्रीष्माच्या तडाख्यात हेच रान जेव्हा वैरान होतं तेव्हा तिथल्या माणसांच्या नशिबी काय येतं, हा पट या कवितेत आपल्या समोर काही वास्तव दाखवतो. तो नांगरून पडलेल्या जमिनीचा आणि उद्ध्वस्त घाटाचा आहे. कवितेच्या सुरुवातीलाच कवीने एका उजाड खेड्याचे चित्र उभं केलं आहे. नांगरून पडलेली जमीन सर्वत्र नुसता शुकशुकाट, इथे जमीन नांगरलेली आहे पण ती पेरणीसाठी सज्ज नसून जणू काही तडफडून पडली आहे, एखादे चुकार वासरू आणि उद्ध्वस्त गाठ हे शब्द त्या ठिकाणचे एकाकीपण अधोरेखित करतात. ज्या मातीने स्वप्नात सोन्याचे कोंब पाहिले होते आणि जिद्दीने नक्षत्र तारकांचे आभाळ जमिनीवर उतरवले होते, तीच माती आज साक्षात्काराने हरवून गेल्यासारखी पिसाटली आहे. इथे ग्रीष्माचा ऊन आणि आश्वासनांचा खेळ असा दुहेरी प्रतिमा सुद्धा या

0: संस्कृतीत आलेले आहेत. माणसं आपल्या झोळीत जे काही आहे ते अर्पण करून स्वतः नागडी होतात, ही खरी शोकांतिका आहे. कवितेचा शेवटचा भाग अतिशय अस्वस्थ करणारा आहे. कवितेतला जो नायक आहे किंवा निवेदक आहे तो झाडाच्या बुंद्याशी स्तब्ध उभा राहून ते पाहतो आहे. हे काळीच पिळवटून टाकणार आहे. भुकेने तडफडून मेलेली दोन मुले, डोळ्यात पाणी असूनही जुन्या गोऱ्या राजाचे गोडवे गाणारी म्हातारी, आणि या सर्वात भीषण म्हणजे केवळ मुठभर ज्वारीसाठी स्वतःच्या अभ्रूपणाला लावणाऱ्या रूपवंतपुरी, हे सगळं जे काही चित्रण आहे, हे चित्रण महानोरांनी भारतीय पारतंत्र्य काळात जे काही आपल्या समाजाने ज्या दुःख अनुभवलेलं होतं त्याचं सुद्धा एक चित्रण आहे. आणि आजच्याही अस्वस्थ वर्तमानाची प्रतिबिंब या कवितेत आपल्याला उमटलेले दिसतात. हे केवळ वर्णन नाही, हा एक अर्थटाहो आहे. नांगरलेली जमीन हे प्रतीक असून ते कष्टकरी माणसाच्या विदीर्ण झालेल्या मनस्थितीचं दर्शन घडवतं. भाषेतला साधेपणा आणि नाट्यमयता या कवितेत जे आहे ते आपल्या थेट काळजाला भिडते. रसिको ही कविता ऐकल्यावर मन सुन्न होतं. ज्या मातीने कधी काळी सोन्याचा कोंब रुजवला तीच माती आज उद्ध्वस्त होते का, हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. धन्यवाद.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आताच आपण ग्रीष्मातील कविता आणि कवितेचं रसग्रहण या मालिकेचा तिसरा भाग ऐकला. संवादक होते अरुण ठोके, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आता आमच्या शेतकरी बांधवांसाठी माहितीची पेरणी, स्वरूप कृषीवाणी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. तीच साथ, तोच विश्वास.
1: आजच्या कार्यक्रमात ऐकूया शेडनेस हाऊस मधील फॉगिंग प्रणाली याविषयी माहितीचा उत्तरार्ध. संवादक आहेत विनया गांगल.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेडनेट मधील फॉगिंग सिस्टीमची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी नियमित देखभाल करणं अत्यंत आवश्यक आहे. फॉगर्सचे नोझल्स अत्यंत बारीक असतात, परिणामी कचऱ्याचा लहान कणही ते बंद करू शकतो. म्हणून या फिल्टरची वेळोवेळी स्वच्छता करणं हे खूप आवश्यक आहे. दर आठवड्याला फिल्टर उघडून त्यातील चकत्या स्वच्छ पाण्यानं आणि ब्रशनं आपण धुतल्या पाहिजेत. जर तुम्ही विहिरीचं पाणी वापरत असाल तर दर 15 दिवसांनी बॅकवॉश करून वाळूतील कचरा आपण साफ केला पाहिजे. विशेषतः क्षारयुक्त पाण्यामुळे नोझलच्या तोंडाशी पांढरट असा थर साचलेला आपल्याला आढळतो. जर नोझल चोक झाले असतील तर ते काढून सौम्य हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या द्रावणात 10 ते 15 मिनिटं आपण बुडवून ठेवावेत आणि नंतर स्वच्छ पाण्यानं ते धुवावेत. नोझलच्या बाहेरील बाजू साचलेले क्षार स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रशचा वापर आपण करू शकतो. टोकदार सुई किंवा वायर वापरणं हे आपण टाळलं पाहिजे, कारण यामुळं नोझलचा आकार बिघडून पाण्याचे थेंब हे मोठे पडू शकतात. पाईपलाईनमध्ये साचलेला कचरा काढण्यासाठी फ्लशिंग करणं गरजेचं असतं. महिन्यातून दोनदा लॅटरलची शेवटची टोकं आपण उघडावीत आणि पाणी जोरात सोडावं. यामुळे पाईपमध्ये साचलेली घाण निघून जाते. शेतकरी बंधू भगिनींनो, फॉगिंग बंद केल्यावर काही नोझल्समधून पाणी टिपकत राहतं का हे तपासलं पाहिजे. जर पाणी टपकत असेल तर त्यातलं अँटी ड्रिप रबर हे खराब झालेलं असू शकतं, ते आपण त्वरित बदलावं. यामुळे पिकांच्या पानांवर बुरशी पडण्याचा धोका हा कमी होतो. फॉगिंग सुरू असताना सिस्टीममध्ये पुरेसा दाब आहे का हे तपासलं पाहिजे. दाब कमी असल्यास फॉगिंग न होता पाण्याचे मोठे मोठे थेंब पडतात. तसंच मंडळी, पंपाचं ऑइल लेवल वेळोवेळी आपण तपासलं पाहिजे आणि कंपनीच्या सूचनेनुसार ते आपण बदलणं क्रमप्राप्त ठरतं. पावसाळ्यात हवेत आधीच आर्द्रता जास्त असते, त्यामुळे फॉगिंगची गरज भासत नाही. अशा काळात सिस्टीम दीर्घकाळ बंद राहणार असेल तर पाईपलाईन पूर्णपणे कोरडी करून ठेवावी, जेणेकरून त्यात शेवाळ साचणार नाही. आता या यंत्रणेचा वापर करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया. जास्त फॉगिंग करू नये, त्यामुळे रोग वाढू शकतात. फॉगिंग करण्यासाठी शक्यतोवर सकाळी किंवा दुपारची वेळच आपण निवडली पाहिजे. तसंच मंडळी, पाण्याची गुणवत्ता ही त्यासाठी चांगली असणं आवश्यक आहे. साधारणतः फेब्रुवारी ते मे या काळात बाहेरचं तापमान हे वाढलेलं असतं. जेव्हा शेडनेट मधील तापमान 30 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त जातं तेव्हा आपण फॉगिंग सुरू केलं पाहिजे. हिवाळ्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारी या काळात हवा कोरडी असते. जर आर्द्रता 40 ते 50 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाली तर सकाळी 10 ते दुपार

0: दुपारी 2 दरम्यान थोड्या वेळासाठी फॉगिंग करावं आणि मंडळी पावसाळ्यात म्हणजे जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये हवेत आधीच जास्त आर्द्रता असते. या काळात फॉगिंगचा वापर आपण पूर्णपणे टाळावा. अन्यथा पिकांवर करपा किंवा भुरीसारखे रोग हे येऊ शकतात. तर अशी ही प्रणाली जी आपल्याला शेडनेट हाऊसमधील वातावरण नियंत्रित करण्यास मदत करते. याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेतली. मंडळी आजच्या पुरते इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच कृषीवाणीच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: शेडनेस हाऊसमधील फॉगिंग प्रणाली याविषयी माहितीचा उत्तरार्ध आत्ताच आपण ऐकला. संवादक होत्या विनया गांगल.
2: शेतकरी बंधूंनो, जमिनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला संतुलित खतांचा वापर हा करावा लागतो. मात्र त्यासाठी माती आणि पाणी परीक्षण करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच हा महत्वाचा विषय आपण हॅलो किसान वाणीचा घेतला आहे. जमीन आरोग्य व्यवस्थापनात माती आणि पाणी परीक्षणाचं महत्व याविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक विजय शिंदे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 12 मेला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स 234-27-73 आणि 295-0772. करा मग फोन हॅलो किसान वाणीत.
1: आज संध्याकाळी 7:30 आपल्या किसानवाणी या कार्यक्रमामध्ये नेहमीच्या सदरांसोबतच कृषी संवादमध्ये आपण ऐकू शकाल माझे शेतीतील अनुभव या मालेमध्ये निर्यातक्षम द्राक्ष आणि भाजीपाला याविषयी युवा प्रगयोगशील प्रगतीशील शेतकरी राधाकिसन मनोहर शिंदे यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते कृष्णा शिंदे.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आता आनंदी जगण्याची नांदी अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी.
2: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात। महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र जिथे महाभारतातलं निर्णायक युद्ध संपलं होतं। आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टीनं ज्याचं वर्णन त्यानं धृतराष्ट्राला केलं होतं, प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं। का झालं हे युद्ध? हे खरंच अटळ नव्हतं का? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसात का केला गेला? मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का? याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं। त्यानं चहू दिशांना पाहिलं, खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तमांसाचा खच पडला होता? फक्त 18 दिवसात भरतखंडातले 80% पुरुषवंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते? यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही, एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला। संजयनं वळून पाहिलं तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्यातील एक वृद्ध योगी प्रकट झाला। मला माहिती आहे तू इथे का आलायस, पण हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कुणाशी असतं ते तुला समजून घ्यावं लागेल, वृद्ध योगी गूढपणे म्हणाला। काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ? संजयनं तात्काळ विचारलं। त्याच्या लक्षात आलं की तो एक महान ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे। महाभारत ही एक अतिभव्य अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे। वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न

विचारायला प्रवृत्त झाला. महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान? नक्कीच, ऐक तर, वृद्ध योगाने सांगायला सुरुवात केली. पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिय. नयन जे पाहतात, नाक ज्यानं वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात आणि त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं, कौरव म्हणजे काय? वृद्ध योग्यानं डोळे किलकिले करत विचारलं. संजयनं मानेनं नकार दर्शवला. कौरव, हे शेकडो विकार आणि दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता. कसा माहितीये? संजयनं पुन्हा नकारार्थी मान हलवली. तेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात. वृद्ध योग्याचे डोळे लकाकले आणि संजय या रूपकानं अवाक झाला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कुणी नाही तर हा आहे तुमच्या आतला आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक. आणि जर तुम्ही स्वतःला त्याच्या हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचं कारण नाही. संजय बावचळून गेला, पण त्यानं लगेच प्रतिप्रश्न केला. महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत, तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते? वृद्ध योगानं दुःखी स्वरात सांगितलं, याचा अर्थ हाच की जसं तुमचं वय वाढतं तसा तुमच्या वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुमच्यापेक्षा वडील माणसं जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात, ती परिपूर्ण असतीलच असं नाही. ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात, पण एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की तुमच्या हिताची आहेत की नाहीत. आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावं लागणार आहे. मोठं होण्यातला हा सर्वात कठीण आणि अपरिहार्य भाग आहे, आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे. संजय पूर्णतः लीन झाला ज्ञानाच्या या पैलूनं, पण लगेच हळूवार स्वरात विचारता झाला, मग कर्णाबद्दल काय? वा, वृद्ध योग्य उद्गारला. अप्रतिम प्रश्न शेवटी राखून ठेवलास तर. कर्ण आहे तुमच्या पंचेंद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे, पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, पण सबबी सांगत राहतो सर्व काळ विकारांची सोबत करण्यासाठी. संजयनं सहमती दर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली. डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता. पुन्हा एकदा वाऱ्याची बावटळ उठली. थोड्या वेळानं स्वतःला सावरत त्यानं वर पाहिलं तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचं तत्वज्ञान थोडक्या शब्दात मांडून.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी। या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
0: तुमच्याकडचं सोनं शुद्ध आहे याची खात्री आहे का?
2: खात्रीसह पुरावा फक्त अडावतकरांकडे।
0: प्रत्येक दागिन्यावर HUID हॉलमार्क।
2: विश्वास तोंडी नाही तर HUID नंबर सह देणारे
0: अडावतकर ज्वेलर्स।
2: नाशिककरांचा विश्वास जपणारी पेढी आता नव्या भव्य रूपात।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: आता बसवंत गार्डन परिसर काही क्षणातच।

0: प्रशिक्षित फेगड़े सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुड़घे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगड़े यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही
2: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: ऑफर कालावधी मर्यादित
1: अटी लागू.
3: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक.

0: आजच्या कार्यक्रमात ऐकूया पर्यावरण क्षेत्रात करिअर संधी या मालिकेचा 6वा भाग. संपादक आहेत भावेश ब्राह्मणकर, सादरकर्ते कृष्णा शिंदे.
1: नमस्कार श्रोते हो, मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. पर्यावरण क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी काय आहेत याची सध्या आपण माहिती घेत आहोत. कुणी जर आपल्याला म्हटलं की तुम्ही ग्रीन विश्वकर्म बना तर त्यावर आपला विश्वास बनणार नाही. हो, पण आज त्याचीच गरज येऊन ठेपली आहे. निवारा ही मानवी जीवनाची एक मूलभूत गरज आहे. या गरजेला गेल्या काही वर्षात अनन्यसाधारण महत्त्वही प्राप्त झालं आहे. त्यामुळेच निवारा ही संकल्पना जाऊन त्या जागी बंगला हा शब्द रूढ झाला आहे. म्हणजेच जसा काळ बदलतोय तसा निवारा आणि बंगला या संकल्पनेतही लक्षणीय बदल झाले आहेत. ही संकल्पना अधिकाधिक विकसित करण्यात केवळ बांधकामच नाही तर आर्किटेक्चर, इंटेरियर या क्षेत्रांचाही मोलाचा वाटा आहे. या तिन्ही क्षेत्रांमधून सध्या ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेला विशेष प्राधान्य दिले जात आहे. वाढती महागाई आणि पायाभूत सुविधांचा होणारा विकास पाहता पर्यावरण स्नेही आणि ऊर्जेची बचत करणाऱ्या ग्रीन बिल्डिंगला आगामी काळात प्रचंड महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळेच बहुविध पर्यावरण स्नेही उपाययोजना करणाऱ्या ग्रीन बिल्डिंग उभारून आपण आजच्या युगातले ग्रीन विश्वकर्मा बनू शकतो. सद्यस्थितीत आपण बघत आहोत तर पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी विश्वकर्मा बनणं खूपच आवश्यक आहे. सौर ऊर्जेचा वापर, त्यानंतर पवन ऊर्जेचा वापर, ग्रीन आर्किटेक्चर तसेच ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेत अनेक पर्यावरण हिताच्या बाबी पाळण्यात येतात. बांधकामाच्या ठिकाणी मातीबरोबरच वृक्षांचं संवर्धन करण्यात येतं. बांधकाम सुरू असताना पाण्याचा पुनर्वापर केला जातो. इमारत वापरात आल्यानंतर 100% सांडपाण्याचा पुनर्वापर करणं बंधनकारक असतं. रेन वॉटर हार्वेस्टिंग, कमीत कमी हिरवळ, त्याऐवजी स्थानिक जातीच्या वृक्षांची लागवड, सौर ऊर्जेवर आधारित गरम पाणी व्यवस्था, न्हाणीघर आणि स्वच्छतागृहातील सर्व साधनं पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा अशा पद्धतीची असणं आवश्यक असतं. प्रामुख्याने स्थानिक 500 किलोमीटर त्रिज्येतील बांधकाम साहित्यांचा वापर केला जातो. साहित्यांचा पुनर्वापर तसेच कमीत कमी ऊर्जेचा उत्पादनासाठी वापर केला जातो. उष्णता आणि ध्वनीविरोध विटांचा वापर तसेच फ्लायॅश समाविष्ट साहित्याला प्राधान्य या बाबी विशेष परिणामकारक ठरतात. बांधकाम सुरू असताना तसंच बिल्डिंग वापरात आल्यानंतर कचरा व्यवस्थापनाचा आरेखन आणि उपाययोजना आवश्यक असते. त्यामुळे कचराही निकाली निघतो. ग्लोबल वॉर्मिंग सारखी वैश्विक समस्या रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेकडे पाहिलं जातं. म्हणूनच पर्यावरण स्नेही बिल्डिंग तसेच आर्किटेक्चरच्या उभारणीत आपलं योगदान मोलाचं ठरू शकतं. देशातील अनेक विद्यापीठांमध्ये आर्किटेक्चरचे डिप्लोमा आणि डिग्री असे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते आपण आत्मसात केले तर आपल्याला या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला संधी मिळू शकते. ही संधी आपल्याला पर्यावरणाचं रक्षण आणि अर्थातच समाजसेवा करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आज विविध विद्यापीठांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये ग्रीन आर्किटेक्चरच्या संदर्भामध्ये आणि ग्रीन इंटेरियरच्या संदर्भामध्ये असंख्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्या दृष्टीने आपण त्याकडे बघितलं तर निश्चितच आपण देशासाठी काहीतरी करू शकतो.
0: बसवंत गार्डन परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण क्षेत्रात करिअर संधी या मालिकेचा 6वा भाग ऐकला. संवादक होते भावेश ब्राह्मणकर, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
2: बसवंत गार्डन परिसर, प्रायोजक बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक. आता सुट्टीतल्या धमाल वन डे पिकनिक साठी परफेक्ट डेस्टिनेशन बसवंत गार्डन.
3: मधमाशांची रंजक माहिती, ग्राम संस्कृती, ऍडव्हेंचरस गेम झोन, रेन झोन आणि फूड हब, तसेच मध आणि बेदाण्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थही.
2: सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एंट्री फी फक्त 300 रुपयांपासून.
3: बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक.
0: वडनेरे सराफ विज्ञान कट्टा.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: फक्त तिच्यासाठी अर्थात प्रत्येक गृहस्वामिनीसाठी वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव.
3: शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीवर 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट.
4: तिच्या मनासारखं मंगळसूत्र फक्त वडनेरे सराफांच्या मंगळसूत्र महोत्सवात. वडनेरे सराफ, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: विज्ञान

नमस्कार श्रोते हो, विज्ञानकट्टा कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. भारतीय शास्त्रज्ञांची विज्ञानगाथा या मालेत आज आपण ओळख करून घेणार आहोत भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव रामजी खानोलकर. भारतीय रोगनिदानशास्त्राचे जनक डॉक्टर वसंतराव

0: वसंतराव रामजी खानोलकर यांची प्रेरणादायी गाथा. डॉक्टर वसंतराव खानोलकर यांचा जन्म 13 एप्रिल 1895 रोजी झाला. वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पुढे लंडन विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले. 1924 साली ते भारतात परतले. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर उपाय शोधण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात होती. रुग्णांच्या वेदना पाहून त्यांनी संशोधनाचा मार्ग निवडला. मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सेठ GS मेडिकल कॉलेज येथे अध्यापन करत असताना त्यांनी कॅन्सर पेशींवर संशोधन सुरू केलं. किरणोत्सर्गाचा कॅन्सर पेशींवर होणारा परिणाम त्यांनी सातत्याने प्रयोगांद्वारे अभ्यासला. त्यांच्या संशोधनामुळे कॅन्सर निदान आणि उपचार क्षेत्राला मोठी दिशा मिळाली. त्यांनी अनेक संशोधन निबंध लिहिले आणि अ लुक ॲट कॅन्सर हे पुस्तक प्रकाशित केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. 1950 साली इंटरनॅशनल कॅन्सर रिसर्च कमिशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. युनेस्कोच्या विज्ञान समितीवरही त्यांनी काम केले. भारतामध्ये कॅन्सर संशोधनाला चालना देण्यासाठी इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. 1955 साली त्यांना पद्मभूषण हा सन्मान मिळाला. 29 ऑक्टोबर 1978 रोजी या महान शास्त्रज्ञाचे निधन झाले. त्यांच्या संशोधनामुळे कॅन्सर उपचार क्षेत्रात नवी दिशा मिळाली. हीच त्यांची खरी ओळख. श्रोते हो, चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या भागात एका नवीन शास्त्रज्ञाच्या माहितीसह. तोपर्यंत मी तृप्ती बक्षी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वडनेरी सराफ विज्ञान कट्टा या कार्यक्रमात आताच आपण भारतीय शास्त्रज्ञांची विज्ञान गाथा या मालिकेचा दुसरा भाग ऐकला. संवादक होत्या तृप्ती बक्षी, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरी सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
1: हिंदी चित्रपट गीताचा आनंद या जाहिरातीनंतर.
3: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
4: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
6: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
7: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
6: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी.
7: टकले बंधू सराफ, सराफ बाजार नाशिक.
8: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
9: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
8: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
9: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
8: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं समुंदर या चित्रपटातलं हे गीत आनंद बक्षी यांचं, संगीतकार राहुल देवबर्मन. सकाळची 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अशी यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 मिनिटांनी प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.

रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर रोज रेडिओ ऐकता. तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोवासावा.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: नमस्कार. बर का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. एल निन्योच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत तसंच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री यावेळी दिले. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत असं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामाची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत तसंच जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मेपूर्वी मंजूर करण्यात यावेत असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळे ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक शेतीमालाची ने आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांवरील दबावांना सामोरं आणि मर्यादित साधनस्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया या निकालाची काही वैशिष्ट्यं.
1: यावर्षी राज्याचा 10वीचा एकंदर निकाल 92.9% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.62% आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागला. राज्यात या परीक्षेसाठी एकंदर 16,164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 2.1% घट दिसून आली. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.96% आहे तर 89.56% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी आजपासून 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता
0: म्हस्कर. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची निवड केल्याची घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा आज कोलकात्यामध्ये शपथविधी होणार आहे. तामिळनाडूमध्ये टीव्ही

के प्रमुख सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्तांचं आयुएमएलनं खंडन केल्यानंतर पेच वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत झालेल्या कामाचं लेखापरीक्षण करण्यासाठी 4 आठवड्यांच्या आत एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम अर्थात पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे. रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुण्यात माननीय राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतावरच तयार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी व्यक्त केलं. विद्यापीठासोबत कृषी विभाग आणि आत्मा यांच्याद्वारे ही कार्यशाळा घेण्यात आली. आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाची इतरांना माहिती द्यावी, प्रत्येकानं 30 ते 40 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी ज्ञान द्यावं असा सल्ला दिला. नैसर्गिक शेती करणारे 1,500 शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे दौड किंवा पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन याप्रसंगी उपस्थित होते. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती. या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आज सुगम गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौगुले सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आले. यामध्ये 713 किलो गांजा, 21 किलो अफू आणि 96 ग्रॅम MD ड्रगचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात काल दुपारी विजांसह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये काल दुपारी मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह रेणापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला तर जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांडा आणि गव्हा

परिसरातील 3 गावं आणि एका वाडीला 2 शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: the dolphins about spread.
1: त्या पेक्षा देवा दाल दाल तुलप्यांचा पाऊस पाड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गंमत जम्मत. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झ, FM 103.6 मेगाहर्ट्झ, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. सकाळचे 7:22 आणि 17 सेकंद होत आहेत. ऐकूया दिनविशेष. आज 9 मे. आजच्या दिवशी आपल्या देशामध्ये 1874 साली मुंबईमध्ये पहिली घोड्यांची ट्रॅम सुरू झाली. आजचे महत्त्वाचे जन्मदिवस. थोर समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक आणि गोखले, गोपाळकृष्ण गोखले यांचा आज जन्मदिवस, साल 1866. तर सन 1540 मेवाडचे पराक्रमी सम्राट महाराणा प्रताप यांची आज जयंती. तसंच मराठी आणि इंग्रजी व्याकरणकार, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ज्यांना म्हणतात ते दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची आज जयंती, साल 1814. तर केशवराव जेदे, थोर स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते यांची आज जयंती आहे, 1886 साली. तर कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि थोर शिक्षण तज्ञ यांचा आज यांची आज पुण्यतिथी आहे, साल 1959. तर 1919 साली नारायण वामन टिळक, प्रसिद्ध मराठी कवी, यांचं आजच्या दिवशी दुःखद निधन झालं. आज त्यांची पुण्यतिथी आहे. तर हे होते आजचे दिनविशेष.

उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या चार भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्वाचा घटक आहे इतक्या वेळेच्या चर्चेतला, तो म्हणजे 1948 जनगणनेचा कायदा. तर याच्यातली गोपनीयता ही, याची तरतूद नेमकी कशी आहे, हा एक भाग. आणि दुसरं की नागरिकांकडनं आपण ही सगळी माहिती जी संकलित करतो, तर ती त्यांची गोपनीयता आपण सुरक्षित कशी ठेवतो?
2: आता जनगणना अधिनियम हा 1948 आपला अधिनियम आहे. म्हणजे भारताची राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, स्वीकारली. तर त्याच्यापूर्वीचा हा कायदा आहे. त्याच्यानंतर जनगणना नियम 1990 आणि हल्ली 2022-23 मध्ये पुन्हा आपण सेन्सस रूल्स केलेले आहेत. तर हे जे रोबस्ट ऍक्ट आहेत किंवा आपले रूल्स आहेत, ह्याच्यामध्ये गोपनीयतेची तरतूद पूर्वीपासूनच खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या अधिनियमामधील कलम 15 जे आहे, त्याच्या अन्वये जनगणनेमध्ये संकलित केलेली संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे, वैयक्तिक तपशील जो आहे, हा पूर्णतः गोपनीय असतो. ह्याची मी सर्व श्रोत्या या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. जनगणनेअंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमाअंतर्गत देखील कोणाला उपलब्ध करून देणार?
1: अच्छा,
2: म्हणजे आरटीआय ऍक्ट मध्ये पण आपण देऊ देत नाही. एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती. तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा, वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती कुठली, दुसरा विभाग आहे, कर संकलन असेल किंवा तपासणी यंत्रणा असतील, अशा कुठल्या विभागाला आपण देतो का? तर अशी कुठलीही वैयक्तिक माहिती कुठल्याही इतर विभागाला दिली जात नाही. या वैयक्तिक माहितीचा उपयोग केवळ सांख्यिकीय तक्ते तयार करणे आणि ते प्रकाशित करणे ह्यासाठी.
1: अगदी खरं, म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कोणाला दिली जाईल. त्यामुळं ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टल पुरती इतकीच राहील आणि ती ओपन पुढे होणार नाही. पण याच्यात सर दुसरा की जेव्हा आपण जनगणनेची ही प्रक्रिया सुरू करतो तर नागरिकांमध्ये ती जास्तीत जास्त पोहोचण्याकरता त्याच्यात जनजागृतीचे उपाय घेऊन आपण काय केले?
2: आता ह्या 2027 जनगणनेबाबतीत बोलायचं झालं तर केंद्र शासन त्यांनी एक त्यांचा एक जनजागृतीचा जो एक प्लॅन म्हणा किंवा मीडिया प्लॅन म्हणा तो आखलेला आहे. त्याच पद्धतीने राज्य शासनाने स्वतःचा एक मीडिया प्लॅन, स्टेट मीडिया प्लॅन आपण तयार केलेला आहे.

0: स्थानिक पातळीवरती स्थानिक प्रशासन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जनजागृती करत असते. पारंपरिक जे आपले जनजागृतीचे संकल्पना आहेत म्हणजे टी व्ही झालं, रेडिओ झालं, ह्याच्यावरती प्रचार प्रसार होत आहे, प्रिंट मीडियामध्ये तर होतच आहे. ह्या व्यतिरिक्त आपली जी जेन झी म्हणूया किंवा यंग जनरेशन म्हणूया, त्यांना अपील होणारी किंवा त्यांना हवी हवीशी वाटणारी जनजागृती जी आहे ती आपली सोशल मीडिया हँडल्स आहेत. भारताचे महारजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त ह्यांची सोशल मीडिया हँडल्स आहेत, तसेच आमचे जनगणना संचालनालय महाराष्ट्र ह्यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्याच्यामध्ये एक्स हँडल झालं, आमचं फेसबुक पेज झालं, आमचं इंस्टाग्राम पेज झालं किंवा यूट्यूब चॅनल्स झाले, ह्या माध्यमातून अधिकृत माहिती आम्ही म्हणजे उपयोगितेसाठी आम्ही प्रसारित करत असतो. तर सर्वांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊनच ही अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.
1: बिलकुल, की म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर सरजसं म्हणाले की त्या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्ही गेला निश्चितपणे योग्य ती माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. सर, याच्यातला प्रगणक हा एक जो घटक आहे जो आता खरगणनेनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देईल, माहिती संकलित करेल, ते कोण असतात, त्यांची निवड कशी केली जाते आणि त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं?
0: प्रामुख्याने जनगणनेचा परंपरेचा एक आपण विचार केला तर प्रगणक हे प्रामुख्याने शिक्षक ह्या वर्गातून आपण निवडतो. कारण त्यांना एक सामाजिक रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तो सगळ्यात जास्त सोशल रिस्पेक्ट शिक्षकांना असतो. तर त्यांची निवड आपण करतो आणि त्या व्यतिरिक्त केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ह्यांची कार्यालय आस्थापना जे आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील ह्यांची आस्थापना कार्यालय आहेत, त्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आपण निवड करतो. तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे 2007 त्याच्यामध्ये पण शिक्षकांना काही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त काही ज्या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये जनगणना, इलेक्शनशी संबंधित कामं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना संबंधित कामं अशा कामांची तरतूद आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जनगणनेचं काम नमूद आहे. तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर 2.5 लाख कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती करतो आणि त्यांचं सखोल प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण त्या त्या स्थानिक पातळीवरती आपण आयोजित करत आहोत.
1: बिलकुल. आता याच्यामध्ये स्वगणना न करणारे जे नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये प्रगणनाची भूमिका काय असेल?
0: आता स्वगणना हा एक ऐच्छिक पर्याय आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक कुटुंबाने स्वगणना करावी असं काही अपेक्षित नाही,
1: त्यांना कंपल्शन
0: नाहीये. कारण पहिल्यांदाच आपण हा पर्याय उपलब्ध करून देतो. तर जे कुटुंब काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत किंवा ज्यांना करता येणं शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे ते संसाधनं, लॅपटॉप किंवा पी सी उपलब्ध नाही, त्या ग्रामीण भागांमध्ये असतील काही असे हे कुटुंब जे स्वतःची गणना स्वतः करू शकणार नाहीत, तर अशा सर्व कुटुंबांसाठी आपल्या पारंपरिक जनगणनेच्या पद्धतीनुसार प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 रोजी घरोघरी माहिती देणार आहेत आणि सर्व 33 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहेत. तर कोणीही ह्याच्यामध्ये काळजी करण्याची आवश्यकता नाही की ह्या जनगणनेमधून तुम्ही कोणी सुटाल किंवा कोणाची गणना होणार नाही किंवा मी स्वगणना नाही केली तर माझी गणना होणार नाही असा काही ह्यामध्ये भाग नाही,
1: असं अजिबात नाही आहे. पण याच्यात सर, जेव्हा प्रगणक जेव्हा घरी भेटी दे प्रत्येकाच्या, तेव्हा त्यांच्याकडनं कोणती माहिती संकलित केली जाते?
0: आम्ही जनतेकडून जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीसाठी कोणताही पुरावा, कागदोपत्री पुरावा असेल किंवा दुसरा कुठलाही पुरावा आम्ही कुठल्याही लोकांकडे मागत नाही किंवा प्रगणकांनी पण मागणं अपेक्षित नाही. तशा स्पष्ट सूचना आपल्या दिलेल्या असतात. तर नागरिकांनी पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे, जनगणनेची माहिती ही रिस्पॉन्डंट बेस असते. म्हणजे प्रगणक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यापैकी योग्य पर्याय जो तुम्ही सांगाल तो पर्याय तो नोंदवून घेतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा आम्ही मागत नाही. तसंच फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रगणक कुठलेही OTP किंवा पासवर्ड हे
1: मागत,
0: हां, कुठलेही जनगणनेचे अधिकारी आपल्याकडून हे OTP किंवा पासवर्ड मागणार नाहीत. तर सर्वसाधारण जनतेने आता हल्ली अशा खूप आपण बाबी ऐकत असतो की OTP मागितला किंवा पासवर्ड मागितला आणि त्याच्यामुळे काही
1: इतर
0: डिजिटल सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. तर तसे कुठल्याही पद्धतीचं OTP किंवा पासवर्ड आपण जनगणने अंतर्गत मागत नाही.

0: आणि कुठलेही क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रगणक असतील, कोणीही अशा पद्धतीची माहिती मागत नाही किंवा कागदोपत्री पुरावे मागत नाही.
1: बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होणं हे का गरजेचं आहे?
0: आता आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्यातच सर्व समावेश झालेला आहे. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर त्याला नियोजनासाठी आणि विकासासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती अचूक बिनचूक आकडेवारीची असते. जनगणना ही म्हणजे 100% घरोघरी प्रगणक भेट देऊन सर्व लोकसंख्येची गणना करत असतात, परिपूर्ण अशी लोकसंख्येची गणना असते. त्यामध्ये संकलित होणारी माहिती ही पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी एक ध्येय धोरण निश्चित करत असते. तर त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्यामध्ये सहभागी होऊन आपली माहिती देणं अपेक्षित आहे आणि बिनचूक आकडेवारी देणं अपेक्षित आहे. तर जनगणनेअंतर्गत संकलित होणारी माहिती ही कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि भविष्यातील नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूकतेने करणं आवश्यक असतं, त्यासाठी ही आकडेवारी खूप महत्वाची असते. त्यासाठी आपण बघितले असं की जनगणनेचं ब्रीदवाक्य आहे आपली जनगणना आपला विकास. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विकसित भारताच्या ध्येय निश्चितीसाठी म्हणा किंवा त्याचं धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणा आपली आकडेवारी खूप महत्वाची आहे. आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे आम्ही हे आवाहन करतो की आपण बिनचूक आणि अचूक माहिती द्या. जी वैयक्तिक माहिती आपली गोपनीय आहे त्याचा सांख्यिकीय तक्ते आम्ही जे प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. तसंच जनगणना अधिनियम 1948 नुसार जनगणनेत प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. चुकीची माहिती देणं किंवा जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य न करणं हा देखील जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत एक गुन्हा ठरतो. जनगणना अधिनियम 1948 कलम 8 उपकलम 2 अन्वये प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर देणं अपेक्षित आहे. तसं ते कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक पण आहे. कलम 11(1)(d) अन्वये जर कोणी जनगणना अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली किंवा कोऑपरेट नाही केलं तर अशा बाबींमध्ये 1,000 रुपये पर्यंत दंड होऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याचे परिणाम अशी चुकीची माहिती दिल्याचे होऊ
0: शकतात.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद या पुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्राने सहक्षेपित केला. FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे.

शेतकरी बंधूंनो, जमिनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला संतुलित खतांचा वापर हा करावा लागतो. मात्र त्यासाठी माती आणि पाणी परीक्षण करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच हा महत्वाचा विषय आपण हॅलो किसान वाणीचा घेतला आहे. जमीन आरोग्य व्यवस्थापनात माती आणि पाणी परीक्षणाचं महत्व.

0: वास्तू तुम्ही हॉस्पिटलची उभी केली आहे, याचं नाव, त्याचं प्रयोजन आणि त्या वास्तूबद्दलही ऐकायला आवडेल.
1: 15 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात आलं, कोणतीही रुग्णाला जर आपल्याला समजा आपल्या तिथे निवासस्थान करायचं असेल तर 2 गोष्टींचा विचार असतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, एखादी गोष्टीला नाव ठेवणं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्याकडे नामकरण संस्कार सांगितलं तर नामकरण संस्काराला खूप मोठं सायन्स आहे. म्हणजे आम्हाला आयुर्वेदामध्ये त्याचा एक अभ्यास आहे, पूर्ण स्टडी आहे त्याचा, का नामकरण कसं ठेवलं पाहिजे. तर याचाच विचार करून ठरवलं का रुग्णांनी निस्सा हॉस्पिटलचं नाव घेतलं तरी त्याला काहीतरी मिळालं पाहिजे. तर मग आमच्या सद्गुरूंनी आम्हाला हॉस्पिटलचं नाव दिलं का हरिवल्लभ. त्याच्या मागचा विचार नंतर कळाला का त्या हरिवल्लभ शब्दांचा जर आपण एक एक शब्द ही सगळे चक्रांवरचे शब्द आहेत. म्हणजे आपले जे षटचक्र असतात त्या षटचक्रांना जागृत करण्यासाठी वर्ड सांगितलेले आहेत, शब्द सांगितलेत, हम रम लम. तर ही सगळी वर्ड आपण जर तुम्ही रांगेत वाचले तर आपल्या पाठीच्या मणक्यापासून तर मस्तिष्कापर्यंत जाणारे 6 चक्र त्या चक्रांचे वरचे वर्ड्स आहेत. म्हणजे तुम्ही शब्द हरिवल्लभ नाव जरी घेतलं तर तुमचे सगळे चक्र जागृत होऊ शकतात. तर म्हणजेच काय का, ह्या हॉस्पिटलचं नाव जरी घेतलं तरी तुमचं चक्र जागृत व्हायला लागेल, तुमचं शरीर बॅलन्स व्हायला लागेल आणि तुम्ही स्थिर व्हायला लागणार. कारण की कोणती गोष्ट सुरुवात करताना पहिले आपण बॅलन्स झालं पाहिजे. त्यासाठी त्या हॉस्पिटलचं नाव आपण तसं ठेवलंय. म्हणजे फक्त हे जे हॉस्पिटल आहे हे लोककल्याणार्थ आपलं झालं पाहिजे. म्हणजे निसं नाव जरी घेतलं तुम्ही तर तुमचं शरीरातले दोष बॅलन्स होतील. आणि या हॉस्पिटलचा युजच असा आहे का तो लोककल्याणार्थ झाला पाहिजे, की या गोष्टींचा फायदा त्याला झाला पाहिजे, रुग्णाला प्रत्येक रुग्णाला त्याचा फायदा झाला पाहिजे असा.
0: ओके, याबद्दल सर अजून ऐकायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, शारीरिक आणि मानसिक अशा आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी आयुर्वेद, पंचकर्म, योग, निसर्गोपचार, गर्भसंस्कार, बाल आयुर्वेद, सौंदर्य चिकित्सा अशा संपूर्ण उपचारांच्या सहाय्यानं निरोगी राहण्यासाठी संपर्क करा श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलच्या वैद्य जीवन संपत जाधव यांना, पंचवटी शाखा नाशिक इथं. तसंच वैद्य जीवन जाधव सर दर महिन्याच्या 1 रविवारी महालक्ष्मी क्लिनिक आकुर्डी पुणे इथे, दर महिन्याच्या 3 रविवारी भक्ती पॉलिक्लिनिक सदाशिवपेठ पुणे इथे आणि दर महिन्याच्या 4 रविवारी शिवम पॉलिक्लिनिक नौपाडा ठाणे इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 98 60 63 31 47, 98 60 63 31 47, 9860 633 147. वैद्य जीवन जाधव सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही खूप छान शब्दात हे सांगितलं की म्हणजे हॉस्पिटलच्या नावापासून तुम्ही रुग्णांच्या आरोग्याचा विचार केलेला आहे, की नुसतं नाव जरी उच्चारलं श्री हरी वल्लभ तरी तुमची 6 चक्र जागृत होणार आहेत, म्हणजे जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. या वास्तूबद्दल, या नावाबद्दल अजून सांगा ना.
1: ही वास्तू उभार करत असताना लक्षात आलं का कॉर्पोरेट आपल्याला हॉस्पिटल उभं करायचं नाही. म्हणजे माझे जे गुरु आहेत त्यांनी मला सांगितलं की तू फक्त हॉस्पिटल उभं करू नको, ते करत असताना काही शास्त्रोक्त विचार असला पाहिजेत. तर ह्या गोष्टी करत असताना आम्ही अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये प्रसन्नकुमार आचार्य यांचं मानसार नावाचं एक आर्किटेक्टचं एक जुनं पुस्तक आहे. त्याच्यानंतर विश्वकर्मा प्रकाश, मैतम, समरांग सूत्रसार असे बनेक पुस्तकांचा आपण आर्किटेक्चर म्हणून अभ्यास केला. जुन्या शास्त्रामध्ये खूप लिहून ठेवलेलं आहे का कशा पद्धतीची वास्तू बांधली पाहिजेत, कोणती वास्तू कशी बांधायची, कशासाठी बांधायची. कारण की आयुर्वेदामध्ये सुद्धा काही प्रयोगशाळा, म्हणजे ज्याला आम्ही औषधीकरण म्हणतो, त्याच्या सुद्धा काही शास्त्र सांगितलंय का या प्रयोगशाळा बनताना अशा अशा प्रकारच्या बांधायच्या. पण ती एखादी वास्तू आयुर्वेदाची कशी बांधायची याचे रेफरन्सेस नाहीयेत. मग ते शोधत असताना या ग्रंथांचा आधार मिळाला आणि त्याच्यातून आपण ही वास्तू उभी केली. तर ही उभी करत असताना लक्षात आलं का हिचा प्रकार जो आहे तो ऐरावत पद्धतीने म्हणायचा. ऐरावत म्हणजे हत्ती, हत्तीच्या आकाराची दिसली पाहिजे. म्हणजे तुम्ही मूर्ती जेव्हा तुम्ही ही हॉस्पिटल बघाल तुमच्या लक्षात येईल का तिचं सोंडेवर जे पंच महाभूत आपण लावलेत ते सोंडेसारखं आहे आणि मागे तिची पाठ आहेत, असं तो हत्तीचं जे मुख असतं त्या पद्धतीने ऐरावत पद्धती आर्किटेक्चर मध्ये म्हटलं जातं.
0: अच्छा, म्हणजे ही जी इमारत उभी केली आहे ही या स्वरूपात उभी केलेली आहे. अच्छा,
1: याच्यामध्येच आपण 5 मजल्यांचा विचार केलाय ह्या बिल्डिंग बांधताना. पृथ्वी, आप, तेज, वायू हे 5 महाभूतांचा आपण त्याच्यामध्ये विचार केलाय. आणि ही वास्तू बांधत असताना प्रत्येक, तुम्ही जुन्या काळामध्ये तू बघितलं असेल का जुने आपण जे वाडे पाडतो हे पाडतो त्या सोनं रत्न असं बरंच काय काय रत्न आपल्याला सापडत मिळायचं. मग आपल्या प्रश्नामध्ये एवढ्या खाली कोण पुरत असेल ना, तर मग त्याचा ज्यावेळेस मी अभ्यास केला तर लक्षात आलं का ह्या शिलान्यास म्हणून एक प्रकार असतो वास्तू बांधताना. या शिलान्यास मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे रत्न असतात ते धातू ते पुरले जातात. आपल्या सृष्टीवर सगळ्या या नवग्रहांची सगळी रचना आपल्या चालू असते. नवग्रहांचं अधिक आपल्या याच्यावर असतं. या नवग्रह जर बिघडले तर किंवा त्यांची दिशा बदलली तर त्रास होत असतो. सेम त्याच पद्धतीने वास्तूमध्ये जो व्यक्ती येणार आहे त्याचे वेगवेगळे प्रकारचे ग्रह असतील, त्याला त्रास असतील, ते त्रास त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ नये किंवा त्यांनी पटकन बॅलन्स व्हावं या हिशोबाने आपल्या ती वास्तू खूप बॅलन्स असणं खूप गरजेची आहे. ही बॅलन्स करण्यासाठी शिलान्यास नावाचा एक अधिकार असतो, तो अधिकार वापरून आपण तिथं बनवलंय. मग त्याचं जागेनुसार किती रकाने करायचे, काय करायचे, कोणते कोणते धातू पुरायचे, कोणते रत्न पुरायचे सांगितलेत. तर याच्यामध्ये नवग्रहांचे वेगळ्या प्रकारचे, म्हणजे आता नवग्रहांच्या जवळ आपण जाऊ शकत नाही, तर नवग्रहांसाठी पर्यायी गोष्टी काय, तर मग त्यासाठी रत्न सांगितले, धान्य सांगितले आहेत, औषधी सांगितल्या आहेत, त्याच्यानंतर काही रंग सांगितले आहेत, या सगळ्या गोष्टींचा वापर करून नवग्रहांच्या आपल्या जवळ जायचंय.
0: अच्छा वा, एवढा विचार वास्तू उभी करताना केलाय, म्हणजे हे नुसतं हॉस्पिटल नाही, चिकित्सालय काय आहे याबद्दल तुमच्याकडून हे ऐकणं खूप

0: इंटरेस्टिंग वाटतंय, ते ऐकूच यात. पण त्याआधी श्रोते हो, शारीरिक आणि मानसिक अशा आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी आयुर्वेद, पंचकर्म, योग, निसर्गोपचार, गर्भसंस्कार, बाल आयुर्वेद, सौंदर्य चिकित्सा अशा संपूर्ण उपचारांच्या सहाय्यानं निरोगी राहण्यासाठी संपर्क करा श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलच्या वैद्य जीवन संपत जाधव यांना, पंचवटी शाखा नाशिक इथं. तसंच वैद्य जीवन जाधव सर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी महालक्ष्मी क्लिनिक आकुर्डी पुणे इथे, दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भक्ती पॉलिक्लिनिक सदाशिवपेठ पुणे इथे आणि दर महिन्याच्या चौथ्या रविवारी शिवम पॉलिक्लिनिक नौपाडा ठाणे इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 98 60 63 41 47, 98 60 63 41, 9860 63 3147. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही खूप छान पद्धतीनं विशद करून सांगताय की ही वास्तू बांधताना, ही रचना करताना कसा कसा विचार केलाय. नवग्रहांबद्दल आपण बोलत होतो
1: मागे, तुला मी सांगितलं का आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे. त्याच्यामध्ये सगळे शास्त्र इन्क्लूड होतात. 14 विद्या 64 शकलांचा विचार आयुर्वेदामध्ये केलाय. तर शिलान्यास म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र ह्या दोघांचा संगम याच्यामध्ये विचार केला गेला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करताना, जसं मी तुला मागच्या सांगितलं की हे वेगळ्या प्रकारचे गोष्टी वापरून नवग्रहांच्या दिशा दुरुस्त करायच्या. मग त्यात रत्नाध्याय असेल, औषधी अध्याय असेल, धान्याध्याय असेल, धातू अध्याय असेल, या सगळ्या धातूंचा यांचा विचार करून त्या वेगळ्या योग्य दिशेला ठेवून त्याचा वापर करून आपण त्या वास्तूला शांत केले, किंवा शांत म्हणजे काय, ती बॅलन्स केली, की ज्याच्याने इम्बॅलन्सिंग येणारा व्यक्ती तिथे बॅलन्स होईल लवकर आणि त्याच्या शारीरिक मानसिक दोष कमी वेळात आपल्याला दुरुस्त करता येतील.
0: हे वाक्य खूप महत्वाचं वाटतंय मला. म्हणजे एखादा पेशंट असतो, त्याच्यात काहीतरी इम्बॅलन्स झालेलं असतं आणि ते बॅलन्स करणं म्हणजेच त्याच्यावरती उपचार करणं. तर याचा विचार वास्तू करताना पण केलाय. वा,
1: बरोबर. या सगळ्या गोष्टींचा आपण वापर केलाच आहे. तिथे पंचतिथी असतील किंवा भूमिशुद्धी असेल, हवन केले असतील, त्याच्यामध्ये मधुकुंभ नावाचा एक प्रकार असतो, तो मधुकुंभ असेल किंवा शंकू असेल, नवग्रहांच्या दिशा जागृत करणं किंवा तिथं मंत्र जागरण करून त्या गोष्टी बॅलन्स करणं. कारण की एखादी गोष्ट बॅलन्स असेल तर आपण त्याच्यात छान उभं राहू शकतो, पण इम्बॅलन्सिंग असेल तर आपलं आयुष्य अजूनच बिघडून जातं. मग त्या वास्तूमध्ये जेव्हा रुग्ण निवास करणार आहे किंवा तो तिथे स्वतःला बॅलन्स करायला येईल किंवा तिथे तो तिथे निवास करेल, तर त्याला पटकन बॅलन्स करता आलं पाहिजे, ना की त्याचा बाकी वेळ जाईल. कारण की कसं होतं, आपण मंदिरात गेलो कसं शांत वाटतं आपल्याला, कारण त्या वास्तूची तशी तयारी केलेली असते, त्याचा डोम तसा तयार केलेला असतो. तर त्या पद्धतीने आपण ही पंच महाभूतांच्या रचनेनी त्या इमारतीला आपण तशी आकार आणि शिल्पाचा विचार करून शास्त्राचा आधार घेऊन या जुन्या ग्रंथांतून तो रेफरन्स करून आपण ती बनवलेली आहेत.
0: वा, मला हे ऐकायलाच खूप छान वाटतंय आणि इच्छाही झाली आहे या वास्तूला भेट द्यायची. तुम्ही म्हणताय जसं हे चिकित्सालय आहे रुग्णांसाठी, पण आरोग्य राखण्यासाठी कोण कोण येऊ शकतं या सगळ्याबद्दलही बोलायचं आहे. एवढा सुंदर विचार करून तुम्ही आयुर्वेदीय वास्तू उभी केली आहे आणि ते एक हॉस्पिटल म्हणून आता सुसज्ज स्वरूपात लोकांच्या समोर येत आहे. इथे काय काय असणार आहे याबद्दल जाणून घेऊयात, पण आजची वेळ संपत आली आहे. पुढच्या भागात हे सगळं ऐकूयात. श्रोते हो, शारीरिक आणि मानसिक अशा आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी आयुर्वेद, पंचकर्म, योग, निसर्गोपचार, गर्भसंस्कार, बाल आयुर्वेद, सौंदर्य चिकित्सा अशा संपूर्ण उपचारांच्या सहाय्यानं निरोगी राहण्यासाठी संपर्क करा श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलच्या वैद्य जीवन संपत जाधव यांना, पंचवटी शाखा नाशिक इथं. तसंच वैद्य जीवन जाधव सर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी महालक्ष्मी क्लिनिक आकुर्डी पुणे इथे, दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भक्ती पॉलिक्लिनिक सदाशिवपेठ पुणे इथे आणि दर महिन्याच्या चौथ्या रविवारी शिवम पॉलिक्लिनिक नौपाडा ठाणे इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 98 60 63 41, 98 60 63 41, 9860 63 3147. श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल प्रस्तुत आयुर्वेद एक पाऊल आरोग्याकडे या कार्यक्रमात वैद्य जीवन जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.

0: उदयकुमार उपाध्याय यांनी गायलेलं राम जाधव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा.
1: सादर आहे अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा. प्रायोजक कांक्रिया ज्वेलर्स व्रजभूमी उंटवाडी नाशिक. अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा.
2: कांक्रिया ज्वेलर्स व्रजभूमी उंटवाडी नाशिक.
3: हॅलो ताई, कशी आहेस ग?
4: मी मजेत. आज काय विचारणारस?
3: तुला बरं समजलं ग मला काहीतरी विचारायचं आहे म्हणून.
4: अगं मनकवडी आहे ना मी. अगं पण आज मला पण तुला काही विचारायचंय.
3: मला?
4: हो तुलाच. पण त्याआधी तू मला काय विचारणार होतीस ते विचार.
3: अगं तेच ग, म्हणजे मी असं ऐकलंय की अधिक महिन्यात खूप जण व्रत वैकल्य करतात, उपास तपास करतात. ए मग तू पण करणारेस का ग?
4: नाही म्हणजे दर अधिकात वगैरे नाही करत.
3: हा
4: पण यंदा किमान महिनाभर तरी एकभुक्त राहता येते का ते बघणार आहे.
3: एकभुक्त? अगं म्हणजे एकाच वेळेस जेवणार?
4: हो म्हणजे आधी करून बघणार आहे.
3: हा
4: पण नाही झेपलं तर मग सरळ दोन्ही वेळेस जेवण करणार. पण तेही अगदी साधं जेवण, म्हणजे तामसी मसालेदार आहारावरती पूर्ण नियंत्रण करणार.
3: वा म्हणजे यंदाच्या अधिकात एकंदरीत तुझ्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन

0: फिकेशन करणारेच तर.
1: हो वय छान शब्द वापरला असा. डिटॉक्सिफिकेशन, विषहरण म्हणजेच एक प्रकारचं शुद्धीकरणच नाही का,
0: म्हणजे आरोग्याला हितकारक असलेलं क्लिन्झिंग.
1: अगदी बरोबर. तसंच अधिकच्या निमित्तानं दानधर्म, पूजापाठ, स्तोत्रपठण यामुळे स्पिरिच्युअल क्लिन्झिंग
0: हो,
1: आणि मौनव्रत किंवा धार्मिक ग्रंथ वाचन यामुळे सायकोलॉजिकल क्लिन्झिंग
0: म्हणजे मानसिक शुद्धीकरण. हे म्हणजे बघ ना ग, मन आणि शरीर यांची योग्य सांगड घालायची, आहार संतुलन करायचं आणि त्यानिमित्तानं अधिक मासाची आध्यात्मिकता अधिक सात्विकतेनं जपायची.
1: म्हणजेच आजच्या आधुनिक काळातलं आधुनिक पद्धतीनं केलेलं पापक्षालन.
0: हो खरंच की ग.
1: पण लक्षात घ्या, हे सगळं करताना आजच्या काळाशी सुसंगत, आसपासच्या परिस्थितीला पूरक आणि आपल्या तब्येतीला झेपेल इतकंच करायचं. आणि हे साधलं ना तर खरी सार्थकता लाभते.
0: आणि अधिकस्य अधिकम फलम हे देखील साधेल. हो ना.
1: बरं, म्हणजे मिळालं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर.
0: हो हो.
1: आता मी विचारू.
0: विचार.
1: अगं तू परवा कांक्रिया ज्वेलर्स यांच्याकडच्या महोत्सवाबद्दल सांगणार होतीस.
0: अगं हो हो. अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियाचा सुरू होतोय बरं का लवकरच. आणि त्यानिमित्तानं त्यांच्याकडे पारंपरिक आणि आधुनिक सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या ज्वेलरीसह चांदीचं पूजा साहित्य, म्हणजे आपलं दिवे, समया, तांबड, चांदीची सुबक भांडी, शिवाय कलाकुसरीच्या अनेक भेटवस्तूंच्या भरपूर व्हरायटी आहेत.
1: हो. ए पण आपल्यासाठी जोडवी वगैरे?
0: अगं जोडवीच काय, पैंजणाच्या पण कितीतरी व्हरायटीज आणि डिझाईन्स आहेत. बघता क्षणी प्रेमात पडशील.
1: चल काहीतरी काय यावयात कसलं प्रेमात. पण तू साड्यांचं शोरूम वगैरे म्हणालीस ना त्यांचं.
0: हो हो. अगं तिथेच आहे, तिसऱ्या मजल्यावर. पैठणी म्हणू नको, कांचीवरम म्हणू नको, बनारसी, डिझायनर, अगदी घागरा चोली सुद्धा सगळं एकाच ठिकाणी. म्हणजे बघ तुझ्या आवडीची जरी काठाची आणि लेकीला मॉडर्न डिझायनर साडी नक्की मिळणार.
1: म्हणजे आता उन्हाचा आता खरेदीला इकडे तिकडे फिरायला नको,
0: अजिबात नको. सगळी खरेदी एकाच वेळी एकाच ठिकाणी, म्हणजेच कांक्रिया ज्वेलर्स.
1: अगदी बरोबर. म्हणजे आता आपली पुढची भेट तिथे.
0: चल कधी भेटायचं बोल.
1: परवाच.
0: शुभस्य शीघ्रम. बर आता फोन ठेवते हा मी. बाय
1: बाय.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा.
3: कांक्रिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
2: होता अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा. प्रायोजक कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक. संपर्क 9673610006. सहभाग पल्लवी कुलकर्णी आणि किशोरी केणीकर.
3: संकल्पना आणि निर्मिती नंदन दीक्षित.
4: प्रायोजित कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
5: नमस्कार. आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहत नाज. और अब मुख्य समाचार. शुभेंदु अधिकारी आज सुबह पश्चिम बंगाल के पहले भाजपा मुख्यमंत्री के रूप में शपथ लेंगे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृहमंत्री अमित शाह शपथ ग्रहण समारोह में शामिल होंगे. तमिलनाडु में सरकार गठन को लेकर अनिश्चितता बरकरार. लेफ्टिनेंट जनरल NS राजा सुब्रमणि भारत के नए प्रमुख रक्षा अध्यक्ष नियुक्त. अगले 2 दिन में केरलम, दक्षिण कर्नाटक, तमिलनाडु और पुदुचेरी में तेज बारिश का पूर्वानुमान. और फुटबॉल में भारत ने AFC अंडर 17 महिला एशिया कप के क्वार्टर फाइनल में पहली बार प्रवेश कर इतिहास रचा. अब समाचार विस्तार से. शुभेंदु अधिकारी आज पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री के रूप में शपथ लेंगे. हमारे संवाददाता ने बताया है कि शपथ ग्रहण समारोह कोलकाता के ब्रिगेड परेड ग्राउंड में होगा.
6: राज्य के राजनीतिक इतिहास में पहली बार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व वाली सरकार औपचारिक रूप से पदभार ग्रहण करेगी. शपथ ग्रहण समारोह सुबह 10 बजे शुरू होने वाला है और इसमें लाखों पार्टी समर्थकों, राजनीतिक नेताओं और देशभर से आए गणमान्य

0: आशा भोसले यांनी गायलेलं आणि अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत पण ऐकलं.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: आईचं प्रेम मोजता येत नाही,
5: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
4: आईच्या त्यागाला, सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
5: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
4: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा.
5: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: ऑफर कालावधी मर्यादित,
4: अटी लागू.
0: अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना या गीतात मात्र भावगीतानं कात टाकली. सॅक्सोफोनचा वापर, हाय या फिल्मी उद्गाराचा जीवघेणा उच्चार यामुळे तरुणाई या गाण्यावर फिदा झाली. येऊ कशी प्रिया हे गीत देखील तरुण वर्गात लोकप्रिय झालं. कशी मी सांगू वडिलांपुढे, श्रावणातल्या घनमेघांचा रंग मला आवडे. प्रेमाची इतकी सूचक अभिव्यक्ती करणारी नायिका येऊ कशी प्रिया असं मुक्तपणे म्हणू लागली. भावगीत म्हणजे खरोखर भावाविष्कार करणारं गीत ही त्याची एक व्याख्या आपल्याला

0: आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकरांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अरुण पौडवाल.
1: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
2: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
1: पाच पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी
2: टकले बंधू सराफ. सराफ बाजार नाशिक.
3: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
3: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन.
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
3: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: बास गिटार, सॅक्सोफोन, इलेक्ट्रिक गिटार, ट्रम्पेट इत्यादी पाश्चात्य वाद्यांचा समावेश मराठी भावगीतांमध्ये झाला. उषा मंगेशकर यांच्या आवाजात ससा तो ससा हे बालगीत, तर सूर सनईत नादावला यासारखं गंभीर प्रकृतीचं गीतही त्यांनी दिलं. ऐकूया हे बालगीत.

गोडगळ्याच्या गायिकेला म्हणजे पत्नी अनुराधा पौडवाल यांना डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली हे गझल सदृश गीत आणि रसिका मी कैसे गाऊ गीत ही दादरा तालातली गाणी अरुण पौडवाल यांनी दिली. नवीन आवाज नव्या चाली यामुळे मराठी भावगीत नव्या दिमाखात उभं राहण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली. अनिल अरुण म्हणजे अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या जोडीनं नाव मोठं लक्षण खोटमधून चित्रपट संगीतात संगीतकार म्हणून पाऊल टाकलं. अष्टविनायकपासून ही संगीतकार जोडी गाजू लागली. त्यांनी मराठी चित्रपट संगीताचाही चेहरा मेहरा बदलला. दुर्दैवानं त्यांचं अकाली निधन झालं आणि एक उत्तम संगीतकार वादक संगीत संयोजक मराठी रसिकांनी गमावला.

आपण ऐकताय आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज सकाळी 10:30 थेट संवाद या कार्यक्रमात अवश्य ऐका. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची साहित्यश्री ही उपाधीधारक डॉक्टर बापूराव देसाई यांची सुप्रिया देवघरे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. थेट संवाद आज सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

शुद्ध मराठी चित्रपट ज्यांच्यामुळे बहरला, भरजरी झाला, असे दिग्दर्शक म्हणजे अनंत माने. आज त्यांचा स्मृतिदिन. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटातल्या गाण्यांचा आनंद आजच्या म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. अनंत माने यांचा जन्म कोल्हापूरला झाला. त्यांचे काका ज्ञानोबा माने हे पैलवान होते आणि कोल्हापुरातल्या प्रभात स्टुडिओमध्ये नट म्हणून काम करत होते. त्यांच्याबरोबर अनंत माने यांचीही स्टुडिओमध्ये ये जा असे. स्टुडिओतल्या वातावरणानं ते चित्रपटसृष्टीकडे आकर्षित झाले आणि त्यामुळे शालेय शिक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. त्यातूनच एक दिवस त्यांनी शाळा सोडली आणि 1 जून 1930 पासून प्रभात स्टुडिओच्या रसायन खात्यात नोकरी धरली. सुरुवातीचे 1 वर्ष आणि 5 महिने त्यांनी बिनपगारी काम केलं आणि नंतर त्यांना 10 रुपये इतका पगार मिळू लागला. प्रभात स्टुडिओतल्या नोकरी

संकलन, कला, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, जमाव दृश्यांमध्ये सहभाग अशा सगळ्या प्रकारच्या कामानं, निरीक्षणानं त्यांच्या मनामध्ये चित्रपटविषयक तांत्रिक आणि कलात्मक जाणीवांचे अंकुर फुटू लागले. प्रभातमधल्या या काळामधले दिग्दर्शक व्ही शांताराम यांचे दिग्दर्शनातलं कसब, कॅमेरातून अँगल पाहून शॉट लावणं, कलाकारांना अभिनयातले बारकावे प्रसंग समजावून सांगणं, हे सगळं आनंद मानेंना खूप जवळून पाहता अनुभवता आलं. व्ही शांताराम यांची संकलनातली हुकूमत आणि बारकावे पाहून अनंत माने प्रभावित झाले. या काळात व्ही शांताराम यांनी अयोध्येचा राजा, अग्निकंकण, माया मच्छिंद्र यासारखे चित्रपट बनवले होते. व्ही शांताराम आणि प्रभात यांनी मिळून सैरंध्री हा भारतातला पहिला रंगीत बोलपट बनवला आणि योगायोगानं मानेंना या चित्रपटामध्ये विष्णूची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. अभिनेता होण्याच्या हेतूनं मानेंनी चित्रपट व्यवसायात शिरकाव केला होता, पण त्या सुरुवातीच्या काळात त्यांना फिल्म धुण्याचं काम मिळालं होतं. ऐकूया बाळा जो जो रे या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

1946 ते 1948 हा काळ अनंत मानेंसाठी अत्यंत अस्थिर असा काळ होता. मात्र 1950 साली कोल्हापूरच्या प्रभाकरपंत कोरगावकर यांनी अर्थसहाय्य केल्यानं दादा धर्माधिकारी अनंत माने या मंडळींनी आल्हाद चित्र ही संस्था स्थापन केली. आल्हाद चित्रचा पहिला चित्रपट होता बाळा जो जोरे. या चित्रपटासाठी व्ही व्ही बोकील यांची कथा आणि गदी माडगुळकर यांची पटकथा, संवाद आणि गीतं होती. सूर्यकांत आणि सुलोचना यांच्या भूमिका आणि संगीत दिग्दर्शन होतं वसंत पवार.

या चित्रपटानं रौप्य महोत्सव साजरा केला. पुढे स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, चिमणी पाखरं या चित्रपटांनीही रौप्य महोत्सव साजरे केले, त्यामुळे 1952 साली आल्हाद चित्र यशाच्या शिखरावर होतं. ऐकूया स्त्री जन्मा ही तुझी कहाणी या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

0: अनंत माने यांच्या चित्रपटातले आणखी काही गाण्यांचा आनंद या जाहिरातीनंतर.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: एकोणीसशे 1953 साली आल्हाद चित्रसंस्था बंद पडली. नंतर अनंत मानेंनी चेतना चित्र नावाची स्वतःची संस्था स्थापन केली आणि पायदळी पडलेली फुले हा पहिला चित्रपट काढला. सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेनं चाकोरी बाहेरचा म्हणावा असा हा चित्रपट साफ कोसळला. नंतर झाकली मूठ, साता जन्माचा सोबती, दोन घडीचा डाव, पैशांचा पाऊस हे आणखी काही चित्रपट काढले. 1957 साली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या धाकटी जाऊ या चित्रपटाला केंद्र शासनाचं प्रादेशिक भाषेतलं पहिलं पारितोषिक मिळालं. त्यानंतर अनंत मानेंच्या दिग्दर्शीय कारकिर्दीतला महत्वाचा टप्पा म्हणजे सांगते ऐका हा चित्रपट. या चित्रपटानं एकाच चित्रपटगृहामध्ये 131 आठवडे चालण्याचा विक्रम केला. गोग पारखी यांची कथा, व्यंकटेश माडगुळकरांचे संवाद, गदी माडगुळकरांची गाणी आणि सुलोचना, चंद्रकांत, सूर्यकांत, दादा साळवी, हंसा वाडकर आणि जयश्री गडकर यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट अनेक

0: अडचणींवर मात करत 3 महिन्यात पूर्ण झाला. अनंत मानेंच्या चित्रपट कारकिर्दीत या चित्रपटानं प्रथमच रौप्य महोत्सव साजरा केला. सांगते ऐका या चित्रपटानं त्यांना आर्थिक आणि लौकिक यश दिलं.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

विठ्ठल शिंदे आणि कुमुद पेडणेकर यांनी गायलेलं सांगते ऐका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. 1960 साली अवघाची संसार नंतर अनंत मानेंना शाहीर परशुराम आणि मानिनी या चित्रपटांसाठी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक प्राप्त झाली. रंगपंचमी, माझा होशील का, सवाल माझा ऐका, केला इशारा, जाता जाता, एक गाव बारा भानगडी, पाहुणी, सुशीला, कलावंतीण, लक्ष्मी, हळदी कुंकू, कुलस्वामिनी अंबाबाई, गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, असे जवळपास 58 चित्रपट अनंत मानेंनी दिग्दर्शित केले. अबोली, दोन घडीचा डाव, एक गाव बारा भानगडी, नार निर्मिते नरा, केला इशारा, जाता जाता यासह 14 चित्रपटांच्या कथा आणि तितक्याच पटकथाही त्यांनी लिहिल्या. आता ऐकूया केला इशारा, जाता जाता या चित्रपटातलं हे गीत.

0: अनंत मानेंनी आपल्या चित्रपटामधून अनेक उत्तम कलाकारांना पहिल्यांदा संधी दिली. चित्रपट महामंडळाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. कोल्हापूरला चित्रनगरी उभी राहण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. गदी माडगुळकर, पुभा भावे, यगो जोशी, पंडित महादेव शास्त्री जोशी, रणजित देसाई, व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील या सगळ्या साहित्यिकांच्या सहवासात त्यांनी अनेक चित्रपटांची कामंही केली. व्ही शांताराम यांना ते गुरु मानायचे. स्वतः यशस्वी दिग्दर्शक झाल्यावरही पिंजरामध्ये व्ही शांताराम यांचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं आणि वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
1: आम्हाला पण ऐकू द्या
2: असं सोनार कांटोस म्हणजे बरं बघ.

अस्सल मराठी मातीचा सुगंध अनंत मानेंच्या चित्रपटातून रसिकांच्या मनात आजही दरवळतोय. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतात, आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही अभिलाषी बोलत आहोत. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजतायत. आता मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीतभारती.

0: बालकलाकारांनी गायलेलं प्रकाश ताडले यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ ओक यांचं.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेटवर बुकिंग सुद्धा.
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर कालावधी मर्यादित.
1: अटी लागू.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: ऑफर कालावधी मर्यादित,
1: अटी लागू.

0: बालकलाकारांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सोमनाथ परब यांचं.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
5: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
4: 5 पिढ्यांची नातं जपणारी अत्याधुनिक पिढी.
5: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक.

0: परीक्षक फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: श्यामा चित्तर यांनी गायलेलं वसंत सावंत यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: आईचं प्रेम मोजता येत नाही,
5: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
4: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
5: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू.

0: सगळ्यात कमी रेटवर बुकिंग सुद्धा.
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित.
0: अटी लागू.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
3: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
4: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
5: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
4: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
5: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
4: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: पद्मजा फेणाणी यांनी गायलेलं शंकर सखाराम यांचं हे गीत होतं. संगीतकार होते अरविंद गजेंद्र गडकर. गीतभारती आपण ऐकताय आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा.
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर कालावधी मर्यादित,
1: अटी लागू.

अच्छा, गीतभारती या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं मानापमान या नाटकातलं होतं. पद्यरचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची होती आणि स्वर होता पंडित कुमार गंधर्व यांचा. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे.

0: आकाशवाणी नाशिक केंद्र प्रसारित करीत आहोत कार्यक्रम थेट संवाद. आजच्या थेट संवाद या कार्यक्रमात ऐकूया उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची साहित्यश्री ही उपाधीधारक डॉक्टर बापूराव देसाई यांची मुलाखत. ही मुलाखत घेतली आहे सुप्रिया देवघरे यांनी. सादर करते आहेत कृष्णा शिंदे. ऐकूया थेट संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या थेट संवाद या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनापासून स्वागत करते. थेट संवाद आज जो साधायचा आहे तो भाषेवर प्रभुत्व असलेल्या आणि एक दोन तीन नाही तर जवळजवळ पाच भाषांवर प्रभुत्व असलेले प्राचार्य डॉक्टर बापूराव धुंडोजी देसाई हे आज आपल्या स्टुडिओत आज उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार सरजी.
2: नमस्ते ताई.
1: डॉक्टर साहेब, भाषा या विषयावर तुमचं एवढं प्रभुत्व आहे की म्हणजे अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती सुद्धा क्यावत. तर मूळ गावापासून आपल्या सुरुवात करूया की तुमचं मूळ गाव कोणतं, तुमचं शिक्षण कुठे झालं याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा.
2: जी, मला खूप आनंद होतोय की तुम्ही आमच्या गावाबद्दल प्रश्न विचारला. मूळतः महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रामधील ज्याला खानदेश म्हणतात ते खानदेशचं प्रवेशद्वार असलेले मालुगाव तालुक्यातील झोडगे गावात मी रहिवासी, तिथला वतनदार. आणि त्या गावामध्ये माझे आई वडील हे दोन्ही निरक्षर, अंगुठा टेकायचे आणि कोणीही शिकले नाही आमच्या कुटुंबात. आजी आजोबा दादा दादी नाना नानी किंवा भाऊ बहिणी कोणीही शिकलेलं नाही. मी

0: मी एकट्याने कसतरी शाळेत जाऊन सुरुवात केली. इयत्ता पहिली ते चौथी झोडग्यातील जीवन शिक्षण विद्यामंदिरमध्ये प्राथमिक शाळेत शिकलो आणि पाचवी ते अकरावी मी जनता विद्यालय हायस्कूलमध्ये शिकलो.
1: बर, मग त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी परिस्थिती कशी होती? जाता आलं का बाहेर तुम्हाला?
0: फार सुंदर प्रश्न विचारत आहे तुम्ही. माझे आई वडील मजुरी करायचे.
1: बर.
0: आमच्याकडे मुळात पैसाच नव्हता, त्यामुळे बाहेर जाऊन शिकण्याची व्यवस्थाच नव्हती. मग आता करायचं काय? पुढे अकरावी नंतर बारावीसाठी नाशिकच्या झोडगे गावामध्ये शिक्षणाची सोय नसल्यामुळे शहरात जाणं क्रमप्राप्त होतं, कारण आमच्या गावात उच्च शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे मी आता काय करावं? तर नाशिकला माझे काका राहत होते, बाबूराव काका.
1: अच्छा.
0: मला असं वाटलं आपण आपल्या काकाकडे जाऊ नाशिकला आणि तिथल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ आणि काकाकडे जे झोडग्यामध्ये मजुरी करतो तसं नाशिक शहरात जाऊन आपण कुठेतरी मजुरी करू आणि मजुरी करून आपण आपलं शिक्षण घेऊ. म्हणून मी नाशिकला 1970 मध्ये HPT कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि शिक्षणाला सुरुवात केली. ग्रॅज्युएशन तिथे झालं, MA उपाधी घेतलीच. पण त्याचबरोबर मी नाशिकला जेव्हा HPT कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा वसंत कानेटकर आम्हाला शिकवायला होते, मराठीचे प्राध्यापक. मी त्यांचा विद्यार्थी. आणि मग कानेटकरांमुळे HPT कॉलेजमध्ये वेगवेगळे लेखक पण यायचे आम्हाला व्याख्यान द्यायला. त्यामध्ये पु ल देशपांडे यायचे, योगेश्वर अभ्यंकर यायचे, शांता शेळके यायचे आणि तात्यासाहेब शिरवाडकर पण यायचे. त्यामुळे अशा दिग्गज मराठीच्या साहित्यिकांच्या शिकवण्यामुळे मी त्यांचा विद्यार्थी म्हणून मला गौरव प्राप्त होतो आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेण्याचा सार्थक प्रयास केला.
1: वा वा, ही सगळी मंडळी तुम्हाला शिकवायला होते. पु ल देशपांडे आपल्याला शिकवायला येतात, एक आपले शिक्षक म्हणून. आणि शिक्षक आणि विद्यार्थ्याचं एक नातं वेगळं असतं, किंवा लेखक आणि वाचक असेल यांचं एक वेगळं नातं असतं. पण शिक्षकाकडून गुरूंकडून आपल्याला विद्या मिळणं हा एक वेगळा भाग आहे, त्याविषयी सांगा ना.
0: सगळ्यात आनंद आम्हाला असा असायचा की वसंत कानेटकर ते त्यावेळेला आम्हाला मराठी विषय शिकवायचे आणि नेमकं त्यांचंच एक नाटक आम्हाला पाठ्यक्रमात होत, योगायोगाने तेच नाटक शिकवायला ते होते. त्यामुळे हा एक वेगळा आनंद होता का पुणे विद्यापीठात ज्यांचं नाटक लागलेलं आहे ते नाटकचे नाटककार स्वतः आपल्याला शिकवायला आहेत. त्यामुळे आम्ही ते तासाला आले की तुडुंब वर्ग भरायचा, बसायला जागा मिळायची. विशेषतः कॉमर्स आणि सायन्सचे विद्यार्थी सुद्धा कानेटकरांचा तास आहे म्हणून त्या ठिकाणी वर्गात बसायचे आणि फक्त कानेटकरांचा तास आपण ऐकावा म्हणून आम्ही सगळे तिथं असायचो. आणि खूप ते जरी त्यांचं नाटक ते शिकवायला होते पण त्यांचा नाटकाचा एखादा अंकच पूर्ण व्हायचा. पूर्ण नाटक शिकून व्हायचंच नाही, कारण त्या अनुषंगानं इतर गोष्टी ते इतके सांगायचे, इतके रमायचे की ते आम्ही सुद्धा त्यांच्यावर रमायचो. आणि नाटक कसं मग वेगवेगळ्या थिएटरमध्ये आपलं नाटक चालू आहे आणि तेच नेमकं पुणे विद्यापीठाने लागलं आणि ते आम्ही ऐकतोय प्रत्यक्ष नाटककाराच्या तोंडी, हा वेगळा आनंद होता.
1: बरोबर. सगळं साहित्य आणि त्या संदर्भातलं वातावरण होतं. मुळात तुम्हाला भाषेची गोडी होती किंवा असं काय घरातनं बाळकडू मिळालं असेल किंवा आईच्या ओव्या ऐकल्या होत्या का किंवा काय की ज्यामुळे तुम्ही भाषा या विषयाकडे जास्त ओढला गेलात, याविषयी काय?
0: सुंदर प्रश्न आहे. ताई खरं म्हणजे माझी आई अडाणी होती, अशिक्षित होती, पण ती सुंदर आयरणीमध्ये गाणे म्हणायची.
1: बरं.
0: ती जात्यावरच्या ओव्या म्हणायच्या आणि मुळातच आमचा मजूर परिवार असल्यामुळे कधीही आमचं धान्य गिरणीवर किंवा तिकडच्या भाषेत चक्कीवर धान्य दळायला कधीच गेले नाही. ते पहाटे उठून माझी आई आणि बहिणी या जात्यावर ओव्या म्हणायच्या. ज्या ओव्यानंतर मी ते पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक नंतर मी लता मंगेशकरांच्या आईला भेटण्यासाठी मुंबईला जेव्हा गेलो तेव्हा माई मंगेशकर मला म्हटल्या की ह्या तर मी म्हटलेल्या ओव्या आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. आणि आयरणी भाषेचं वैशिष्ट्य असं की जी शिरपूरला आयरणी बोलते तीच मालेगावमध्ये, तीच सटाणा बागलांमध्ये, तीच चोपड्यामध्ये. त्यामुळे हा सगळा एजन्सीपणा त्या खानदेशी साहित्य सुरभी या पुस्तकात मी खूप ओव्या आईने ज्या म्हटल्या त्या सगळ्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे मला आनंद असा होतो की लता मंगेशकरांच्या आईला माझं ते पुस्तक इतकं आवडलं, कारण मी त्यांचं नावही टाकलं होतं त्या ठिकाणी आणि मग लता मंगेशकरांच्या आईने मला चांगली शाबासकी दिली, त्यांनी खूप छान आभार मानले.
1: क्या बात है. अभ्यासाचा विषय होता, परिस्थिती तुम्ही म्हणालात की तशी हलाखीची परिस्थिती होती, मजुरीचं काम करून पोट भरणं होत होतं. म्हणजे असा व्यवसाय नव्हता की ज्यामध्ये थोडं शिक्षण झालंय आणि आता चांगल्या पगाराची नोकरी लागेल असा विषय कदाचित तिथं नसेलही. मग पुढचं जीवन प्रवास कसा झाला की आई बाबांसाठी

0: पण काहीतरी करणं असेल, आपली आवड जोपासणं असेल, भाषेविषयीचं प्रेम जे आपल्या गुरुजनांनी दिलं ती पण एक वेगळी ओढ असेल, मग त्या परिस्थितीतनं कसं पुढे आलात?
1: सुप्रिया ताई, मी तुमचे आभार मानतो की मला खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला आणि श्रोत्यांना पण आनंद होईल की मी जे काही बोलतोय त्यातनं काही ग्रहण करण्यासारखं असेल. मी आधीच सांगितलं आमचा परिवार निरक्षर होता, मॅट्रिक तर पास झालो जुनी 11वी आणि नाशिकला पायी पायी मी आलो एशपटी क्वारीमध्ये शिकण्यासाठी आणि काकांकडे राहत होतो. काही कारणास्तव काकूला काही माझं त्या ठिकाणी असणं पसंत पडलं नाही. मग काकूने मला सांगितलं बाबा तू तुझी व्यवस्था दुसरीकडे काहीतरी कर, पण तू आमच्या घरी काही राहू नको. मग अशा वेळेला माझ्या काकांना थोडंसं वाईट वाटलं की हा पुतण्या माझ्या बळावर नाशिकला आला शिकण्यासाठी. काकांनी मला नाशिकला वाघाडीजवळ अग्रवाल रेस्टॉरंट होतं आणि त्या अग्रवाल रेस्टॉरंटची ओळख माझ्या काकांशी होती. त्या ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये येऊन गेले आणि सांगितलं बाबा माझ्या हा पुतण्या आहे, हा खूप छान काम करेल, तुमच्याकडे वेटर म्हणून याला घ्या, हॉटेलमध्ये काम द्या आणि फक्त त्याला सकाळी 7-7:30 कॉलेजला जाऊ द्या आणि 11-12 तो परत आला की तो तुमचं पुन्हा रात्री 12 मग काय जी जोपर्यंत हॉटेल चालेल तोपर्यंत एक वडा, एक चाय, 5 रुपया 10 रुपया असं तो सगळी सेवा करेल. मग त्याप्रमाणे वेटर म्हणून कामाला लागलो. मग त्यात इशपटी कॉडला जायला लागलो.
0: हे सगळं करत असताना भाषेचं काम जे करायचं होतं ते करत कसं साधलं दोन्ही गोष्टी? कारण वाचन असेल, सगळ्या लेखकांच्या त्या साहित्य तुम्हाला खुणवतही असेल, अधिक तुमचं शिक्षणही होतं, मग हे सगळं कसं साध्य करणं? कारण पुढे तुम्ही भरपूर पुरस्कार या संदर्भात मिळवलेले आहेत.
1: आपलं कुटुंब चालवा म्हणून आमच्या गावामध्ये दर गुरुवारी बाजार भरतो. त्या बाजारामध्ये मी हमाली काम करायचो. हमाली काम करता करता जर एखाद दिवशी शाळेला सुट्टी असली, रविवार किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशा दिवशी मी शेतामध्ये कामाला जायचो. कधी कधी आमच्या गावामध्ये चिखल मातीचं काम असायचं, मिस्त्री काम करून घ्यायचे. मग त्या ठिकाणी मी बिगारी म्हणून कामाला जायचो आणि हे काम करता करता मी नाशिकला वेटर मला सहज उलट चांगलं वाटलं मला की माझी 2 वेळ जेवायची सोय होत होती आणि अभ्यासाची सोय होत होती. पण योगायोगाने ताई मी हिंदीमध्ये पहिला आलो नाशिकच्या इशपटी कॉलेजमध्ये आणि पहिला आल्यामुळे वसंत काळेकरांना वाटायचं ह्या बापूने मराठी विषयामध्ये एम ए व्हावं. पण तिथं मला डॉक्टर गोविलकर पण शिकवायला होते. डॉक्टर गोविलकरांना वाटायचं याने हिंदी विषय घ्यावा, बाकीच्या प्राध्यापकांना वाटायचं आपला विषय घ्यावा, पण योगायोगाने मला वाटायचं आपण काहीतरी केलं पाहिजे. मग जर कानेटकर वगैरे हे मराठीमध्ये एवढं प्रभुत्व, महाराष्ट्रात त्यांचं साहित्य प्रकाशित आहे, तर मला देशप्रेमाची खूप आवड होती. देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि देश मोठा करण्याचं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण मी देशासाठी काय करू शकतो? सीमेवर जाऊन शत्रूशी लढू शकत नाही, पण मी काय करू शकतो? मग देशाची जी राष्ट्रभाषा आहे हिंदी, त्या राष्ट्रभाषा हिंदी विषय एम ए ला घेऊन आपण हिंदीमध्ये साहित्य सृजन करावं, साहित्य लेखन करावं अशा मनीषेने मी डॉक्टर गोविकर, प्राध्यापक रत्न पारखी, प्राध्यापक भाषण जोशी, प्राध्यापक डॉक्टर विद्या चिटको या मला हिंदीला शिकवायला होत्या. आणि मग जसजसा मी प्रथम वर्ष कला पास झालो, वेटर झालो, द्वितीय वर्ष पास झालो, हिंदीत पहिला आलो, मग वेटरचं मला त्यांनी शिपाई नेमलं. मग मी बीए झालो हिंदी विषयात, मग मी क्लार्क झालो, एम ए ला प्रवेश घेतला आणि द्वितीय श्रेणीत पास झालो. प्राचार्य डॉक्टर मोसो गोसावी सरांनी मला लगेच पार्ट टाइम लेक्चरर नेमलं. पुन्हा मला चांगले मार्क मिळाले, मला संशोधन करायचं होतं पीएचडी, मला फुल टाइम एम ए हिंदीसाठी लेक्चरर म्हणून घेतलं. आणि मग मी लेक्चरच्या नंतर मी विभाग प्रमुख झालो, कोऑर्डिनेटर झालो, व्हाइस प्रिन्सिपल झालो, प्रिन्सिपल झालो, नंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संस्थापक हिंदी प्रमुख म्हणून सेवा करून सेवानिवृत्त झालो. अशा प्रकारे या विविध नोकऱ्या करत असताना मी साहित्य सेवाही करत गेलो.
0: साहित्य सेवा करत असताना तुम्ही एकच भाषेत लिहिलेलं नाही आहे, कारण बऱ्याचदा आपण बघतो की एखाद्याला मराठी भाषेत लिहायला आवडलं की तो मग त्याच भाषेमध्ये लिहितो, किंवा आपण इंग्रजी लेखक बघितले असेल तर त्यांचं लेखन हे त्या एकाच भाषेमध्ये आहे, पण तुमचं तसं नाही आहे. तुम्ही वैविध्यपूर्ण भाषांमध्ये लिहिलेलं आहे. हे करत असताना भाषेची तशी अडचण नाही ना आली कधी?
1: जी नाही. मला एक सांगायला आनंद होईल ताई, मी एम ए हिंदी झालो, नंतर संशोधन केलं, पीएचडी झालो, विद्या वाचस्पती उपाधी मिळाली, तो प्रबंध माझा प्रकाशित झाला, नंतर मी लोकसाहित्य पेपर एम ए ला शिकवायला होता बिटको कॉलेज नाशिक रोडला, तिथं माझी बदली झाली. मग बिटको कॉलेज नाशिक लोकसाहित्य पेपर शिकवायचा तर माझी मातृभाषाच अहिराणी, मग मी सरळ ते लोकसाहित्य विषय शिकवताना माझ्या अहिराणी भाषेचा मी सदुपयोग

0: उपयोग केला आणि ऐरणी भाषेच्या उदाहरणाने ओव्यांनी ओखाण्यांनी नाव घेण्याने किंवा लग्नातली गाण्यांनी या सगळ्या प्रकारचं साहित्य गोळा करून ते लिहिलं आणि कानपूरला लोकसाहित्य पुस्तक प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकाच्या आधारे बिटको कॉलेजमध्ये मी 3 वर्ष एम ए लोकसाहित्य पेपर शिकवला. पण गंमत अशी झाली की या लोकसाहित्य पेपरला त्या पुस्तकाला काळानुरूप महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा फणीश्वरनाथ रेणू पुरस्कार मिळाला. आणि हा पुरस्कार मिळतो हा पुरस्कार घ्यायला मी मुंबईला गेलो. मुख्यमंत्री राज्यपाल सगळे होते, त्यांच्या हस्ते पुरस्कार घेतला आणि मोठ्या आनंदाने मी कुसुमाग्रजांच्या घरी गेलो.
1: अरे वा.
0: आणि तात्यासाहेब मला असा असा हिंदीतला पुरस्कार मिळाला.
1: बर.
0: मला सांगायला प्रामाणिकपणे सांगतो तात्यांना काही आनंद झाला नव्हता.
1: बर.
0: मला फार वाईट वाटलं की आपण मी रोज संध्याकाळी तात्यांकडे बसायचो आणि आम्ही साहित्यिक चर्चा करायचो. त्यांना माझी ऐरणी भाषा फार आवडायची.
1: बर.
0: तात्यांना आपल्याला पुरस्कार मिळाला सगळ्यांना आनंद होतो. एवढ्या दिग्गज साहित्यिकाला मला पुरस्कार मिळण्याचा आनंद नाही झाला. मला धावलं नाही, म्हटलं तात्या काही चुकलं का म्हटलं माझं. ते म्हणे हो, तुमची मातृभाषा कुठली? म्हटलं ऐराणी.

0: सांगायला प्रामाणिकपणे सांगतो, तात्यांना काही आनंद झाला नव्हता. मला फार वाईट वाटलं की आपण, मी रोज संध्याकाळी तात्यांकडे बसायचो आणि आम्ही साहित्यिक चर्चा करायचो. त्यांना माझी आयरणी भाषा फार आवडायची. तात्यांना आपल्याला पुरस्कार मिळाला सगळ्यांना आनंद होतो. एवढ्या दिग्गज साहित्यिकाला मला पुरस्कार मिळण्याचा आनंद नाही झाला, मला धावलं नाही. म्हटलं तात्या काही चुकलं का म्हटलं माझं. ते म्हणे हो, तुमची मातृभाषा कुठली? म्हटलं आयराणी. मग मला सांगा आयराणीत कुठली कादंबरी आहे? मी म्हटलं मला माहित नाही. मला सांगा आयराणीत कहाणी कुठली आहे? आयराणीत निबंध संग्रह आहे का? आयराणीत आत्मकथा आहे का? आयराणीमध्ये इतर साहित्यविधाचे प्रकार आहेत का? मी म्हटलं मला माहित नाही. माहित नाही नाहीचे म्हणे. ही भाषा अजून मौखिक आहे, मग हिला लिखित स्वरूपात व्हायला पाहिजे. ही तुमची मातृभाषा असल्यामुळे तुम्ही लिहिलं पाहिजे याच्यावर, याच्यावर तुम्हाला पुरस्कार मिळायला पाहिजे. हिंदीत तर म्हणे भारतभर लोक लिहितात, भारतभर साहित्यिक आहे, त्यांना पुरस्कार मिळणं काही विशेष नाही. पण तुम्ही तुमची मातृभाषा सोडून या भाषेत पुरस्कार मिळायला मला आनंद झालेलाच आहे. पण तुम्ही आयरणीमध्ये लेखन करायला पाहिजे, तुमचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यात तुम्हाला पुरस्कार मिळाले तर तुमचा पहिला सत्कार म्हणे मी करेल. आणि त्या तात्यांचा आशीर्वाद घेऊन आयरणी साहित्यमध्ये मी पहिल्यांदा अख्खी हयाती कादंबरी लिहिली, जिला तात्यासाहेबांची प्रस्तावना आहे, माझे गुरु वसंत कानडकरांची प्रस्तावना आहे. आणि पहिलं पुस्तक आहे ज्याला धुळ्याच्या अखिल भारतीय आयरणी साहित्य संमेलनात त्याला पुरस्कार पण मिळालेला आहे. तर अशा प्रकारे एक कादंबरी दोन कादंबरी करता करता आयरणीमध्ये 11 कादंबऱ्या प्रकाशित केल्या, त्या जळगावून प्रकाशित झाल्या. तर अशा प्रकारे आयरणीत लिहित गेलो. हिंदीत तर माझी पुस्तकं प्रकाशित व्हायला लागलीच होती. आणि पुढे कालांतराने आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठीत पण आपण लिहिलं पाहिजे म्हणून मराठीत पण जवळजवळ 51 पुस्तकं लिहिली गेली.
1: अरे वा.
0: आयरणीत 36 पुस्तकं लिहिली गेली आणि हिंदीमध्ये जवळजवळ 81 पुस्तकं लिहिली गेली. ही सगळी पुस्तकं भारतभर प्रकाशक आहे. मग ते हरियाणातला हिसार असो, तिथूनही माझं बापू की तीन मंदर प्रकाशित आहे. दिल्लीहूनही माझे अनेक पुस्तकं कादंबऱ्या प्रकाशित आहे. कानपूर जी देशाची पुस्तकांची राजधानी, तिथूनही 70 पुस्तकं प्रकाशित आहे. मुंबईहून पण काही मराठी आयरणी पुस्तकं, पुण्याहून दिलीपराज प्रकाशन किंवा खानदेशातनं अथर्व प्रकाशन, प्रशांत पब्लिकेशन अशा अनेक प्रकाशकांनी मला चांगला साथ दिला. म्हणून मी साहित्य सेवाही करत राहिलो आणि नोकरी पण प्रामाणिकपणे करत राहिलो.
1: बर, आयरणीतून तुम्ही इतकी अगदी 3 dozen वर पुस्तकं लिहिली असतील.
0: जी,
1: आयरणीचा तो बाज वेगळाच आहे किंवा तिचा एक तो लहेजा छान आहे, तो छान वाटतो. आणि हिंदीचा खूप अदबशीरपणा आपण म्हणतो, मराठी हवी तशी आपल्याला बोलता येते. वेगवेगळ्या भाषांचा प्रभाव लिहित असताना मग आयराणीचा लहेजा कुठे हिंदीत आला किंवा हिंदीतलं काही थोडस मराठीत आलं असं काही कधी झालं नाही का? किंवा असं कधी कोणी ओळखून सांगितलं की थोडंसं आलंय बरं का आयराणीचं इकडे, असं कधी झालं का?
0: जी, बहुत सुंदर, खूप छान प्रश्न विचारला. ताई, माझं प्रामाणिक मत आहे की ही जी आमची आयराणी भाषा आहे ना, मातृभाषा, एक नाशिक कडून मराठी आणि गुजरात कडून गुजराती आणि मध्य प्रदेश छत्तीसगड कडून हिंदी, या दुआब या पट्ट्यामध्ये मधला प्रांत हा खानदेश आयरणी भाषा आहे, जिच्यावर गुजराती भाषा, हिंदी भाषा, मराठी भाषेचा प्रभाव आहे. आणि तिची आपली स्वतंत्र वाणी खानदेशी एवढं असून सुद्धा, तेव्हा अशा प्रकारे आमचे अनेक शब्द हिंदीतले आयरणीमध्ये पाहायला मिळतात. तर त्यामुळे आयरणीमध्ये लिहायला मला तर मातृभाषा असल्यामुळे काही विशेष वाटत नव्हतं, सहज लिहू शकलो, उत्तम प्रकारे लिहिलं. पण हिंदी लिहिताना मला आयरणीचे माझी ऐकस चुडा भरणं हा हिंदी शब्द आहे, चुडा भरणे, बोगणं आमचा आयरणी शब्द आहे, लेकिन परंतु हिंदीमध्ये पण बोगणं शब्द आहे. असे अनेक शब्द आहेत जे आयरणीत आहेत ते हिंदीत पण आहे, जे आयरणीत आहेत ते मराठीत पण आहे, जे मराठीत आहेत ते हिंदीत पण आहेत, ते आयरणीत पण आहे. आणि असं सगळं असल्यामुळे मला तिन्ही भाषा अभ्यास करत वेगवेगळ्या प्रकारे परिश्रम करत मला कुसुमाग्रजांच्या आशीर्वादामुळे मी ह्या दोन्ही तिन्ही भाषांमध्ये लिहित गेलो. आणि त्या त्यावेळा मला वेगवेगळ्या प्रकारे भारत सरकारपासून तर महाराष्ट्र शासनापर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले, शिवाय सामाजिक संस्थांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या काही संस्थांनी पुरस्कार देऊन त्या त्या भाषांना गौरव केलेला आहे.
1: तुमच्या एका आयराणी पुस्तकाचा म्हणजे चित्रपटही झालेला आहे. मूल जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी जी पूजा केली जाते तिथे ती आपल्या मुलाचं भविष्य लिहून जाईल अशी एक धारणा असते आणि त्या अनुषंगानं ती पूजा किंवा

0: प्रथा केली जाते, त्याविषयी तुमचं पुस्तक आहे अहिराणीतलं आणि त्यावर चित्रपट निघालाय बहुधा.
1: जी महोदया, खरं म्हणजे सटीना टाक हा अहिराणी पहिला चित्रपट आहे आणि सटीना टाक म्हणजे हीच संकल्पना मराठीत पण आहे. सटवाई देवी येते आणि रात्री किंवा त्या पाचव्या दिवशी त्या बालकाचं भविष्य ती लिहिते आणि मग आयुष्यभर तो बालक त्याप्रमाणे त्याची प्रगती त्याचा विकास करत असतो, त्याचं तेवढं आयुष्य असतं. जी महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी संकल्पना आहे तीच खानदेशात अहिराणीत पण
0: आहे.
1: सटीना टाक हे अहिराणी भाषेतलं पहिलं महाकाव्य आहे. गद्यात्मक कथा वस्तूवर आधारित हा चित्रपट आहे आणि अशा प्रकारे आज लिखित आणि मौखिक अशा प्रकारची ही भाषा आहे. या भाषेमध्ये मीच नाही, नंतर अनेक लिहायला लागले. धुळ्यामध्ये, जळगावमध्ये, अंबंडमध्ये, चोपड्यामध्ये, नाशकात सुद्धा अनेक जण साहित्य अहिराणी भाषेत लिहितात आणि म्हणून नाशकात दुसरं अहिराणी साहित्य संमेलन हे नाशकात संपन्न झाले. कारण इथे सिडको, आता ऐकत असतील बरेचसे जण, सिडको, सातपूर या हा जो भाग आहे अंबडमध्ये, या सगळी मध्ये या सगळीकडे खूप खानदेशी माणसं आहेत ज्यांची मातृभाषा आहे. तर अहिराणी बोली भाषेचे लोक इथे राहतात, नोकरी करतात. मला वाटतं अहिराणी भाषेवर नाशिककर सुद्धा खूप प्रेम करतात.
0: नक्कीच नक्कीच. आपल्या कुटुंबाकडे मग आपण पुन्हा एकदा जाऊया की सगळा प्रवास सुरू आहे, पुस्तकं आपली लिखाण करणं सुरू आहे, त्याचबरोबर मग तुम्ही जोडग्यानंतर नाशिकमध्ये स्थिर स्थावर झालात, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा ना की कसे ते पण बदल तुमच्या आयुष्यात.
1: मी आमच्या गावातला पहिला हिंदीतला PhD.
0: बरं.
1: आणि हिंदीतला PhD झालो म्हणून आमच्या गावातल्या सरपंच लोटन मालजी देसले यांनी माझा सत्कार ठेवला आणि माझ्या वडिलांना सांगितलं त्यांनी की अप्पा तू ग्रामपंचायत मा ये, तू ना आंडोरना सत्कारशी. तर माझ्या वडिलांना हे काही कळत नव्हतं की माझ्या मुलाने काय केलं म्हणे सत्कार, म्हणजे त्यांना PhD कळत नव्हती. मी डिलीट झाल्यानंतर गावात पण सत्कार झाला तो पण त्यांना कळत नव्हता, पण याने काहीतरी केलं बा चांगलं काम.
0: चांगलं काम.
1: त्यांना BA समजत नव्हतं, MA समजत होतो, मी प्रोफेसर होतो त्यांना प्रोफेसर म्हणता येत नव्हतो. मी बिटको कॉलेजला प्रोफेसर होतो, ते बुटकी कॉलेज म्हणायचे, त्यांना बिटको पण म्हणता येत नव्हतो. अशा अनेक गोष्टीतनं ह्या गोष्टी घडल्या खऱ्या, पण माझ्या जोडगे गावकऱ्यांनी पण खूप प्रेम केलो, माझे वेळोवेळी सत्कार करत गेलेत आणि साहित्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार मी आनंदाने सांगतो की त्यावेळचे अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मला फणीश्वरनाथ पुरस्कार मुंबईला मिळालेला आहे आणि नंतर भारत सरकारचा अहिंदी प्रदेशातला हिंदी लेखक यांना पुरस्कार असतो तो पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मला दिल्लीला मिळालेला आहे आणि मला 5 लाखाचा हिंदी साहित्यातला रिसर्च अवॉर्ड हा पुरस्कार UGC नवी दिल्ली यांच्या मार्फत 5 लाखाचा पुरस्कार मिळाला आहे आणि आपल्या स्थानिक लेवलवर पण अनेक ठिकाणी पुरस्कृत केलं, त्यामुळे तसं तसं प्रोत्साहन मिळालं म्हणून आजही लिहायला आनंदामध्ये प्रोत्साहनामध्ये मी खूप त्यामुळे सेवा करतो.
0: सहजीवनाविषयी खरं म्हणजे मला विचारायचं होतं की तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती आली त्यांना देखील भाषेची तशीच आवड.
1: खूप छान विचारला प्रश्न. माझी सहजीवन किंवा जीवन साथीदार ही चोपड्या तालुक्यातली खानदेशी बाई आहे आणि हिला अहिराणी येते, पण ही फक्त तेवढा मॅट्रिक पास होती. तर मी म्हटलं आपण प्रोफेसर, आपण MA झालो, PhD झालो आणि आपली पत्नी फक्त मॅट्रिक, मला काय ते म्हटलं आपण नुसतं व्यासपीठावर म्हणतो स्त्रियांनी शिकलं पाहिजे आणि स्वतः काय करतो आपल्या परिवारामध्ये. मग मी नंतर माझ्या धर्मपत्नीला FYBA प्रवेश दिला, प्रथम वर्षकाला, द्वितीय वर्षकाला. तर हे करत करत ती BA झाली, MA झाली आणि तिने मग आपले साहित्याचे सभापतीने पण त्या मार्गाने केलं आणि मुख्य म्हणजे माझा संसार सांभाळला. आणि सांगायला हरकत नाही, संसारमध्ये सांगताना माझा मुलगा आमच्या गावातला पहिला MBBS बाळ रोग तज्ज्ञ डॉक्टर आहे, मुलगी पण माझी डॉक्टर आहे, जावई पण डॉक्टर आहे आणि आमच्या सुनबाई पण डॉक्टर आहे. म्हणजे एकेकाळी आमच्या गावामध्ये एक डॉक्टर नव्हता आणि माझ्या आई वडिलांना त्या काळात तब्येत पाहायला खूप लांब जावं लागत होतं, कारण गावात डॉक्टरच नव्हता. पण आता आज माझ्या घरात 4 डॉक्टर्स आहे, पण आई वडील मात्र हयात नाही आता. तर अशा प्रकारे काही प्रसंग जीवनामध्ये येतात. आज आमच्या गावामध्ये चांगले डॉक्टर्स वगैरे आता आहेत, छानपैकी आता आरोग्य सेवा तिथे उत्तम.

0: कळालो. फार उत्तम सांगता येईल मला. विद्यापीठात पत्र लिहिले की मला डिलीट करायचं आहे, तुम्ही माझे गाईड व्हाल का, तो कोणता विषय असेल. आणि माझी कथा लिहिली मी पूर्वी काय होतो वेटर पासून सगळं, आणि मी आता मी PhD झालो, माझा हा विषय होता, तर मला डिलीट करायचं आहे. तर मग त्याप्रमाणे मला दूरदर्शनवर नीलम शर्मा बातम्या देत असतात, त्यांना पण मी एक पत्र लिहिलं. तर मग त्यांचं मला उत्तर आलं की बा तुम्ही तुमचा विषय पाहता तुम्ही रांची विद्यापीठात, जे आता सध्या झारखंडमध्ये, तेव्हा ते बिहारमध्ये होतो, तर तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टर बारेंदू शेखर तिवारी वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत, तुम्ही त्यांच्याकडेच फक्त PhD करू शकतात भारतात. मग त्याच्यावरून त्यांना पत्र लिहिलं, त्यांनी म्हणे आज आई आपका थेसिस लेकर आई आपका पुस्तक लेकर आई. मग ते पुस्तक घेऊन गेलो, त्यांनी बघितलं, त्यांनी म्हणे मी आपको इजाजत देता हूं. त्यांनी मला परवानगी दिली, तिथं माझं पंजीकरण झालं डिलीटचं. आणि ते मला म्हणे हर वर्ष आपको दिवाळी की छुट्टी और गर्मी की छुट्टी मी आपको रांची में आना पडेगा. मग त्याप्रमाणे दर दिवाळीच्या सुट्टीत आणि याच्यामध्ये मी तिथे जायचो, अभ्यास करायचो, तिथं त्यांच्या घरी बसायचो.
1: पण शिक्षक हा अनेक विद्यार्थ्यांना घडवत असतो आणि तुमचं जेवढं भाषेवरचं प्रभुत्व आहे तर ते बघता असं वाटतं की आता आपण तसं कार्यक्रमाची वेळ आपली थोडी मर्यादित असल्या कारणाने आणि तुमचा प्रवास फार मोठा आहे, तो काही मिनिटात मावेल असं नाहीये, पण तरी सुद्धा आता जेव्हा आपण भाषेविषयी इतर विद्यार्थ्यांचं किंवा आता जी काही परिस्थिती आहे, एकंदरीत शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, यांचं भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, तुम्ही जेव्हा आत्ताच्या पिढीकडे बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं?
0: मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावमध्ये वर्गात हिंदी विषय शिकवत होतो आणि हिंदी विषय शिकवत असता असता मला मोबाईलवरून माझा मोबाईल वाजला.
1: बर.
0: आणि त्यावेळेला माझी बहीण फोन करत होती मला.
1: अच्छा.
0: तर ती कधी करत नाही, तिला माहितीये मी वर्गात असेल आता, पण तिने जर फोन केला, मी मला असं वाटलं काहीतरी अर्जंट आहे, आपण फोन घ्यायला पाहिजे. आणि माझ्या समोर MA विद्यार्थी होते, त्यांची माफी मागितली आणि मी तो फोन घेतला. मी वर्गात विद्यार्थ्यांना हिंदी शिकवत होतो, हिंदी शिकवता शिकवता माझ्या बहिणीशी मी त्यावेळा फोनवर आयरणी भाषेत बोलत होतो. तर मी आयरणी भाषेत बोलत होतो तेव्हा सगळे विद्यार्थी हसत होते की आपले आचार्य हमें किस प्रकार से हिंदी पढा रहे और पल भर में किस प्रकार से बोली भाषा में अपनी बहन के साथ वक्तव्य पेश कर रहे. मुलांना आनंद वाटला, त्यांना एक शिकले ते की आपण सरांसारखं आपली राष्ट्रभाषा हिंदीमध्ये पण आपण चांगला अभ्यास केला पाहिजे. स्वाभाविक आहे, आपल्या दोन्ही तिन्ही भाषा या यायलाच पाहिजे, एक विदेशी भाषा, एक राष्ट्रभाषा, एक आपली मातृभाषा, आणि जिथं आपण रोजीरोटी कमवतो त्या प्रांतातली भाषा. त्यामुळे या सगळ्या भाषांकडे आपण भाषा भगिनी म्हणून नाही, आपल्या जीविकेचे, आपल्या अस्तित्वाचे, देशाचे अशा अनेक अनेक पैलूने आपण या भाषा भगिनींकडे पाहायला पाहिजे. भाषा म्हणून नाही, समाज म्हणून नाही, प्रांत म्हणून नाही, ती आवश्यकच आहे भाषा.
1: नक्कीच नक्कीच.
0: जी,
1: आता पुढच्या प्रवासात तुम्हाला अजून काय काय करायचं आहे साहित्यामध्ये, लेखनामध्ये? तो आता पुढे तुम्हाला अजून या भाषेविषयी काय सेवा ती करायची आहे?
0: तर माझं आता प्रामाणिक मत आहे की आयरणी जी बोली भाषा आहे ही पाठ्यक्रमात येऊन राज्यभाषा व्हावी, नव्हे अभिजात भाषेचा दर्जा या भाषेला मिळावा, कारण ती सक्षम आहे. मराठी आपली राज्यभाषा आहे, तिच्यात खूप प्रगती होते, सगळंच प्रकार चालू येतो कोवा ज्ञानेश्वर पासून. मी समाधानी, म्हणजे चांगलंच काम चाललंय. पण देशाची जी राष्ट्रभाषा आहे किंवा हिंदी ही जी राजभाषा आहे, या हिंदी भाषा विश्वभाषा होण्याच्या कडे तिची वाटचाल चालू आहे. मग मी ज्या ज्या वेळा अखिल विश्व हिंदी संमेलन होतात, फिजीमध्ये झालेले आहे, किंवा मी मॉरिशसमध्ये गेलो होतो, तर त्या त्या ठिकाणी आम्ही जेव्हा हिंदी इतकी सुंदर लोक परदेशातली पण बोलतात त्या त्या ठिकाणी, आणि तिथे 350 राष्ट्रातले हिंदी भाषी हिंदी बोलणारे परदेशामध्ये मला भेटले. किंवा इथे उत्तराखंडमध्ये डेहराडून जवळ थानो नावाचे गाव आहे, त्याला भारतातलं लेखक गाव
1: म्हणतात.
0: या भारतातल्या लेखक गावामध्ये 550 राष्ट्रातले, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, रशिया, चायना, अशा राष्ट्रातले लोक पण हिंदीच लेखक तिथं आले. तेव्हा इतकं आश्चर्य वाटलं. आणि काही काही इंग्लिश, म्हणजे शेक्सपिअरच्या 9व्या पिढीतला त्या संमेलनात आला होता लेखक गावमध्ये, त्याच्याशी आम्ही वार्तालाप केला. पण शेक्सपिअर सारख्या 9व्या पिढीतला हा इथला हिंदीचा लेखक होतो, और विश्व में एक क्रमांक पर हिंदी भाषा है. तो हिंदी के लिए हमने

0: कुछ प्रगति करना चाहिए.
1: क्या
0: आपल्या या भाषा विश्वभाषा राजभाषा राष्ट्रभाषाकडे प्रगती चालू आहे, त्याला जनतेचं आणखी सहकार्य मिळेल, त्या त्या भाषांमध्ये प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे अशी माझी नम्र प्रार्थना.
1: नक्कीच नक्कीच. तात्यासाहेबांनी अहिराणीकडे ओढून आणलं,
0: त्यांच्यामुळेच अहिराणीत लिहू शकलो,
1: हात धरून ते पुन्हा तुम्हाला इकडे घेऊन आलेत. असे हे दिशादर्शक आता समाजात अधिक यावेत अशी एक अपेक्षा तुमच्या या सगळ्या प्रवासातनं व्यक्त करूया. तर आज या नोटवर इथे थांबूया. तुम्ही आकाशवाणीच्या या स्टुडिओत आलात, तुमचा एवढा वेळ दिलात, आमच्याशी श्रोत्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल
0: धन्यवाद ताई. आपण आणि विशेषतः आमचे कृष्णाजी शिंदे सरांनी, केंद्र निर्देशक यांनी संधी दिली, त्यामुळे आपल्या दोघांचे मी आभार मानतो.
2: थेट संवाद या कार्यक्रमात आताच आपण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची साहित्यश्री उपाधीधारक डॉक्टर बापूराव देसाई यांची सुप्रिया देवघरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते कृष्णा शिंदे.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 11 वाजता आहेत. आता 12 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला विविध भारती.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. मात्र या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणीनो, मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा, मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता, प्रत्येक अडथळ्याला संधी मानत, आपली पावलं जो ठामपणे टाकतो त्याची स्वप्न पूर्ण होतातच. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय ही जिद्द मनात बाळगून देशसेवेचं व्रत उराशी घेऊन एक तरुणी सैन्यात भरती व्हायचं ठरवते. मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर ते स्वप्न ती सत्यातही उतरवते. मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी, असाधारण स्वप्न पाहणारी, आता भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झालीय. आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांना. त्यांच्या जिद्दीचा चिकाटीचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा देणार आहे. ऐकूया देश हा देव असे माझा, लेफ्टनंट पदी निवड झालेल्या स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपल्या आयुष्याविषयी करिअरविषयी प्रत्येकाचीच काहीतरी स्वप्न असतात, पण त्या स्वप्नांना ध्येय बनवून त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूप कमी लोकांकडे असते. आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका जिद्दी आणि ध्येयवेडा तरुणीला जिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय. लेफ्टनंट पदी नुकतीच निवड झालेल्या स्नेहल माळी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सांगलीच्या असणाऱ्या स्नेहल अभियांत्रिकी विभागाच्या पदवीधर आहेत. प्रायव्हेट फर्ममध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलंय आणि राष्ट्रीय पातळीवर ॲथलेटिक्समध्ये त्यांनी उत्तम कामगिरीही केली आहे. तर बोलूया त्यांच्याशीच. नमस्कार स्नेहल.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे समजलं की आपण लेफ्टनंट झालो?
2: पहिली प्रतिक्रिया जेव्हा लेफ्टनंट झालो आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर, तेव्हा आई वडील जे स्टेज असतं तिथून उठून आमच्याकडे आले व आमच्या पिपिंग सेरेमनी बोलतात त्या गोष्टीला, जे आपले शोल्डर असतील त्याच्यावरचे फ्लॅप काढले जातात आणि तिथे दोन स्टार दिसतात. तो एक वेगळा

0: अनुभव होता, कारण की पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांसमोर एक प्राईड, गर्वाची फिलिंग आणि हम्बलनेस पण, की आपलं ट्रेनिंग एवढं झालं असून सुद्धा त्यांनी आपल्याला इतकं सपोर्ट केलं, ही होती.
1: लेफ्टनंट पदासाठी आणि एकूणच सैन्यात सहभागी होण्यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा. तर त्याची तयारी कशी झाली आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाची?
0: माझा जन्म सांगलीचाच, मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे. शिक्षण माझं सांगली हायस्कूल व इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अभियांत्रिकीमध्ये सिव्हिल ब्रांच इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ते पूर्ण होत असताना माझी अशी इच्छा होती की आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स ह्या तिन्हीपैकी कुठेतरी आपलं एक्झाम देऊन, इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर व्हावं. सुरुवात एअरफोर्सपासून केली होती. ॲफकॅटच्या परीक्षेचा अभ्यास कोविड चालू झाल्यापासून, म्हणजे थर्ड इयरपासून चालू केला. त्याच्यानंतर आर्मीच्या देखील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष मी अभ्यासासाठी घरी होते, गॅप घेतला होता. गायडन्स म्हणजे मला ग्रुप कॅप्टन रिटायर्ड वालवडकर यांचा भेटला होता, त्याच्यामुळे मी पुण्यात नागपूरमध्ये क्लासेससाठी गेले होते. त्या क्लासेसच्या गायडन्स थ्रूच मी 3 वेळा रेकमेंड झाले. टोटल माझे एअरफोर्सचे 5 अटेम्प्ट व आर्मीचे 2 अटेम्प्ट झाले. या 7 अटेम्प्टमध्ये मी 7 SSB दिले, 5 रिटन एक्झाम, 3 रेकमेंड झाले होते, 2 वेळा मेरिट आउट झाले आणि एकदा मेरिटेन झाले. एक वर्ष गॅप घेतल्यानंतर मी MBA ची तयारीसुद्धा चालू केली होती. भारतीय विद्यापीठमधून माझं MBA झालं एक्सटर्नल, व पुण्याच्या फ्लाईट बेस्ड लॅब्समधून मी 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केला. तिथे मी HR डोमेनमध्ये टॅलेंट अक्विजिशन असोसिएट म्हणून काम केलं. लास्ट अटेम्प्ट माझा SSB अलाहाबादमध्ये झाला. तिथून रेकमेंड झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, ऑल इंडिया रँक 3 होतं. त्याच्यानंतरच मला जॉईनिंग लेटर आलं होतं. जॉईनिंग लेटर OTA गयासाठी आलं, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. व गयामध्ये माझं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आता लेफ्टनंट हे पद मिळालं.
1: शिक्षण सुरू असताना हेही करावं, म्हणजे देशसेवासाठी आपण काहीतरी करावं, ही बीज कुठे रुजली? मुळात काय प्रेरणा होती त्यामागे?
0: त्याची सर्वप्रथम प्रेरणा माझ्या घरापासूनच आली आहे. माझे आजोबा नेव्हीमध्ये होते, पण ते माझे वडील जन्मायच्या आधीच रिटायर झालेत, त्याच्यामुळे माझा असा त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आला. पण मी त्यांची कहाणी ऐकल्यात, प्लस त्यांचे फोटो वगैरे बघितलेत, ते एक प्रेरणा होती. आणि कॉलेजमधून बाकीच्यांकडून पण ऐकलं होतं की फौज में बहुत कुछ होता है, तर म्हणलं एकदा ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, जशा स्पोर्ट्स असतील, त्यात मी नॅशनल खेळले, ते देखील वाव देतं. फौज प्लस खेळाचा, अभ्यासाचा एक चांगला समतोल माझ्या लाईफमध्ये भेटेल ह्या भावनेनं मी ॲप्लिकेशन दिलं होतं.
1: या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा होता, कसं होतं सहकार्य त्यांचं?
0: घरच्यांचा पाठिंबा खूप होता, कारण की एका जॉईंट फॅमिलीतून वाढलेली व्यक्ती असून मी 10 आम्ही भाऊ बहीण आहेत, त्याच्यामध्ये मी मोठी आहे. आजी, आजोबा, आई वडील, चुलते, लहान भाऊ बहीण हे मला नेहमी, म्हणजे कुठेही अडथळा आला तर ते असायचे. माझ्या आईला जेवढे माझे मित्रमैत्रीण माहीत नसतील तेवढे माझ्या आजीला माहिती आहेत. परत माझ्या आत्या असू देत किंवा काका असू देत, माझा पहिला फोन माझ्या काकांनी घेऊन दिला, वडिलांनी नाही, गाडी देखील काकांनी घेऊन दिली. त्याच्यानंतर कुठेही लागेल तिथं मी जेवढ्या वेळा नॅशनलला गेले त्यावेळेस माझे दुसरे काका आले होते. काकी पण जेव्हा मी कुठेही जातो, आई असू दे नसू दे, ती असते माझ्यासोबत की हे खायला घेऊन जा, ते खायला घेऊन जा. ह्या पद्धतीनं त्यांनी मला साथ दिली. लहान भाऊ बहीण असतील तर त्यांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड मला जास्त साथ दिली की तू हे वापरू शकतेस, ते वापरू शकतेस, इंटरनेट थ्रू अभ्यास असा करता येतो, तसा करता येतो, कारण ती जेनझीज जास्त अपग्रेडेड आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा. सर्वांच्या पाठिंब्यामुळेच व समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी इथे उभी आहे आता.
1: काही आव्हानं सुद्धा आली असतील या प्रवासामध्ये, तर काय काय आली आव्हानं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनाही कसं सामोरे गेलात आपण?
0: सर्वप्रथम आव्हान म्हणजे मला TCS नोकरी मिळाली होती. फर्स्ट जॉब माझा TCS होता. 7th semester मला इंटरव्ह्यूचा कॉल येऊन इंटरव्ह्यू प्रोसेस कम्प्लीट झाली होती आणि 8th sem माझं जॉईनिंग होतं. ते मी जॉईन देखील केलं, पण माझं असं होतं की मला 1 वर्ष गॅप घ्यायचं आहे, कोणतीही नोकरी नाही करायची. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पहिली नोकरी तेव्हा भेटत नव्हती कोविडमध्ये, मला चांगल्या पद्धतीने मिळाली होती टेक्निकलमध्ये, तो सोडायचा निर्णय मी घेतला. त्या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला. प्लस माझे जे

0: स्टेडियमवरचे मित्रमैत्रिणी असतील त्यांनी देखील खूप सपोर्ट केला की हा एक वर्ष अभ्यासाला दिल्यास काही हरकत नाही, आणि तोच एक मोठा निर्णय होता.
1: या लेफ्टनंट पदासाठीची निवड प्रक्रिया कशी आहे याविषयी सविस्तर काय सांगता येईल?
0: हो, निवड प्रक्रिया SSB इंटरव्ह्यू असतो. सर्वप्रथम 12वी झाल्यानंतर एक एंट्री असते ज्याचं नाव NDA आहे. आता मुलींसाठी देखील ओपन आहे ती. मुलांना दोघांना आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही एंट्रीसाठी NDAची रिटर्न एक्झाम असते. त्या रिटर्न एक्झाममध्ये मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, ज्योग्राफी बेसिक सब्जेक्ट्स असतात. ती क्लिअर केल्यानंतर ते NDAचे SSB इंटरव्ह्यूला जातात. SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल्स होते. मेडिकलनंतर आपण अकॅडमीमध्ये जातो. खडकवासला येथे होते. ग्रॅज्युएशन एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे असतात. एअरफोर्ससाठी ग्रॅज्युएशन एंट्री FCAT थ्रू असते. त्याची रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झामनंतर AFSB बोलतात त्याला, एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड. त्याचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवसाचा, आणि मेडिकल्स, आणि मग एअरफोर्स अकॅडमी डोंडीगल येथे ट्रेनिंग. सेम नेव्हीचं पण NSB असते, नेव्हल सर्व्हिस बोर्ड. त्यांचा इंटरव्ह्यू होतो, डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो त्यांचा टेक्निकल एंट्री थ्रू इंजिनिअरिंगसाठी. आर्मीसाठी वेगवेगळे आहेत, जसं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकलमध्ये आपण CDSची परीक्षा देऊ शकतो ग्रॅज्युएशन झाल्यावरती, आणि मग SSB इंटरव्ह्यूला बोलले जातात. नॉन टेक्निकलमध्ये NCCचे पण येतात जे डायरेक्ट एंट्री थ्रू जातात, आणि जे आपले बेसिक ग्रॅज्युएशन केलं आहे कॉमर्स, आर्ट्स, सायन्स तिन्हीमध्ये, किंवा लॉ ग्रॅज्युएट एंट्री पण असते लॉवाल्यांसाठी. ह्या एंट्र्या सोडून इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल एंट्री असते. डायरेक्ट SSBला कॉल लेटर येतं, इंटरव्ह्यू देऊन आपण जाऊ शकतो. तर SSB ही कशा पद्धतीची असते, दोन स्टेज असतात. पहिला स्टेज 1 दिवसाचा असतो, त्याच्यामध्ये आपली स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंगमध्ये पहिला आपल्याला एक पेपर दिला जातो, MCQ टाईप टेस्ट होते 50-50 मार्कांची. रिझनिंग एबिलिटी चेक केली जाते. ती झाल्यानंतर पिक्चर दाखवला जातो, पिक्चर प्रिस्क्रिप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट बोलतात त्याला. पिक्चरवरून आपण एक स्टोरी लिहितो, आणि ती स्टोरी 10-15 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस होते, आणि त्याचं कन्क्लुजन निघतं. हा पहिल्या दिवसाचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर आपण रिझल्टमधून सिलेक्ट झाल्यावर, जर 200 असतील तर ऑलमोस्ट 1/4 लोक सिलेक्ट होतात सगळ्या सिलेक्शन बोर्डमधून. मग 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 3 दिवस मिळून 3 टेस्ट होतात. सायकोलॉजी टेस्ट, मेंटल एबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो, आणि तिसरा ग्रुप टास्क. मग त्याला मनसं, वाचा आणि कर्म असं बोलतात. मनसामध्ये सायकोलॉजीचे 4 टेस्ट होतात, रिटर्नच असतात सगळे. एकाच जागी बसून आपल्याला 4 च्या 4 कंटिन्युअस टेस्ट द्यावे लागतात. ग्रुप टास्कमध्ये ग्रुप टास्क ऑफिसर 9 प्रकारचे वेगवेगळे टेस्ट घेतात. ते 9 टेस्ट ग्रुप डिस्कशन पण असतं टॉपिकवरती. त्याच्यानंतर आपला 7 ते 9 जणांचा ग्रुप बनलेला असतो. त्याच्यामध्ये एक ऑब्स्टेकल रेस असते, ती क्रॉस करायची असते. सिमिलरली हाफ ग्रुप टास्क असतो, लेक्चरेट असतो. एक माणूस समोर उभारून 3 मिनिटाचा लेक्चरेट देणं, ते कमांड टास्क असतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये होतात. तिसरा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये आपला 1/2 तास होऊ शकतो, 1 तास 1.5 तास, कितीही वेळाचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूइंग ऑफिसरसोबत. ते आपल्याबद्दल सगळं जाणून घेतात, आपल्या आयुष्यात काय झालंय, काय घडलंय, काय नाही घडलं, का नाही घडलं. तर प्रत्येकाची कारणं आपल्याकडे असले पाहिजेत की आपण ते त्या पद्धतीनं त्यावेळेस असं का केलं, त्याच्या मागं काय रिझनिंग होतं. लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये आपल्यासोबत एक बोर्ड बसलेली असते, 10 ते 12 ऑफिसर्स असतात. ते आपल्याला 2 ते 5 मिनिटासाठी, कधी कधी 15 मिनिटं पण कॉन्फरन्स चालू शकते, ते आपल्यासोबत डिस्कस करतात. स्टे कसं आहे, कसं झालं सगळं हे विचारतात. प्लस आपल्याबद्दल जर त्यांना काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात. त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होतो की किती लोक रेकमेंड झाले. रेकमेंडेशननंतर जे लोक रेकमेंड झाले त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेलं जातं. त्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होते तो दिवस पूर्ण, आणि नंतर मग ते मेडिकलला जातात. मेडिकल्स मग 5 दिवस असू शकतात, 7 दिवस 10 दिवस, जशा टेस्ट होतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यामध्ये मग हाईट वेट सोबत आपलं जे डेंटल चेकअप असतं ते होतं, HB होतं, बेसिक बॉडी चेकअप होतं, त्यानंतर ऑर्थोचं चेकअप होतं. ते पूर्ण 5, 7 किंवा 9 दिवस झाल्यानंतर आपल्याला फिट किंवा अनफिट सांगितलं जातं. अनफिट असेल तर मेडिकलचा बोर्ड परत होऊ शकतो, आपण त्या गोष्टी क्लिअर करून परत येऊ शकतो. त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्टमध्ये आपलं रँकिंग येतं की आपण कुठल्या रँकवरती आहे. ते रँकिंग आल्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर येतं. जॉईनिंग लेटर सविस्तरपणे येतं की आपलं ट्रेनिंग

0: कुठं असेल, किती पद्धतीनं, किती महिन्यासाठी असेल, हे सगळे डिटेल्स जॉईनिंग लेटरमध्ये मेन्शन असतात. एकदा जॉईनिंग लेटर आलं की 3 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्या ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करतो. युजली तोच टाईम पिरियड असतो. मग जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग किंवा कुठे कुठे 1.5 वर्ष 3 वर्ष जे ट्रेनिंग ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग करून ऑफिसर या पदी निवड होते.
1: या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी होतात हा एक प्रश्न, आणि दुसरं म्हणजे जे सायकोलॉजिकल लेवलवरती ज्या टेस्ट होतात आणि ग्रुप डिस्कशन वगैरेही होतं, तर त्यामध्ये साधारण काय मुद्दे असतात, कसे प्रश्न असतात ते?
0: तर आपण पहिला SSB मध्ये सुरुवात करू. SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जे आर्मी नेव्ही एअरफोर्स सर्व्हिसेसची जी कोणती इंटरव्ह्यू होते त्याला SSBच बोलतात. ती 5 दिवसाची असते जसं आत्ता सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये पिक्चर दाखवलं जातं आपल्याला, त्याच्यावरती आपण एक स्टोरी लिहायची. त्याच्यासाठी वेळ 4 मिनटं असतो. मग ही जी स्टोरी आहे ही 12 प्रकारचे पिक्चर दाखवले जातात. 12 ब्लँक असतं, ती आपण आपल्या मनाची स्टोरी लिहायची असते. ह्या कहाणीवरून आपल्याला कळतं की आपली मनस्थिती कशी आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक पिक्चर दाखवला आहे क्रॉस कंट्रीचा, मॅरेथॉन रनिंगचा. तर मला असं आठवलं की मी माझ्या 8वी 9वी 10वीत असताना मी स्टेडियमवरती एक क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. तर मी आयोजकाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये करणार. जसं स्पर्धा ह्या ह्या तारखेला आहेत, त्याच्यामध्ये 14, 16, 18, 20 हे वयोगट आहेत. वयोगटात मुली मुले आहेत, प्रत्येकाचे नंबर पहिले 3-3 नंबर आहेत. त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती लागणार, क्रॉस कंट्रीचा रूट काय असणार, त्याच्यामध्ये कुठे कुठे वॉटर पॉईंट ठेवले पाहिजेत, वॉटर पॉईंटसोबत मेडल सर्टिफिकेशन कोण येणार, चीफ गेस्ट कोण येणार, कधी मॅरेथॉन ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर त्या मॅरेथॉनसाठी लागणारं जे सामग्री आहे ते सर्व पण कलेक्ट करणारे कोणतरी पाहिजे. हे जर मी वर्णन 4 मिनटात व्यवस्थित पद्धतीने करू शकत असले तर त्यांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हिला जर कोणतंही टास्क दिलं तर ही आपल्या ट्रूप्सला सांगून ते कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकते. ही एक मनस्थिती निर्माण होते. त्याच्यासोबत वर्ड्स असतात, त्याचे सेंटेन्सेस लिहायचे, आणि सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. त्याच्यामध्ये एक काही सिच्युएशन दिली जाते, जसं मुलींना नेहमी देतात की तुम्हाला रात्री मूवीवरून यायला वेळ झाला, रस्त्यात तुम्हाला 2 लोकं मिळाली, ते तुमच्याकडून पाऊच किंवा पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय कराल, असे सिच्युएशन्स येऊ शकतात. मुलांना पण येतात, टेस्टप्रमाणे वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल, आपल्या पालकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल त्यांना माहिती लिहायची, चांगलं वाईट दोन्ही. ही झाला सायकोलॉजीचा पार्ट. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरनॅशनल टॉपिक्स येतात किंवा सोशल टॉपिक्स पण येऊ शकतात. तर आपण एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती बोलायचं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत सोशल टॉपिक पण असू शकतो की वाढत्या वयात मुलांनी काय काय केलं पाहिजे, कुठे कुठे फोकस केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा ट्रेड असेल किंवा आणि मग इकॉनॉमिकली आता जास्त स्टेबल होत आहेत, तर त्याच्यावरती बोललं जातं. हा झाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा पार्ट. ट्रेनिंगच्या दरम्यान 2 टर्ममध्ये ट्रेनिंग होते आमची, जे टेक्निकलला जातात त्यांची 1 वर्षाची, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. NDAमध्ये ती 6 टर्म असते आणि IMA इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ती 3 टर्म असते. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक टर्मप्रमाणे ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज डिवाईड केले जातात. मेंटल व फिजिकल स्टॅमिनावरती जास्त भर दिला जातो. त्यातही मग फिजिकलमध्ये आम्ही सकाळी उठून PT, हॉर्स रायडिंग, त्याच्यानंतर ड्रिल करतो. मेंटल स्टॅमिनासाठी आमचे क्लासेस असतात, त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असतात, नॉन टेक्निकल विषय असतात. टॅक्टिक्स हा विषय खूप महत्त्वाचा असतो. कॉम्प्युटर सायन्समध्ये जे IT मध्ये नवीन डेव्हलपमेंट आहेत ते, मिलिटरी हिस्ट्री, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय चाललंय, करंट अफेअर्स, ते सगळं असतं. त्याची परीक्षा देखील होते. या व्यतिरिक्त फायरिंग वेपन ट्रेनिंग म्हणून नावाचा विषय असतो. त्यासाठी मग आम्ही फील्डवर जातो. वेगवेगळ्या प्रकारचे वेपन असतात, ते आम्हाला सांगितले जातात की कसे वापरायचे, त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत. त्यानंतर फायरिंग पण होते. हे सोडून दर 2-3 महिन्यामध्ये कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पमध्ये टेंट पिचिंग असतं. टेंट पिचिंग केल्यानंतर आपण तिथे राहायचं. 2-3 टेंट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 20-30 जण एक कंपनी राहते. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा स्केड्यूल ठरलेला असतो. अभ्यास प्लस जर कुठे नवीन टॅक्टिक शिकायचं असेल, जसं दुश्मन जर प्लेन्समध्ये असतील तर कसं लढाई करणार, माउंटेन्समध्ये असतील तर कशी लढाई होते, हे सगळं काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ह्या बाबतीतच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथं करतो पण. त्याच्यानंतर रन असते, क्रॉस कंट्री रन्स असतात दर टर्मला. क्रॉस कंट्री 8 किलोमीटर 12 किलोमीटर अशी असते. आणि मग

0: वेपन लोड किंवा बॅटल लोड घेऊन पळायचं असतं. ते मग फर्स्ट टर्ममध्ये 20 किलोमीटर, सेकंडमध्ये 40, 50, 55 जे असेल ते 20 किलो 25 किलो प्लस वेपन्स घेऊन एक क्रॉस कंट्री रूटवरून जायचं असतं, ज्याच्यामध्ये मॅप रेडिंग करतो आम्ही. मॅप रेडिंग थ्रूच एक चेक पॉईंट दुसऱ्या चेक पॉईंटवरती जातो. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण जंगलात कुठेही गेलो तर एक मॅप आणि कंपास घेऊन कसं नॅव्हिगेट केलं जातं. त्याच्यामध्ये पण ग्रुप पाडले जातात, 10 ते 15 जणांचा एक एक ग्रुप असतो. ह्या पद्धतीनं ट्रेनिंग होतं. ह्या व्यतिरिक्त आपण फर्स्ट टर्ममध्ये असताना सिनियर्स आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, ड्रेस कसे घालायचे, शूजच्या लेस कशा बांधायच्या, इथून सुद्धा सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला केबिन बोलतात रूम्सला, तर त्या केबिनमध्ये बेड कसा अरेंज करायचा, कुठलं सामान कुठं ठेवायचं, इतपत सगळं शिकवलं जातं. तर अकॅडमी ही खूपच म्हणजे अति भन्नाट अनुभव आहे, सगळ्यांनी तो घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: या सगळ्यामध्ये शिस्त खूप गरजेची असते, तर हे सगळं लहानपणापासूनच अंगी होतं की काही त्रास झाला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोल्ड होताना?
0: शिस्तीच्या बाबतीत सर्वप्रथम म्हणजे मी आजोबांनाच उदाहरण मानते, कारण की त्यांच्यासारखी शिस्त मी नाही बघितली कुठे आजूबाजूला तरी. त्यांचं ते वेळच्या वेळी जेवण असणं, त्यांच्या डाएटमध्ये नेहमी एक चमचा ड्रायफ्रुट्स आणि सॅलाड जे आई करून द्यायची, त्याच्यामुळं माझ्या घरातल्यांना सवय लागली. आधीपासूनच वेळच्या वेळी नाश्ता जेवण हे झालं पाहिजे, प्लस झोपायची वेळ, उठायची वेळ, व्यायामाची वेळ, ह्या बेसिक वेळा आपण जर फिक्स केल्या ना तर अर्धं डिसिप्लिन तिथंच होतं. तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम, ह्या तिन्ही गोष्टी आधीपासून तसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत जेव्हा कुठेही जात होतो. तेव्हा बटनचा जो शेप असेल तो 11 मध्येच असला पाहिजे, ह्याची देखील

0: समर कॅम्प मधून केलं होतं, कारण की मला माहित होतं की एका ग्रुपला घेऊन कसं जाता येतं.
1: एखादा असा प्रसंग अनुभव आहे की ज्याचा प्रभाव खूप पडला या सगळ्या प्रवासावर?
0: तसे छोटे छोटे खूपच जास्त अनुभव आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला जास्त मिस केलं जेव्हा मी अकॅडमीमध्ये होते, कारण की माझ्या अवतीभोवती खूप लोक असायचे घरातले, आणि तिथं आपण रूममध्ये एकटेच असायचो. बाहेर गेल्यावरती ओबियसली कोर्समेट परत ऑफिसर्स नेहमी सोबत असायचे, पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते किंवा रात्रीची वेळ होते, जेव्हा आपण सगळं काम आवरून घरी येतो, त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला.
1: या क्षेत्रात मुलींनी करिअर करावं, ग्रामीण किंवा छोट्या शहरामधल्या मुलींनीही यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही सांगायचे?
0: हो नक्की. तर मुलींनी सर्वप्रथम स्वतःचा फिजिकल फिटनेस एकदम व्यवस्थित ठेवा. 12वीपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात धावपळ करतच असतो, पण त्याच्यानंतर देखील अभ्यासासोबत खेळाचं एक समतोल राखा. डाएट हेल्थची काळजी घ्या. 18-19 वर्षानंतर आपण बाहेरचं जास्त खायला लागतो कॉलेजमध्ये आल्यापासून, तर ते कमी करून आईने जे बनवले ते खायला चालू करा. त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे गोष्ट करावी, तर ती प्लीज आपल्या आई वडिलांना आणि घरच्यांना सांगा की मला हे करायचं आहे. ते नक्की प्रत्येक गोष्टीत साथ देतील. जर सोशली वाटत असेल की नाही मला इथून हे नाही करायचं आहे कारण मला बाकीच्या गोष्टी सेट करून लग्न वगैरे करायचं आहे, तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता. ते नक्की तुमच्या कष्टाला बघून हो म्हणतात.
1: आणि आजच्या तरुणाईला काय सांगायला आवडेल?
0: आजच्या तरुणाईला म्हणजे जेनजीचा एक खूप चांगला अप्रोच आहे की मला जे वाटेल ते मी करणार. तो एक चांगला अप्रोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे वाटते ते करत राहा, पण एकदा आपल्यापेक्षा 4 पावसाळे 4 उन्हाळे ज्यांनी जास्त बघितलेत त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. त्यांच्या अनुभवावरून शिका आणि स्वतःचं मत मांडताना सुद्धा एक हंबलनेसनी मांडा, म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल.

0: मैत्रिणींनो, स्नेहल माळी यांना शिस्तीचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. तिचे आजोबा सैन्यात होते. या सैन्यातल्या घटना हे प्रसंग तिच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांगितले. याच वातावरणात स्नेहल मोठी होत गेली आणि शिकत राहिली. पण एका आईसाठी, वडिलांसाठी ही गोष्ट खरंच सोपी नव्हतीच. आपली मुलगी सैन्यात भरती होणार आहे, त्यासाठी घरापासून लांब राहणार आहे. जेव्हा तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिची आठवण येईल, तिला भेटावंसं वाटेल, त्या त्या प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. स्नेहलच्या आई बाबांना याची जाणीव होतीच. त्या क्षणी मनात त्यांच्या काय भावना झाल्या असतील? त्यांनी त्यावेळी काय विचार केला? मुलीचं स्वप्न आणि आपली माया ह्या सगळ्यांची सांगड त्यांनी कशी घातली? याविषयीच सांगताना स्नेहलचे वडील श्रीयुत शशिकांत माळी म्हणाले,
1: ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला.
2: देशसेवेमध्ये किंवा सैन्यामध्ये एक मुलगी आपली भरती होते, तर तिची जडणघडण लहानपणापासून आपण कशी केलीत आणि कसा पाठिंबा दिला या सगळ्या प्रवासामध्ये तिला?
1: साधारण 6वीत असताना मी तिला स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. त्या क्लासच्या किंवा शिकवणीच्या टीचर्सना पण मी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, मला 5:30 मुलगी माझी मोकळी पाहिजे. कारण मी दररोज तिला स्टेडियमवर घेऊन जातो, तिला आणि तिच्या भावंडांना स्टेडियमवर घेऊन जातो. सरांचं मार्गदर्शन तर मिळतच होतं, पण जास्त मला कष्ट करावं लागलं नाहीत. कारण ती स्वतः त्यात इंटरेस्ट घ्यायची, अभ्यासात असू दे किंवा खेळात असू दे. साधारण 8वीत तिला स्टेट लेवलला ती खेळली, त्यानंतर तिनं कधीही मागं पाहिलं नाही. तिच्या वेळेला स्पर्धेत समजा पहिला नाही आली, दुसरा आली, तर ती दुसऱ्या मुलीचा किंवा जे स्पर्धक आहेत त्यांचा विकनेस काय आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, त्याचा अभ्यास करायची. तो अभ्यास करून ती पुढच्या वेळी नक्कीच तिला हरवायची. तिनं ग्राउंड कधी चुकवलं नाही. जरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर 100% ती आदल्या दिवशी ग्राउंडवर जाणार, त्यानंतर अगदी मस्त पेपर दुसऱ्या दिवशी येऊन देणार, असं तिचं नेहमी असायचं. त्यामुळं मला ॲक्च्युली जास्त काही करायला लागायचं नाही. बाबा मला इकडं जायचं आहे हे मला सांगायची. अगदी एफकॅटची एक्झाम पहिली होती, मला आदल्या दिवशी रात्री तिनं सांगितलं की बाबा उद्या जायचं आहे एफकॅटची एक्झाम. ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहीत देखील नसायचं की पुस्तक कोणतं आहे. बाबा मला हे पाहिजे, तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी सोडायला गेलो तिला बिहारला, गयाला, ओटी गयाला. त्यावेळी सुद्धा सोडून येताना मन धकधक करत होतं, पण ठीक आहे म्हणलं, ओके ती करू शकेल, मला खात्री होती. कारण ती खेळायला जायची त्यावेळेला नॅशनलला असू दे, स्टेटला असू दे, बऱ्याच वेळा ती एकटी जायची. त्यामुळं मला भ्यायचं काही कारणच नव्हतं. 2 वर्ष इव्हन पुण्यात जॉब करत होती, मला आजही माहीत नाही ती कुठं राहत होती. कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी आहे, अगदी व्यवस्थित राहणार, व्यवस्थित करणार. तिथं सुद्धा ट्रेनिंगला असताना बऱ्याच वेळा तिचा फोन यायचा, कधी यायचा, कधी बाबा लगेच करतो म्हणायची, कधी 3 दिवस 8 दिवस असा फोन नाही यायचा. पण आम्हाला माहित होतं की ती 100% काहीतरी करणार.
2: मैत्रिणींनो, आज जर स्नेहलच्या आई पण स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना एक प्रश्न की एक आई म्हणून मुलीला घडवताना आणि हा सगळा तिचा प्रवास पाहताना काय भावना आहेत आज?
3: आमची स्नेहल ही मुलगी ना लहानपणापासून बुद्धिमान, आणि तिला काही शिकवावी लागलं नाही, काही नाही. आणि स्टेडियमची वगैरे तिला लहानपणापासून आवड होती. खेळायला वगैरे ती जायची बरोबर टायमात, तिचे बाबा घेऊन जायचे. आणि मला ना तिच्या फक्त खाण्याकडं माझं लक्ष होतं जास्तीत जास्त. मी रोज सकाळी म्हणजे मोड आलेले कडधान्य, एक ग्लास दूध आणि भाजी चपाती हेच खायची ती. आणि जेव्हा ती नॅशनलला वगैरे गेली ना, तर तिच्या 100% नंबर येणार हे अशी आम्हाला खात्री होतीच. आम्ही जेव्हा बिहारला गेले ना गयाला, तेव्हा तिचे टाळे वगैरे तिचे उघडल्यानंतर मला इतकं असं डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले. आणि खूप आम्हाला अभिमान

0: वाटला सगळ्यांना, आणि आम्हाला असं भीती वगैरे काही असं वाटत नाही. ती नक्कीच ना जिथे जाईल ना तिथे चमकणार असं म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी वाटते.
1: आपल्या मुली असू देत, मुलं असू देत, ज्या मुलींना समजा एअरफोर्स मध्ये जायचं आहे, आर्मी मध्ये जायचं आहे किंवा नेव्ही मध्ये जायचं आहे, तर हल्ली एवढं प्रगत झालेलं आहे सायन्स की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवला तर तुम्हाला ते आठवड्यातून एकदा तर नक्कीच बोलतात, पण ऍक्च्युली ज्यावेळेला जॉईनिंग झाले असते त्यावेळेला तुम्हाला दररोज बघू शकता, व्हिडिओ कॉल होऊ शकतात. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढे आहे की घाबरायचं काहीच कारण नाही, कारण बरेच सेक्टर असतात. आर्मीमध्ये फक्त पुढचं एकच सेक्टर नसतो की इंजिनिअरिंग युनिट असतं किंवा आर्टिलरी असतं, एव्हिएशन असतं, असे बरेच प्रकार असतात. मग बाबा आपली मुलगी आता आर्मीमध्ये गेले म्हणजे काय होणार काय नाही, घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्या, 100% ते चमकणार आणि त्यांच्याकडे ॲबिलिटी असते. पण आपण जर पाठिंबा नाही दिला तर ते मुलं ढासळतात. त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत, कोणती असू दे, आर्मीमध्ये असू दे, फिल्ममध्ये असू देत, किंवा कोणतंही सोशल वर्क करायचं असेल, अरे बाबा तिकडे जाऊ नको फक्त जॉबच कर असं जर म्हटला तर 100% मुलं खचू शकतात. त्यामुळे त्या मुलांना पाठिंबा द्या, 100% ते तुम्हाला यशस्वी होऊनच दाखवणार. अजून एक अनुभव मला सांगावा असं वाटतो की ज्या दिवशी तिचं पासिंग आउट परेड होतं त्याच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम ते घेतात, गौरव पदक म्हणून एक असतं. पालक म्हणून आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी ते गौरव पदक आम्हाला दिलं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही भारताच्या आर्मीला समर्पित केलेलं आहे. ती एक अतिशय अभिमानास्पद भावना निर्माण होते आणि खरंच आपल्या देशाकरता जर आपल्या मुलांना आपण आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जर पाठवलं तर ती एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळं मला ज्यावेळेला ते गौरव पदक आदल्या दिवशी त्यांनी दिलं असं मस्त वाटलं की मी स्वतःच आर्मीमध्ये आहे, आणि स्टेजवर उभारल्यानंतर खरंच वाटलं की बाबा आपली मुलगी नाही तर आपण देशासाठी काहीतरी करायला लागलो. त्यामुळं खरंच मुलांना पाठिंबा द्या.
2: या मुलाखतीमधून खरंच असं वाटतं की अनेक तरुण तरुणी प्रेरणा घेतील, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकतील, आणि या अपेक्षेसह आज इथे थांबूया. स्नेहल, आपण आज इथे आलात आणि आपले अनुभव सांगितलेत त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद तुमचे.
3: मैत्रिणींनो, आईच्या मायेपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारत मातेच्या सेवेत पूर्णत्वाला जातोय. माझ्या आईनं मला घडवलं, पण माझ्या भारत मातेसाठी मला अनेक जणांना घडवायचंय. लेफ्टनंट स्नेहल माळी यांचं हे स्वप्न आहे. मैत्रिणींनो, उद्या जगभरात मदर्स डे साजरा होणार आहे. देश हीच माता ही शिकवण सांगणारा आपला भारत देश. देश हीच माता, देश मदाता, देश अनंता, ही ओळ प्रत्येक भारतवासियांच्या मनामध्ये अंकुरायला हवी, रुजायला हवी, आणि त्यासाठी कार्य करण्याची जिद्द, बुद्धी सगळ्यांनाच मिळायला हवी.

आज आपण देश हा देव असे माझा लेफ्टनंट स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: प्रसारित करीत आहोत आकाशवाणी @90 अंतर्गत विशेष कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात निरंतर स्वर लहरी।
1: गोदावरीच्या काठावर वसलेलं नांदेड कधी नंदियाल नंदी तट तर कधी नंदीग्राम म्हणून नावाजलेलं, परंपरा संत साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे शहर शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं
0: आणि या भूमीतूनच निनादतो एक निरंतर स्वर, समाजाशी नातं जोडणारा, माणसाला माणसाशी बोलत ठेवणारा हा स्वर आहे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा।
1: आज आपण जाणून घेणार आहोत लेखक आणि श्रोत्यांचा आकाशवाणीच्या वाटचालीतील सह

0: भाग आकाशवाणीनं 90 वर्षाच्या निरंतर प्रसारणाच्या सेवेत दुहेरी संवाद साधत स्वतःला समृद्ध केला आहे.
1: आकाशवाणीनं देशातील जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली. इथल्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसतो शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांची स्वप्न, महिलांची जिद्द आणि लोककलांचा रंग.
0: ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी, शेती, रोजगार हे विषय केवळ चर्चेले गेले नाहीत तर त्यावर जनजागृतीही करण्यात आली.
1: आकाशवाणीनं गावागावात पोहोचून लोकांच्या आवाजाला व्यासपीठ दिलं आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे. आकाशवाणीच्या श्रोता संवादाबद्दल सांगताहेत आकाशवाणीचे नियमित श्रोते प्राध्यापक भाऊराव मोरे.
2: आकाशवाणीच्या वाटचालीत श्रोत्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे मला मनापासून वाटते. मी साधारण येता 8 वी पासून म्हणजे 63 वर्षापासून रेडिओ ऐकतो. रेडिओ ऐकत आता मी वयाची 79 वर्ष पूर्ण करीत आहे. आकाशवाणी ही केवळ माहिती आणि मनोरंजनाचे माध्यम नाही तर ती जनतेच्या भावना, विचार आणि संस्कृती याचे प्रतिबिंब आहे. या प्रवासात श्रोते म्हणून केवळ ऐकण्याची भूमिका निभावली नाही तर कार्यक्रमांना प्रतिसाद देऊन, पत्रव्यवहार करून, अभिप्राय देऊन आणि अनेकदा स्वतः सहभागी होऊन या माध्यमाला समृद्ध केले आहे. श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कार्यक्रमांची रचना केली जाते. त्यामुळे आकाशवाणी अधिक जिवंत, लोकाभिमुख आणि काळानुरूप राहते. श्रोत्यांनी दिलेला प्रत्येक अभिप्राय हा आकाशवाणीच्या प्रगतीचा पाया ठरतो. आजही डिजिटल युगात आकाशवाणीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. त्यामागे श्रोत्यांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण साथ हे मुख्य कारण आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आकाशवाणी आणि श्रोते यांचे नाते हे केवळ प्रसारणाचे नसून भावनांचे आणि विश्वासाचे आहे.
1: आकाशवाणीनं अनेक स्थानिक लेखकांना आपली लेखणी सादर करण्याची संधी दिली. कथा, कविता, लोककथा, ललित लेख या सगळ्या माध्यमातून सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे.
0: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा

0: सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे.
1: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा एखाद्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं, हे सर्व लेखकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं.
0: लेखक हा केवळ सर्जनशील व्यक्ती नसतो, तो समाजाचा संवेदनशील दुभाषा असतो आणि आकाशवाणी हे त्याच्या विचारांना स्वर देणारं माध्यम आहे.
1: याबाबत सांगतायत साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक आणि बालकवी डॉक्टर सुरेश सावंत.
2: लेखक कवींचं आकाशवाणीशी मायलेकराचं नातं असतं. आकाशवाणी केंद्र आपल्या परिसरातील लेखक कवींचे साहित्य प्रसारित करून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांच्यात संवादाचा पूल बांधत असते. ह्या माध्यमातून लेखक कवींचे साहित्य मोठ्या प्रमाणावरील श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते. आकाशवाणीने फार मोठ्या लक्ष गटाला आपल्या कवेत घेतले आहे. छापील स्वरूपातील साहित्याचा आस्वाद घेऊ न शकणारा हा एक मोठा वर्ग असतो. त्याच्या कानातून मनापर्यंत हे साहित्य झिरपतं आणि आपला प्रभाव दाखवतो. ह्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फारच बोलक्या असतात. ह्या हृदयाचा त्या हृदयाशी झालेला हा सुखसंवाद असतो. साहित्यिकांसाठी आकाशवाणीचे हे अदृश्य माध्यम फारच प्रभावी आहे. दुसऱ्या बाजूने ह्या साहित्याचा आस्वाद घेऊन श्रोता वर्ग समृद्ध होत असतो. म्हणूनच मी याला माय लेकराच्या नात्याची उपमा दिली आहे. आकाशवाणीने संगीत, नाटक, लेखन आणि संवाद हे चारही पैलू सारख्याच क्षमतेने तोलून धरले आहेत. आकाशवाणी ही साहित्य आणि साहित्यिकांची एक जीवनवाहिनी आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रमांत समकालीन समाज जीवनाचे छान प्रतिबिंब उमटत असते. समकालीन लोकजीवन, चालीरीती, प्रथा परंपरा, संत सत्पुरुषांचे कार्य, पुरोगामी विचार आणि परिवर्तनवादी घटना घडामोडी यावर विविध कार्यक्रमांतून निरंतर भाष्य केले जाते. चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाते. अशा प्रकारे एका बाजूने आकाशवाणीवरील साहित्यिक कार्यक्रम हा समकाळाचा लख आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूने आकाशवाणी समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असते. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबतीत आकाशवाणी कमालीची यशस्वी झाली आहे. म्हणून समाज सुधारणेतील आकाशवाणीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते. आकाशवाणीवरील सुखसंवादाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. मी आकाशवाणीवरून अनेक वेळा कथा कविता सादर केल्या आहेत. मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. गतवर्षी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हाही आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. ह्या दोन्ही मुलाखतींना श्रोत्यांचा छान प्रतिसाद मिळाला होता. माझे लेखन आणि माझे शैक्षणिक कार्य आकाशवाणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचविले आहे, त्याबद्दल मी आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे.
0: आज विविध भाषेतील प्रांतातील श्रोते न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत. पूर्वी पोस्टकार्डवरून येणारी पत्र, त्यातून विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा आणि प्रतिक्रिया, आजही तोच उत्साह कायम आहे.
1: फरक इतकाच की संवादाचं माध्यम बदललं आहे. फोन इन कार्यक्रम, संदेश, व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, SMS द्वारे आणि सामाजिक माध्यमातून येणारा प्रतिसाद हे सर्व कार्यक्रमांना अधिक समृद्ध करतात.
0: श्रोते फक्त ऐकत नाहीत तर ते कार्यक्रमाचा भाग बनतात आणि हाच सहभाग आकाशवाणीला जिवंत ठेवतो. यात केवळ ऐकणारेच नाहीत तर लिहिणारे हातही आहेत. हात आणि कानाचं नातं दृढ झालं की अक्षराची चांदणे टिपूर होऊ लागते.
1: संगीत हा आकाशवाणीचा अविभाज्य भाग. अशा कार्यक्रमात नेहमी आपला सहभाग नोंदवणाऱ्या नांदेडच्या महिला संगीतकार आनंदी विकास आकाशवाणीच्या समृद्ध वाटचालीबद्दल बोलताना म्हणाल्या,
3: रसिक हो नमस्कार. भारतीय संगीत विश्वात एक अतूट जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं म्हणजे आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं. आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे केवळ गाणी वाजवणारं माध्यम नाही तर अनेक संगीतकाराच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार मंच आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा कलाकारांसाठी आकाशवाणी हीच खरी ओळख होती. इथे गाणं प्रसारित होणं म्हणजे त्या कलाकाराला समाज मान्यता मिळाल्याचं प्रतीक होतं. अनेक महान संगीतकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरूनच केली. इथे त्यांना शिस्त, गुणवत्ता आणि ओळख मिळाली. आकाशवाणीच्या मराठी विभागाशी संबंधित अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकार कार्यरत होते ज्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताला समृद्ध केले. त्यात प्रामुख्याने आकाशवाणीशी संबंधित असे काही संगीतकार म्हणजे सुधीर फडके यांचे गीत रामायणाचे जवळपास वर्षभर 55 ते 56 या काळात दर आठवड्याला प्रसारण झाले. ज्याचे संगीत सुधीर फडके यांचे होते हे मी नव्याने सांगितले.

0: आवश्यकता नाही. यशवंत देवांनी आकाशवाणीसाठीही संगीतकार म्हणून अनेक मराठी भावगीते संगीतबद्ध केली. दिनकरराव अमिंबल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर 40 वर्ष सेवेत असताना त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात त्यावेळी होणारा आनंद वेगळा असतो. गेल्या 20 वर्षापासून माझे आणि आकाशवाणीशी घट्ट असे नाते आहे. आकाशवाणीची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते, त्यामुळे कलाकारांमध्ये उत्कृष्टतेची जाणीव निर्माण होते. शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत यासारख्या विविध संगीत प्रकारांना जपत आकाशवाणीने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणीचं महत्त्व कायम आहे. आजही इथे गाणं सादर करणं हे कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं हे केवळ प्रसारणाचं नाही तर परंपरा, संस्कृती आणि कलेच्या जतनाचं एक सुंदर बंधन आहे.
1: आकाशवाणी हे लेखक आणि श्रोते यांच्यातील एक सजीव पूल आहे. इथे लेखक लिहितो श्रोत्यांसाठी आणि श्रोते प्रतिसाद देतात लेखकासाठी.
2: हा संवाद एकतर्फी नाही, तो सतत चालणारा प्रवास आहे. यातूनच निर्माण होतात नवीन विचार, नवीन दिशा आणि समाजात सकारात्मक बदल.
1: आकाशवाणीची निरंतर वाटचाल समृद्ध होण्यात लेखकांची भूमिका महत्वाची आहे. याबद्दल सांगतायत संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमीतून आलेले ज्येष्ठ लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी.
3: श्रोते हो नमस्कार, मी देविदास फुलारी. निरंतर स्वरलहरी हे शीर्षक अत्यंत बोलके असून या स्वरलहरीने आकाशवाणीचे सुजाण श्रोते आणि लेखकांना जोडलेले आहे. पहाटेच्या शांत प्रहरी आकाशवाणी केंद्रावरून वाजवली जाणारी शिवरंजनी रागातील प्रारंभिक धून मन प्रसन्न करणारी असते. हवेच्या लहरीसोबत सर्वदूर पोचणारी आकाशवाणी आनंदाचे डोही, आनंद तरंग निर्माण करणारी आहे. ललित कलांची आराधना करणाऱ्या सर्वच कलावंतांनी आकाशवाणीला खऱ्या अर्थाने श्रवणीय बनवले आहे. असे असले तरी साहित्यिकांनी शब्दाक्षरांचे माध्यम देऊन लेखकांनी आकाशवाणीचे दृढ नाते अधोरेखित केले आहे. लेखक, श्रोते आणि आकाशवाणी हा त्रिवेणी संगम आता 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. ऑल इंडिया रेडिओपासून आजच्या न्यूज ऑन एअरपर्यंतची ही वाटचाल उत्तरोत्तर लोकप्रिय झालेली आहे. या प्रवासात निश्चितच लेखकाचे पण योगदान आहेच. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात साहित्यिकांची शब्दसंहिता निर्णायक योगदान देत असते. एकूणच आज आकाशवाणी हे माध्यम समाजासाठी जीवनवाहिनी बनलेले आहे. लेखक नेहमी श्रोत्यांच्या अभिरुचीचा कानोसा घेत लिहित असतो. पर्यायाने तो अनुभूतीचे नवनवे क्षितीज शब्दांकित करीत असतो आणि एक समाजामध्ये सकारात्मक बदल घडत असतो. अंतिमतः आकाशवाणीच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो.
2: आकाशवाणीनं त्यातच FM वाहिन्यांनी प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. त्यातून श्रोत्यांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली. आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीत सर्व धर्मीय श्रोत्यांचा सहभाग आहे हे आपल्या देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवतो. श्रोता कोणत्याही भाषेचा असो त्याला आकाशवाणीनं आपलंसं केलं. त्याबद्दल सांगतायत पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी.
4: आकाशवाणी व FM रेडिओ वाहिन्या आपल्या सर्वांसाठी विश्वासाचे आणि करमणुकीचे साधन म्हणून कार्यरत आहेत. त्यात आकाशवाणी रेडिओने स्वतंत्र भारतात विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांचा दर्जा उच्च स्तरीय असतोच. आकाशवाणी नांदेड असो की मुंबई आकाशवाणी, मला अनेक बाबतीत त्यांचा आकर्षण आहे. सध्या माननीय पंतप्रधान साहेब यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी माध्यम उपयुक्त आहे. पण मला कौतुक करायचे आहे की कोरोना संक्रमण काळात सामना कोरोनाशी हा कार्यक्रम उपयुक्त असा कार्यक्रम ऐकायला मिळाला. आकाशवाणी आणि FM रेडिओ वाहिन्यामुळे सामाजिक, साहित्यिक, वैचारिक, कृषी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. युवकासाठी युवावाणी कार्यक्रम अनेक वर्ष सुरू आहे. अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे आकाशवाणी रेडिओ मला आपलेसे वाटते. आकाशवाणीचे एक स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. माझी पसंत, माझी वाहिनी आकाशवाणी आणि FM वाहिनी.
1: शेत आणि शेतकरी

0: ही आकाशवाणी समृद्ध होण्यातले महत्त्वाचे घटक. कृषीप्रधान देशाच्या कृषी विकासासाठी आकाशवाणीचं योगदान तितकंच उल्लेखनीय. संध्याकाळचे 7:30 वाजले की शेतकऱ्यांचे पाय आपसुकच रेडिओकडे वळतात, कान जागे होतात आणि किसानवाणी ऐकत ऐकतच शेतकरी हिरवी स्वप्न रंगवू लागतात.
1: केवळ मार्गदर्शकच नव्हे तर श्रोता म्हणून आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीबद्दल बोलताना कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देवीकांत देशमुख म्हणाले,
2: शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि या कणाला बळ देण्याचं काम अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहे आकाशवाणी. माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणेची अखंड स्वरलरी घेऊन आकाशवाणी शेतकऱ्याच्या दारी पोहोचत आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजले की महाराष्ट्रातील शेतकरीचे पावले आपोआप रेडिओकडे वळतात. किसानवाणीचा सुरेल नाद सुरू झाला की कान टवकरतात, मन जागवतं आणि नव्या आशा नव्या स्वप्नाची पालवी फुटू लागते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव अशा विविध विषयावर उपयुक्त मार्गदर्शन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कार्य या कार्यक्रमातून होत आहे. आकाशवाणी फक्त माहिती देणारे माध्यम नाही तर श्रोत्यांशी जुळलेले एक सजीव नातं आहे. लेखक, तज्ज्ञ आणि श्रोते यांचा सहभाग या प्रवासाला अधिक समृद्ध करतो. शेतकरी स्वतःचे अनुभव, यशोगाथा आणि ज्ञान आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून घडते ज्ञानाची देवाणघेवाण. आकाशवाणी मित्र हो हा शेतकऱ्यासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि प्रभावी माध्यम आहे. किसानवाणी सारख्या कार्यक्रमामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे गावागावात पोहोचते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर मिळतात आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेही वाढ होते. आकाशवाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची ज्ञानवाणी आहे.
0: आकाशवाणीची वाटचाल ही निरंतर आहे. या वाटचालीत अनेकांचा सहभाग आहे. तिची वाटचाल आहे गोदावरीच्या प्रवाहासारखी, कधी बोलत कधी ऐकत, हसत खेळत चालणारा आकाशवाणीचा हा निरंतर प्रवास अखंड वाहत राहो.
1: आकाशवाणीचा हा स्वर असाच प्रत्येक घरात पोहोचत राहो.
0: लेखकांच्या लेखणीतून
1: आणि श्रोत्यांच्या मनातून
0: निरंतर
1: अविरत.
3: आताच आपण आकाशवाणी @90 अंतर्गत निरंतर स्वरलहरी या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग हा विशेष कार्यक्रम ऐकलात. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ.
1: इस गीत के साथ ही आज का यादों की महफिल कार्यक्रम अब संपन्न होता है.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची, तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला। भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे। तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं। त्यांचं जीवन तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत। सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत। मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील। प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत।

0: नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ त्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवेत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग 4था विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी

0: खेळी करता आली नाही. फिन ॲलन हा टी ट्वेंटी क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे 9वे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची, तर 9वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण, कामगार दिन साजरा, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 मध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातल्या 28 कर्मचाऱ्यांचा समावेश. खरीप हंगामासाठी खतांचा व्यवस्थित आणि वेळेत पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी आणि पोलीस पाटलांसाठी 1 दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
2: जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील पशुधनाला बसू लागलाय. कडाक्याच्या उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. आणि या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने विशेष नियमावली जाहीर केली असून जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील केलंय. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाची मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाही होत असताना गोठ्यातील जनावरांनाही याचा मोठा त्रास होत आहे. विशेषतः संकरित गाई, म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांवर या उष्णतेचा ताण येत असल्याने दूध उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनंदिन जगण्यात विस्मृतीत जाणारे तत्वज्ञान, जगण्यातील संघर्षासाठी प्रेरणा आणि मानवी जीवनातील विसंगती या कवितेतून भाष्य करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या कार्यक्रमाची एक पर्वणी मुंबईतील NCPA मध्ये असलेल्या प्रतिबिंब या महोत्सवात अनुभवला आली. जळगावमधील 17 कलावंतांचा हा प्रयोग रसिकांनी खूप भावला. बहिणाबाईची गाणी आणि कवितेची अरे संसार संसार ही सुरेल सांगीतिक मैफल ही चांगल्याच प्रकारे सजली होती. जळगाव शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि संघटनांतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. मुख्य शासकीय सोहळ्यात विविध विभागातील गुणवंत कर्मचारी यांना पुरस्कार, सन्मानचित्त प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक आणि पूर्णपणे भरून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत निष्ठेने उत्कृष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना देण्यात येणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील तब्बल 28 अधिकारी आणि अंमलदारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी मिळाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक आणि आरोग्य राजकीय संस्थांमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जय भीमचा अखंड जयघोष करत, भीमगीतांमधून विचारांना जागर करत असंख्य अनुयायींच्या साक्षीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतलं होतं. या निमित्ताने जळगाव शहरासह जिल्ह्याभरात अभिवादन, प्रतिमापूजन, पुस्तक वाटप अधिक विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आलेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026 साठी खतांचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत. जिल्ह्यात युरिया खताची पहिली रेक दाखल झाली असून जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली, तांत्रिक तपासणी केली. पहिल्या रेकद्वारे एकूण 2650 मेट्रिक टन युरिया खत जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त झाले.

खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन भुगे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. खतांची विक्री पूर्णतः आधार लिंक करूनच करण्यात यावी असे सक्त निर्देश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण स्तरावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर माहिती दिली. IIM जळगाव शाखेच्या माध्यमातून रोबोटिक सर्जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती पुणे येथील

0: रोबोटिक सर्जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर राजीव चौधरी आणि डॉक्टर केदार पाटील यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा झाली. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

आँख मिल जाई है सजनिया से तो नाचन लगी है।

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. निवृत्त लेफ्टनंट

जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या NINRC चे प्रमुख एन रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल के कैलाश नाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. येत्या 13 मे रोजी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते बंगळुरूमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. वरंगळ इथल्या PM मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील. त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा

प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मे पर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर ही जी शक्ती

0: आहे तीच युवा वर्गाला कायम युवा ठेवते. पण स्पर्धेसाठी तयारी नेमकी कशी करायची? उगाचच स्टाईल म्हणून स्पर्धेला सामोरं जाण्यापेक्षा एकदम मस्त स्मार्टली तयारी करून स्पर्धेला कसं उतरायचं आणि मग घवघवीत यश कसं संपादन करायचं याविषयी स्मार्ट माहिती आपण घेणार आहोत आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये. म्हणूनच आज आपण अशाच एका आपल्या युवा मित्राला भेटणार आहोत. तो स्पर्धा परीक्षांमध्ये चमकला आहे आणि आज एका मोठ्या पदावर आहे. म्हणूनच आपण आपल्या या मित्राला त्याच्या या यशाचा आणि त्याच्या या पदाचा योग्य तो मान ठेवून त्याच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर मग फ्रेंड्स, जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येतं हे आजच्या या अभिनंदनीय व्यक्तीकडून आपण जाणूनच घेणार आहोत. मूळचे इचलकरंजीचे असलेले वालचंद कॉलेजचे इंजिनियर, या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेले आजचे हे पाहुणे आहेत सूरज देबाजे सर. प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना उच्च स्तरावर जायचं आहे, त्याची सुरुवात आत्ता त्यांनी केलेलीच आहे. सध्या ते 2019 पासून कौशल्य विकास अधिकारी आणि आता राज्याच्या सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदापर्यंत सुद्धा ते जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी हे घवघवीत यश कसं मिळवलं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर, इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा प्रवेश घेतला जातो तेव्हा आपल्या समोर एक ध्येय असतं, आपल्याला स्वतःचा व्यवसाय आज ना उद्या सुरू करता यावा.
1: हा,
0: आणि प्रशासकीय सेवेचं आपण ध्येय समोर ठेवतो तेव्हा असतं की आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, आपल्या राज्यासाठी काहीतरी करायचंय, आपल्या भागामध्ये जरी आपल्याकडून काही करता आलं तर ती एक समाधानाची गोष्ट असते. दोन पूर्ण वेगवेगळी ध्येय आहेत. मग तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला तो कसा घेतला?
1: प्रशासकीय सेवेत जावं का हे माझ्या थोडीशी 12वीला असताना ती जी पाल आहे ती चुकचुकलेली. त्याच्या पाठिंब्याची पार्श्वभूमी होती की आमचे मामा जे आहेत ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, ते आता सहायक महसूल अधिकारी म्हणून इचलकरंजी जी प्रांतमध्ये आहेत. तर त्यांच्या बरोबर मी लहान असताना ज्यावेळी जायचो वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेस मधून भेट द्यायचो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मामांच्या ओळखीने ज्यावेळी भेटायचो त्यावेळी एक छाप पडली होती की आपण अरे हे करिअर किती चांगलं आहे, म्हणजे लोकांच्या जवळ काम करता येते, लोक येतात ऑफिसला, त्यांची आपण समस्या सोडवतो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो. इवन ज्यावेळी मामांच्या ज्या डेस्कवर ज्यावेळी बसायचो मी साईडला त्यावेळी लोक ज्यावेळी यायची त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक यायची त्यावेळी हे झालं होतं की आपण हे करिअर निवडावं. एक 12वीपर्यंत थोडंसं क्लिअर होतं, त्यामध्ये मग करिअर तर करायचंच आहे, मग ग्रॅज्युएशन कशातनं करायचं हा एक पर्याय होता माझ्यासमोर. हा पण विचार होता की मग बीएससी अग्री करू की बीएससी काम इंजिनिअरिंग करू का डॉक्टरेटला जाऊ, असे ऑप्शन 12वीनंतर होते. पण मी म्हटलं नाही, आपण आपलं मॅथ्स चांगलं आहे आणि मॅथ्सला मला 10वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यानंतर 12वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड ठरवलं. कारण ग्रॅज्युएशन मॅटर करणार नाही आपल्याला प्रशासकीय सेवेत येण्यासाठी, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड निवडलं आणि चांगल्या मार्काने मला वालचंदसारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं. एक मी म्हणजे इतकं सुदैवी आहे की चांगलं वातावरण मला वालचंद कॉलेजमध्ये भेटलं की जे माझे माझ्याबरोबर जे विद्यार्थी माझ्या ब्रँचमध्ये होते त्यांच्यासुद्धा माझ्या अभ्यासावर इम्पॅक्ट पडला आणि माझं मोटिवेशन आणि परत बिल्डअप झालं, त्यामुळे चांगलाच माझा निर्णय होता त्यावेळी.
0: मग आता स्पर्धा परीक्षा करायचं हे तुम्ही बऱ्यापैकी आधीपासून ठरवलं होतं, नियोजनपूर्वक जी तयारी असते ती कशी सुरू केली? क्लासेस लावले, स्वतः अभ्यास केला, कशावर भर दिला?
1: कारण कन्फ्युजन पहिला सुरुवातीला हे होतं की आपण सुरुवात युपीएससी ने करावी का एमपीएससी ने करावी. 2015ला म्हणजे फायनल इयरला 2016 मी फायनल इयरला होतो, त्यावेळी आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ज्यावेळी 14 एप्रिलच होतो आय थिंक मला आठवते असं की त्यावेळी आमच्याच कॉलेजचे पासआउट झालेले अभयसिंह मोहिते पाटील यांना जे राज्यात प्रथम आले होते एमपीएससी मधून त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या भाषणातून एक क्लिअर झालं की आपण एमपीएससी करू लवकर क्लिअर असं वाटायला लागलं. मग आपण एमपीएससी करू त्यानंतर क्लिअर केल्यानंतर युपीएससीचा ऑप्शन आपल्याकडे आहेच असा विचार होता आणि तिथं थोडं क्लिअर आउट झालं की बाबा ठीक आहे, आपण निर्णय घ्यायला मोकळं झालो मी की बाबा राज्यसेवेचा अभ्यास आपण चालू करू, त्यामुळे मी अभ्यास तिकडे चालू केला. आणि ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला मी पुण्याला गेलो, पुणे गाठलं. पुण्यामध्ये ते ऍक्च्युअली वातावरण बघितलं स्पर्धा परीक्षेचं काय आहे, कितपत कॉम्पिटिशन आहे, काय अभ्यास केला जातो, कुठल्या कुठल्या किती किती मुलांनी किती मेन्स दिलेले आहेत, किती मुलाखती दिलेल्या आहेत, सिलेक्ट झालेले अधिकारी सुद्धा असतात तिथे. मग हेच पूर्ण वातावरणात आलो होतो सुरुवातीला. थोडं ओरिएंटेशन कळालं मला, क्लासेस सुद्धा केले 5-6 महिने मी प्रीलियम्स ओरिएंटेड, पण एक रिअलाइज झालं की क्लासेस करून काय होणार नाही. मीन बिटवीन मग मी थोडस हेल्थ इश्यूज मुळे मला मी घरी आलो की मला पुणे मानवलं नाही, मग मी घरीच अभ्यास केला. कारण मला रिअलाइज झालं होतं की बाबा कॉम्पिटिशन काय आहे, काय अभ्यास केला पाहिजे, काय लेवलचं डेडिकेशन पाहिजे, तुमचं प्लॅनिंग कसं पाहिजे, कॉम्पिटिशन कुठल्या मुलांच्या बरोबर तुम्ही करत आहात, ह्याचं एक

0: युटिलायझेशन चांगलं भक्कम झाल्यामुळे मी घरी येऊन अभ्यास चालू केला.
1: बरं,
0: जेणेकरून फायनान्शियल घरातल्यांना पण स्ट्रेस नको.
1: हा,
0: चांगले घरातलं वातावरण एक आहेच इचलकरंजीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची लायब्ररी इचलकरंजी महापालिकेची लायब्ररी जी विनामूल्य आहे.
1: अरे वा,
0: त्याचा फायदा मला झाला. म्हणजे मला फायनान्शियल स्ट्रेसही नव्हता, कुठला हेल्थ इश्यू पण नव्हते. जास्त वेळ मला अभ्यास सुद्धा करता आला. फ्लो मध्ये आलोच मी पुढच्या टप्प्यात.
1: आता जसं स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच प्रकारची स्पर्धा असते, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पण स्पर्धा चालली आहे की काय? कारण जसं आता तुम्ही म्हणालात एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये कन्फ्युजन होतं, तसंच बँकेच्या पण परीक्षा असतात, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतात, बऱ्याच प्रकारच्या असतात. मग यामध्ये पण तुम्ही काही असं ठरवलं होतं का की या परीक्षा मी देणारच, या मी देणारच नाही, असं काही तुम्ही स्वतः ठरवलं होतं?
0: हो, त्या बाबतीत क्लिअरिटी होतीच माझी. कारण एकच मी ध्येय ठेवलं होतं, कुठलीही करायचे हा विषय पहिला सुरुवातीला नव्हता की कुठली तर मिळू दे आणि काय तर करू, हा सुरुवातीच्या फेजमध्ये नव्हता. नाही, आपल्याला व्हायचंय तर डेप्युटी कलेक्टर व्हायचा आहे किंवा तहसीलदार व्हायचा आहे, ह्या जिद्दीनं मी अभ्यास सुरुवात केला होता. जर बाकीचा दुसरा जर भाग म्हणायला गेला की टेक्निकल फील्डमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये का उतरला नाही किंवा ह्याच्यामध्ये का गेलं नाही, ह्याच्यापाठी मग ह्या एक रिझन होतं की ग्रॅज्युएशनच्या काळात मी इतकं टेक्निकल माझं अभ्यास मी एवढा जोर लावून कधी केला नव्हता, त्यामुळे त्या बाबतीत माझा कॉन्फिडन्स कमी होता
1: किंवा
0: मी टेक्निकलचा अभ्यास करून मी तिकडे तिथल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरीन आणि चांगलं यश मिळवेन. एक होता की आपलं इतिहास चांगला आहे, भूगोल चांगला आहे 12वीपर्यंत, बाकी मला एन्व्हायरमेंटची आवड होती, अर्थशास्त्र राज्यशास्त्र ह्या गोष्टींची आवड होती, त्यामुळे मी एकच फिक्स केलं की माझा हे स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्यामुळे आपण इकडेच आपण लवकर जाऊ पुढं.
1: बरोबर. या विषयांचा ओढा सोशोलॉजीकडे थोडा जातो, तुम्हाला तो आपला कल आहे
0: तुम्हाला जाणवला की माझा कल तो नाही आहे टेक्निकल. भले मी टार्गेट ठेवून जरी वालचंद सारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जरी घेतलं असलं, पण ग्रॅज्युएशनच्या दिवसात कल माझा क्लिअर झाला की मला माझा कल ऍक्च्युअली तिकडे आहे करिअरमध्ये. त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं त्या ह्याच्यामध्येच आलो. कारण
1: बरोबर, नियोजन करायला सोपं गेलं.
0: हो, नियोजन करायला आणि स्वतःला ओळखायला म्हणता येईल ते क्लिअर झालं.
1: हेच महत्वाचं आहे की स्वतःला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. खरं तर तो पहिला टप्पा आहे की मला काय करायचंय काय करायचं नाही हे पण कळायला पाहिजे. म्हणजे आपला वेळ पण वाचतो, शक्ती पण वाचते, पैसा पण वाचतो आणि एक ध्येय ठरलेलं.
0: हा, तो एक आहे की मुलांचं कसं होतं की ज्यावेळी कोणते करिअर ऑप्शन ते कोणताही मुलगा किंवा विद्यार्थी निवडतात, त्यावेळी त्या फील्डमध्ये का जायचंय आपल्याला, ह्याचं उत्तर कदाचित ते त्या फील्डमध्ये गेल्यानंतर 5-6 वर्षानं मुलांना कळतं की अरे मी ह्या फील्डकडे का आलो. कदाचित मला ही आवड होती, काय माझ्या आई वडिलांनी फोर्स करून मला इकडे आणलं, काय मित्रांच्याकडे बघून मी इकडे आलो, हे का, ह्याचं उत्तर मुलांना कळलं पाहिजे की मी त्या क्षेत्राकडे का जाणार आहे किंवा स्पर्धा परीक्षा का करणार आहे. हे काच उत्तर जेवढ्या लवकर सापडेल मुलांना तेवढा त्यांचा करिअर पाथ सुलभ आणि प्रोडक्टिव्ह होऊन जातो, कमी कालावधीत ते यशस्वी होतात.
1: आपण काय बघितलेलं असतं की अधिकारी त्यांचा तो रुबाब बघितलेला असतो, त्यांना मिळणारा मान सन्मान बघितलेला असतो, पण प्रत्यक्षात नोकरी करत असताना, प्रशासकीय सेवा करत असताना किती आव्हानांना सामोरं जावं लागतं हे बाहेरून आपल्याला कळत नाही. आणि त्या एका ग्लॅमर पोटी बरेच जण जातात आणि मग नंतर त्यांना कळतं की अरे आपल्याला जमेल की नाही. मग ती धाकधूक तुमच्या बाबतीत होती?
0: हो, कारण जसं बाकीचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत तसाच मी सुद्धा आहे. मला सुद्धा भावना आहेत, माझे सुद्धा इमोशन्स आहेत, मला सुद्धा वाटतं की बाबा मी सक्सेसफुल होईन की नाही. स्पर्धा परीक्षा ही फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की तुम्ही सांगू शकत नाही की ह्यावेळी पोस्ट घेतली म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पूर्वपरीक्षा पास करालच की नाही याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे इतकं हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे, त्यामुळे माझ्यात सुद्धा ती धाकधूक होतीच. 2 ते 3 प्रिलियम माझ्या अशाच फेल झालो तुम्ही.
1: म्हणजे
0: एमपीएससीच्याच, युपीएससीची प्रिलियम्स मी तशी दिली नाही कारण टार्गेट क्लिअर होतं, कारण सिलेबस मध्ये खूप डिफरन्स होता ना एमपीएससीचा त्यावेळेचा, 14 पासून जो सिलेबस होता एमपीएससीचा. म्हणजे यावेळी पहिल्यांदा 3 प्रिलियम्स माझ्या फेल झालो होतो मी, म्हणजे पूर्ण अभ्यास आणि शी करून सुद्धा मी फेल झालो. त्यावेळी मी डिप्रेस झालोच होतो, असं वाटायला लागलो की अरे आपण एवढे 3 वर्ष घातले, प्रिलियम्स सुद्धा आपली पास झाली नाही, मग आपण काय करावं. मग थोडीशी स्वतःवर डाऊट घेण्याची परिस्थिती आली होती, पण मग मी काय केलं की गटबवर फोकस करू, आपण गटबचा थोडा सिलेबस कमी आहे ते होऊन जाईल आपल्याला, मग मी तिकडे फोकस केला. म्हणजे माझं फाउंडेशन आहेच, म्हणजे की आतापर्यंत केलेल्या मुख्य परीक्षेचं राज्यसेवेच्या, फोकस जरा शिफ्ट केला की आपण इकडे पण थोडं पॉझिटिव्ह राहू, गटबची एखादी निघली तर आपण त्याच्या आधारावर आपल्या अभ्यासाच्या आधारावर पुढे आणि एक्झाम देऊ. आणि तसंच झालं की जे इन बिटवीन लॉकडाऊन सुद्धा होता, की त्या लॉकडाऊन मध्ये मला स्वतःला रिअलाइज करायला थोडस मदत झाली कारण सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं असतं. तुम्ही किती अभ्यास केला, किती मटेरियल्स गोळा केले, सिलेबसचं किती अनालिसिस केला, क्वेश्चन पेपर किती सोडवले, अभ्यासाचं नियोजन कसं केलं, ह्याच्याही पलीकडे जाऊन बॅकग्राऊंडला सगळ्यात मोठा रोल प्ले करतो ते तुमचं सेल्फ अनालिसिस. तुमच्या काय वीक पॉईंट्स आहेत, स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, तुमचं

0: किती फोकस्ड राहते, किंवा खरोखर तुमचा किती पॅशनेटली तुम्ही आहे त्या गोलबद्दल आहे, पॅशनेटली किती आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि ज्यावेळी सेल्फ अनालिसिसमध्ये मी ह्या गोष्टी मला रिअलाईज व्हायला लागल्या, ह्या सेल्फ अनालिसिस सुरुवातच झाली की चांगल्या सवयीमुळं, व्यायामाची सवय लावली, मेडिटेशनची सवय लावली, योगा थोडा थोडा करायला लागलो, चांगली एक्स्ट्रा करिक्युलर पुस्तकं वाचायला लावली, ह्याच्यामुळं थोडीशी आणि पर्सनॅलिटी आम्ही माझी मोल्ड व्हायला लागली. मग रिअलाईज व्हायला लागलं की नाही, आपला अभ्यास तर आहेच भरपूर, फक्त आपण आपल्या पर्सनॅलिटीवर काम केलं नव्हतं, जे एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी गरजेची पर्सनॅलिटी असत्या, जे स्ट्रेस ज्याला हँडल करायचं आहे, त्याचं एक कुठंतरी एक फाउंडेशन माझं म्हणजे मजबूत झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि मग माझी गट बची पहिली प्रिलियम चांगल्या मार्कानं, म्हणजे खूपच चांगले मार्क होते त्यावेळी मला, त्या तेवढ्या मार्कानं माझी पास झालो. आणि तो कॉन्फिडन्स जो बूस्ट झाला माझा, ते 2020 कंबाईंड गट ब मध्ये माझी 29 रँक आली होती राज्यात, त्यावेळी सहायक कक्ष अधिकारी म्हणून वेटिंगला माझं नाव होतं. इन बिटवीन राज्यसेवा 21 सुद्धा रिझल्ट लागला, कारण त्यावेळी मुख्य परीक्षा सुद्धा दिली होती आणि मुलाखत सुद्धा झाली होती त्याच्या आधीच, म्हणजे जी गट ब ची मुख्य परीक्षा होणे अगदी. आणि त्याच्या रिझल्टमध्ये मला माझी रँक 215 आली होती त्यावेळी, आणि क्लिअर झालं होतं की आपल्या क्लास 2 गॅझेटेड आपल्याला भेटणार त्यावेळी. मग मी इकडे जॉईन केली सर्व्हिस ऍज अ कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी राज्यसेवा 2021 मधून. मग हा फायदा होता की सेल्फ अनालिसिस केल्याचा फायदा, जितकं स्वतःला तुम्ही ओळखाल तेवढा तुमचा प्रवास सुखकर होतोय, तेवढं तुम्हाला तुमच्या डूज अँड डोंट्स हे क्लिअर व्हायला लागतात, आणि तुम्ही एक्झॅक्ट जिथं हातोडा मारायचा तिथंच मारणार.
1: आता स्पर्धा परीक्षांचं स्वरूप जे आहे ते अलीकडच्या काळात खूप बदललंय, आणि गणित हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा होऊन बसलाय. तुमचा ओढा एकूणच असा थोडासा विश्लेषणात्मक सोशियोलॉजी या दृष्टीने दिसतोय. इंजिनिअरिंग मधली पदवी जरी असली तरी सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना गणितावर विशेष भर द्यावाच लागला असेल, तुम्ही कसं नियोजन केलं?
0: हा, गणित बुद्धिमत्ता लॉजिकल रिझनिंग आहे, मेंटल एबिलिटी आहे, म्हणजे अशा टाइपचे क्वेश्चन हे स्पर्धा परीक्षेचा भागच आहे.
1: बरोबर,
0: 100% त्यात काही हे नाहीच आहे. मुलांचा असा एक भ्रम आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये की मी BA बॅकग्राऊंडचा आहे, मी BCOM बॅकग्राऊंडचा आहे, मी BSc बॅकग्राऊंडचा आहे, मग इंजिनिअरिंगची मुलं किंवा BSc मॅथमॅटिक्स केलेली मुलं ह्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन मध्ये टिकल का, किंवा हे जसं मुलं मॅथ्समध्ये पुढे आहेत हे तसं आपल्याला एज भेटेल का नाही, पण हे हा गैरसमज आहे. गणित पूर्ण आलंच पाहिजे तर स्पर्धा परीक्षा पास होईल असं काही नाही आहे, तो एक भाग आहे. पूर्ण गणित असं नसतं ह्याच्यामध्ये. गणिताची काठिण्य पातळी एक्झाम वाईज बदलते तुमची, म्हणजे तुम्ही जर गट क गट ब ह्या एक्झामसाठी जर MPSCच्या करत असाल तर तिथं गणिताचा थोडासा भाग आहे तो. गणित हे आलंच पाहिजे असं नाही की तुम्ही गट साठी करताय म्हणून तुम्हाला गणित महत्वाचं नाही असं नाही, तो भाग आहेच, कारण पूर्व परीक्षेमध्ये गणिताचा रोल आहे, ज्याच्यामध्ये आपण CSAT जो भाग आहे सिव्हिल सर्व्हिस एप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्शन आहे, याच्यामध्ये तुमचे मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स आहेत, लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत, जनरल ॲप्टिट्यूड आहेत, असे क्वेश्चन तुम्हाला तिथे सोडवावं लागतात. पण आताच्या नेचर जे एक्झामचं आहे ते क्वालिफाईंग आहे CSAT, जे तुम्हाला 66 म्हणजे अनावर 33% मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात, त्यामुळे तो क्वालिफाईंगचा भाग आहे. तिथं काय तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे असा काही भाग नाही, फक्त क्वालिफाय करायचं आहे तिथं, बाकी तुमचा तुमचा अनालिटिकल अप्रोचेस नंतर मेन्सला चेक केला जाणार आहे.
1: आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याविषयी काही विशेष तयारी कशी केली?
0: ओव्हरऑल मी MPSCचं राज्यसेवेचं पर्टिक्युलर माझं सांगतो की ह्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये 4 जनरल स्टडीज होते, म्हणजे आता सिलेबस बदललेला आहे, म्हणजे माझ्या जुन्या सिलेबस बद्दल बोलतो मी, 4 जनरल स्टडीज GS1 GS2 आणि GS4, त्यानंतर लँग्वेज, असे 5 टप्पे आहेत. लँग्वेजमध्ये एक पेपर आहे तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला लिहायला लागतो, आणि एक लँग्वेजचा आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्यामध्ये ग्रामर तुमच्या व्होकॅब्युलरी सगळं वगैरे चेक केलं जाणार 100%. आणि 4 GS मध्ये तुमचं जे सामान्य ज्ञान आहे ते त्या 4 GS मध्ये मर्ज केले, म्हणजे GS1 मध्ये इतिहास, भूगोल, कृषी भूगोल, अंतराळ विज्ञान वगैरे हे GS1 मध्ये, म्हणजे ते सामान्य ज्ञान, असं 4 ह्याच्यामध्ये फोडलेलं सामान्य ज्ञान असं GS1 मध्ये आलं. GS2 मध्ये तुमचं राज्यशास्त्र, नागरिक शास्त्र, भारतीय संविधान, राजकारण, कायदे हे 2 मध्ये, 3 मध्ये मानवी हक्क, मानव संसाधन विकास, इतर आंतरराष्ट्रीय संघटना, इतर जे कायदे GS3 मध्ये, आणि GS4 मध्ये अर्थशास्त्र, नियोजन, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, इतर कृषी अर्थशास्त्र, असा सामान्य विज्ञानाचे 4 टप्प्यामध्ये विभागणी केली होती 4 मुख्य पेपरमध्ये. तर ते 150-150 मार्काचे 4 पेपर आणि राहिले लँग्वेज असं हे सामान्य. ह्याच्यासाठी काय, तर तुमचं 10वी 12वी पर्यंत तुमचं जे काय आतापर्यंत नॉलेज आहे
1: बर
0: हे तुमचं क्लिअर पाहिजे. जनरल स्टडीज आहे, नावातच जनरल स्टडीज आहे. 10वीपर्यंत तुम्ही जे इतिहासचा अभ्यास केलेला आहे, तो भूगोलाचा अभ्यास केलेला आहे, अर्थशास्त्र जे आतापर्यंत वाचलेलं, नागरिक शास्त्र वाचलेलं आहे, म्हणजे ह्याचं नॉलेज तुम्हाला पहिला पाहिजे 10वी 12वीपर्यंत जे वाचलेलं आहे, कारण ह्याच्यावरच तुम्हाला तुमची पुढची इमारत उभी करायची आहे, कारण तेच फाउंडेशन आहे खरं. त्यासाठीच म्हटलं जातं की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा, NCERT वाचा. तर ते सांगण्याचा उद्देशच हा आहे.

की तुमचं शालेय लेवलचं जे सामान्य ज्ञान आहे ते तुमचं पुरेसं आहे काय, हीच पहिली अट आहे की स्पर्धा परीक्षेला उतरण्याच्या आधी हे तुमचं क्लिअर पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये स्पेशलायझेशन मध्ये काय ओळखणार, तुम्ही पहिला सिलेबस कडे जाणार, एक्झामची डिमांड काय तर ते सिलेबस सांगणार की सिलेबस मध्ये काय म्हणतोय की इतिहासामध्ये हे मुद्दे आहेत, भूगोलामध्ये हे मुद्दे आहेत, मग त्यातल्याच महाराष्ट्राच्या भूगोलावर किती फोकस आहे, अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतोय, विज्ञान तंत्रज्ञान मध्ये काय म्हणते, म्हणजे हे सिलेबस तुम्हाला सांगणार एक्झामची डिमांड काय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की क्वेश्चन पेपर, एखादं टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल तर ते युद्ध नीतीमध्ये काय डावपेच आहेत तिथं त्याची जाणीव ही तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये होते. क्वेश्चन पेपर जो पण तुम्ही अनालिसिस करत नाही, त्याचं वाचन करत नाही, ते क्वेश्चन काय विचारले गेले आहेत, क्वेश्चनची डेप्थ काय आहे, क्वेश्चन विचारण्याचा पद्धत काय आहे, काय अपेक्षित आहे अभ्यास करणं, तुम्ही त्या सिलेबसला धरून क्वेश्चन कसा आलेला आहे, फॅक्च्युअल नॉलेज किती अपेक्षित आहे, अनालिटिकल अप्रोच कसा आहे, तुमच्या

0: अपेक्षित आहे, अनालिटिकल अप्रोच कसा आहे, तुमच्या आहे त्या नॉलेजवरनं तुमचं तुम्हाला उत्तर देता येतात का नाही, पूर्णच भाग आहे तो क्वेश्चन पेपर मधूनच अभ्यासातून आपल्याला कळतो. त्यामुळे क्वेश्चन पेपर महत्वाचा आहे. आणि राहतो भाग तो आपला वेळेचे व्यवस्थापन आणि राहिलेला म्हणजे सोर्स. तुम्ही सोर्स कुठले वापरता
1: एक्झॅक्टली,
0: तर सोर्स हा तिसरा टप्पा आहे. हा तीन नंबरला का म्हटलो ह्यासाठीच की हा इतका इम्पॉर्टंट नाही आहे सोर्स. सोर्स तुम्ही काही वापरू शकता. जोपर्यंत तुमचं अनालिसिस, सिलेबस डिकोडिंग आणि क्वेश्चन पेपर डिकोडिंग अनालिसिस हे जोपर्यंत पॉवरफुल होत नाही तुम्ही सोर्स कडे जाण्यात काहीच अर्थ नाही.
1: सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये?
0: म्हणजे मला तर खूप पर्सनली इंटरनेट म्हणतो मी, सोशल मीडियाचा माझा वापर तसा जास्त केला नाही मी, म्हणजे होतो मी. इंटरनेट जर वापर जो आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तो मला वाटते आता सध्याच्या काळात अनिवार्य आहे, तो केलाच पाहिजे प्रत्येकानं. स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर काय घडामोडी घडतायत, काय टेक्नॉलॉजीज येत आहेत, जग कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे, जगासमोर काय आव्हाने आहेत, पर्यावरण असेल, जागतिक राजकारण असेल, देशाचं मंत्रिमंडळ काय निर्णय घेत आहे, ह्या गोष्टी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोशल मीडिया इंटरनेटचा रोल हा खूपच महत्वाचा आहे. आणि मला पर्सनली खूप त्याचा फायदा झालेला आहे इंटरनेटचा. कारण ज्यावेळी मी सिलेबसचं ज्यावेळी डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, क्वेश्चन पेपरचं डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, त्यावेळी प्रत्येक गोष्ट मी इंटरनेटवर चेक करायचो की एमपीएससीनं हा क्वेश्चन विचारलेला आहे 2016 मुख्य परीक्षेला, 17 मुख्य परीक्षेला हा क्वेश्चन GS3 विचारलेला आहे, समथिंग ह्या ह्या पॉलिसी किंवा ह्या कायद्यावर ह्या धोरणावर क्वेश्चन विचारलेला आहे. ज्यावेळी मी विचारलं क्वेश्चन अनालिसिस करत होतो त्यावेळी मला सगळ्यात हेल्प इंटरनेटचीच होत होती की त्या काळात काय काय घडामोडी घडत होती काय, हे इंटरनेटवर जाऊन मी बघत होतो की 17 ह्या ह्या घडामोडीवर क्वेश्चन पडलाय, मग त्यावेळी काय कुठला स्पेशल इव्हेंट होता काय की एमपीएससीनं हाच त्यावेळी क्वेश्चन विचारला. मग मी ते इंटरनेटचा वापर करून त्या वेळेची घडामोडी वाचून काढायचो, न्यूज पेपर काढायचो, आर्टिकल कुठले आहेत काय कुठल्या जे त्याच्या संबंधित संदर्भ ग्रंथ हे काय आहे, तर इंटरनेटचा रोल आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर केलाच पाहिजे आपण, मला असं वाटतं. कारण इंटरनेटच्या आधारावरच माझी प्रोडक्टिव्हिटी वाढत होती. प्रत्येक मुद्द्याचा सिलेबस डिकोडिंग करताना एक्स्ट्रा मला माहिती घ्यायची. समजा बायोटेक्नॉलॉजीमध्ये मला टिश्यू कल्चरचा अभ्यास करायचा आहे, तर टिश्यू कल्चरमध्ये मला सिलेबसचा पॉईंट वाचला, मी रिअलाइज झालं काय आहे, त्याच्या मी थोडाफार अभ्यास केला, क्वेश्चन पेपर बघितला, क्वेश्चन पेपरमध्ये कसा क्वेश्चन विचारलाय मेन्सला ते विचारला, त्यानंतर जे एक्स्ट्रा बुक्स माझ्याकडे आहेत त्याचा अभ्यास केला. त्यानंतर ज्यावेळी एक्स्ट्रा ज्यावेळी बघत असतो अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात, तिथे इंटरनेटचा रोल आहे. आता राहतो विषय सोशल मीडिया, तर सोशल मीडियाचा वापर मला वाटते थोडासा कमीच असावा, चांगलाच वापर करावा, ते शॉर्टमध्ये न्यूज वगैरे सोशल मीडियाचा वापर करावाच, अतिरेक होता कामा नये. इंटरनेट म्हणजे कसं आहे, जे काय म्हणतात त्याला समुद्र येतो, मग आपण त्यात सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे की ह्याचा किती सुज्ञपणे आणि किती प्रुडंटली वापर केला पाहिजे, अभ्यासामध्ये असेल, तुमच्या ओव्हरऑल नॉलेजमध्ये असेल.
1: कारण इतक्या जाहिराती येत असतात आणि प्रत्येक जण सांगत असतो की आपण जे देतो ते स्मार्ट मटेरियल आहे, हे तुम्ही वाचलं की तुम्ही लगेचच क्लास 1 होणार. मग नवीन विद्यार्थ्यांना हे निवडणं अवघड जातं, माहीत नसतं, मग त्यांचा मात्र वेळ जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता जसं सांगितलं की आपण सिलेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे, आणि जसं तुम्ही म्हणालात की थोडस बॅकग्राऊंडचा पण अभ्यास करा, इंटरनेटवरून तुम्ही सिलेक्टिव्ह साईटना जा आणि तिथून तुम्ही लक्षात घ्या की कुठलं मटेरियल वापरण्यायोग्य आहे. आताच्या तरुणाईचा एक कल बघितला, तुम्ही पण तरुणच आहात आणि अगदी तरुण वयात तुम्ही खूप मोठ्या पदावर रुजू झालेले आहात प्रशासकीय सेवेमधूनच. आत्ताच्या तरुणाईचा कल बऱ्याचदा सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे.
0: मी असं म्हणणार नाही तरुणाईला की तुम्ही हे फील्ड घ्या किंवा सरकारी सेवेतच या किंवा तुम्ही पोलीस भरतीच करा किंवा आर्मी मध्ये जा किंवा हे, हा चॉईस तरुणाईचा आहे. स्पर्धा परीक्षा एक फील्ड आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे जसं एक करिअरचं म्हणू शकतो एक फील्ड आहे, ते तसं दुसरं काही करिअरचं फील्ड असू शकतं. एखाद्याला काहीतरी व्यवसाय करून काहीतरी उद्योजक व्हायचं असेल, एखाद्याला चांगल्या कंपनीमध्ये जाऊन चांगल्या पॅकेजची नोकरी करायची असेल, किंवा एखाद्याला त्याचे काही एखादी हॉबी असेल, ती हॉबीच्या माध्यमातून त्याला काही व्यवसाय करायचा असेल, सोशल मीडियावर काही व्यवसाय करायचा असेल, ई कॉमर्समध्ये उतरायचं असेल, म्हणजे नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी. आता विषय राहतो की त्यांना पर्टिक्युलरली एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला त्याला कुठला कल त्याचा काय आहे तो ओळखणं गरजेचं आहे. की असं होता कामा नये की माझा मित्र ह्या ह्या फील्डमध्ये करतोय किंवा ह्या ह्या स्पर्धा परीक्षा करतोय किंवा तो पोलीस भरती करतोय आर्मी भरती करतोय म्हणून मी सुद्धा तेच केलं पाहिजे असं नाही. तर हिथं थोडी गल्लत होऊ शकते मुलांची किंवा आई वडिलांचा सुद्धा हिथं रोल खूप महत्वाचा आहे, पालकांचा किंवा पालकांचं पण कसं असतं, मुलांच्याकडून अपेक्षा असतात 100% असल्याच पाहिजेत, पण मुलांचा कल सुद्धा त्याने आई वडिलांनी सुद्धा ओळखला पाहिजे पालकांनी की माझ्या लहान ज्यावेळी आपण शालेय जीवनामध्ये ज्यावेळी मुलगा असतो आपला की त्याचा कल काय आहे बाबा, हे सगळ्यात जवळून कोण कोणाला पाहता येतं ते पालकांना पाहता येतं.

0: तर तिथंच त्याची जडणघडण सुरुवात होऊ शकते. समजा एखादा मुलगा खरोखरच जर गाणं म्हणत असेल चांगलं, आणि जर त्याला तुम्ही फोर्सफुली म्हणत असेल की तू डॉक्टरच हो किंवा तू इंजिनियरच हो, हे जर त्याला फोर्सफुली थोपवत असेल तर तो चांगला कदाचित इंजिनियर बनणार पण नाही. इंजिनियर बनेल तो, पण चांगला इंजिनियर बनणार नाही. तर हेच होईल, कदाचित तो गाणे म्हणणार, त्याची आवाज चांगला आहे, त्याला सुराची चांगली पकड आहे, त्याला लहानपणापासून तो ऐकत आलेला आहे किंवा शाळेमध्ये काही म्हणत आला आहे, तर त्याचा कल जर तिथं त्याला हे क्लिअर झाला असेल की मला हे आवडते आणि हेच मला करायचं आहे, तर त्याला तिथं प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच त्या फील्डमध्ये तो टॉपला जाईल. मी फील्डबद्दल माझे हे सांगेन की मुलांनी तुम्ही स्पर्धा परीक्षाच करा असं नाही. आणि मी इव्हन माझं सुद्धा सांगेन की ज्यावेळी मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला, माझा कल क्लिअर होता मला की माझा, मला फील्ड मला माहित होतं की मला काय करायचं आहे आणि मी ते करणार हे मला माहित होतं. 100 टक्के मला विश्वास होता की मी 100 टक्के क्लिअर करणार. हे अनिश्चिततेचं फील्ड आहे, त्यामुळे मी माझ्यासमोर एक ऑप्शन होता की मला प्लॅन बी सुद्धा केला पाहिजे. प्लॅन बी खूप महत्वाचा आहे या फील्डमध्ये. तर तो विचार सुद्धा माझ्यात आला होता की प्लॅन बी काय ठेवायचं मग आपण. मग प्लॅन बी मध्ये माझा होता की आता मी इचलकरंजीमधून येतोय, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, तर मला टेक्सटाईलमध्येच काहीतरी करायचं होतं.
1: बरं,
0: हेच सुद्धा नियोजन होतं माझ्याकडं की आपण नाही जर नाही अजून थोडं आपल्याकडे शक्य थोडं करू नाही तर नाही जर यात यशस्वी झालो तर आपण उद्योजकच बनायचं टेक्सटाईलमध्ये. मग त्याचा सुद्धा प्लॅन बी माझ्याकडे होता. म्हणून मला सांगायचं एकच आहे मुलांना की काही तुम्ही स्पर्धा परीक्षेत जर येत असाल तर प्लॅन बी असावा.
1: बरोबर,
0: कारण एक फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की जर तुमच्याकडे दुसरा एखादा प्लॅन बी नसेल तर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये एक तुमच्याकडे एक सिक्युरिटी येत नाही, पर्याय आहे. त्यामुळे मी करू शकतो, एखादा अटेम्प्ट फेल जरी झाला तरी ते चीलमध्ये जे अभ्यास करणं जे म्हणतात ना ती फेज येणं खूप गरजेचं आहे. निवांतपणे अभ्यास करण्याची जी फेज आहे तरच आपण प्रोडक्टिव्ह काहीतरी मिळवू शकतो. त्यात जर आपण फुल कॉम्पिटिशन आहे मला आता नाहीच यावेळी नाहीच झालं तर ती फेज डिप्रेस करून घेऊन जाणारी फेज आहे. ती मुलाला कदाचित डिप्रेशन मध्ये सुद्धा घेऊन जाईल. त्यामुळे थोडस आपणच आपल्या अभ्यासाच्या प्रवासाला ह्या अशा वेगवेगळ्या वाटा करून दिल्या पाहिजे, तरच आपला प्रवास हा चांगला होतो.
1: सर, सध्या तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहात. या पदाचं स्वरूप काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे?
0: ज्या पदावर मी सध्या आहे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, तर त्या डिपार्टमेंटचं नाव आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग. तर या विभागाचे 4 विंग आहेत मेजर. त्यामध्ये पहिलं विंग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय, आणि एक आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, तिसरा आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, आणि एक आहे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय जो आयटीआयची विंग आहे. अशा पॅरल 4 विंग आहेत आणि मी त्यामध्ये आयुक्तालयाचा भाग आहे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय. हे डिपार्टमेंटचा उगम आमचा जो आहे तो सेवायोजन कार्यालय, म्हणजे जे आधीचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, जे ज्यामध्ये वर्ल्ड वॉर 2 नंतर जे केंद्राचा CNV ऍक्ट आला, कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज, की ज्या जे आर्मीमधून जे रिटायर झालेले आहेत सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, त्यांना डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कुठं भरतीची संधी आहेत का, त्यासाठी ऍक्च्युली डिपार्टमेंटचे ओरिएंटेशन झालं होतं. आणि त्यासाठी त्यानंतर या डिपार्टमेंटचा 1959 कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सी ऍक्ट आला, की ज्याच्यामध्ये रिक्त जागा ज्या आहेत सरकारी कार्यालयातल्या असतील, खाजगी यंत्रणेतल्या असतील, तर त्या नोटिफाय शासनाला करणं असा कायदा होता. आणि त्या कायद्यानंतर मग डिपार्टमेंटचं खरं ओरिएंटेशन चालू झालं आणि 2015 आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग.
1: मग या विभागातर्फे युवा वर्गासाठी काही महत्त्वाचं?
0: आता मी थोडं कामाकडे येतो. आता डिपार्टमेंटकडून काय काय कामं चालतात, तर पहिले महत्वाचं म्हणजे चालतं ते कौशल्य विकासाचं. कौशल्य विकासाच्या वेगवेगळ्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत, राज्य पुरस्कृत योजना आहेत, जिल्हा नियोजनच्या DPDC ज्याला आपण म्हणतो, जिल्हा नियोजन समिती यांच्या ज्या कौशल्य कार्यक्रम आहेत त्यांच्या योजना, त्या राबवल्या जातात, त्याचं इम्प्लिमेंटेशन जिल्हा लेवलला ऑफिसमार्फत केलं जातं. त्यानंतर आहे रोजगार मेळावा, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, ही एक डिपार्टमेंटची फ्लॅगशिप स्कीम आहे की ज्याच्यामध्ये रोजगार मेळावे कंडक्ट केले जातात डिपार्टमेंटकडून. उद्योग आस्थापना आणि विद्यार्थी यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं काम हे शासन हे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करतं, त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं. कारण जे डिपार्टमेंटचं आमचं जे महास्वयं पोर्टल आहे त्याच्यावर रिक्त पदांची जे नोटिफाय केले जातात, रिक्त पद आहेत, किती त्यांचे कर्मचारी काम करत आहेत, आणि विद्यार्थ्यांची सुद्धा नोंदणी असते बेरोजगार विद्यार्थ्यांची, की त्यांना कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज तिथं आहेत अवेलेबल, तर त्या तिथं पोर्टल थ्रू सुद्धा ते अप्लाय करू शकतात. आणि त्याचाच ऑनलाईनचं माध्यम हे झालं, तर ऑफलाईन माध्यम म्हणून आम्ही रोजगार मेळावा घेतो. तिसरं एक महत्त्वाचं आहे की सेवा सोसायटी म्हणून जो एक आहे, की सेवा सोसायटी म्हणजे बेरोजगार युवकांच्या ज्या सेवा सोसायटी आहेत, सहकारी सोसायटी, तर यांना काम वाटप सुद्धा केलं जातं. म्हणजे जे शासनाचे विविध विभागांची कामं असतात, म्हणजे PWDचं काही काम आहे, डेटा एंट्री ऑपरेटर काही पाहिजे आहेत, किंवा काही चालक पाहिजे आहेत, किंवा काही मल्टीस्किल टेक्निशियन पाहिजे आहेत, तर याचं काम वाटप आम्ही सेवा सोसायट्यांना करतो. त्यांना दरपत्रकं घेऊन त्यांचे हे एक काम आहे. त्यानंतर ER1 एम्प्लॉयमेंट रिटर्न्स भरून घेणे, सरकारी ऑफिसेस असतील 25 च्या वरचे जे आस्थापन आहेत त्यांचे ER रिटर्न्स, म्हणजे एम्प्लॉयमेंट रिटर्न्स म्हणजे काय,

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातनं झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येत आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.

0: 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या।
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात। 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ।
2: यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रायगड जिल्ह्यातल्या दोन, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या 4 पंचायतींची निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इडगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजार मूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक

0: नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझ के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणंही उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले. बँका आणि एलआयसीला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदात्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्या विरोधात 147-144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाढलेला उकाडा कमी झाला असला तरी आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात घरावरचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वरला होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली आहेत. गडचिरोलीतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 वाजता सामना होणार.

0: राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग एक मधील दुरुस्ती तसंच भाग दोन भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती क्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ्त अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या 1 ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कार्व्हरची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता?
1: मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं, कार्व्हर लिहिलं, तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय याची मला काहीही कल्पना नाही. मी ते सांगत होते मुलांना, मुलांना गोष्टी रूपात तो कार्व्हर चरित्र सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे असं झालं की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली, ती चरित्र कथन जसं पुढे जाऊ लागलं, तसा माझा धाकटा मुलगा लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा, कारण आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचं जास्त रंगतात. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असं आपण कसं गोष्ट पुरी होणार, त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया. तर असं ते होत होत एक ती वही भरली, तेव्हा ती मी एका ज्या बीएडच्या प्रोफेसरने त्यांनी बघितली शिक्षकांनी आणि ते म्हणाले किती छान आहे मुलांना सांगायला, पण तुम्ही ही थोडक्यात लिहिले, तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं. तर हो म्हणाले, तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही, आपण मुलांसाठी वाचू. म्हणून मी ते पुन्हा लिहिलं, पुन्हा लिहिलं. मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्ग चक्र वगैरे ज्या काही शब्द आहेत किंवा एकच एक पिकलं नुकसान त्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल. तर असं होता होता ते मी लिहित गेले, म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते तशाच्या स्वरूपात येते, तर ते निबंधासारखं होतंय, कोरडं होतंय, याचं एक मला हे असाय. म्हणून मी ते परत परत वाचायचे. काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय की ते पुन्हा लिहून करायचे. असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते, नुसतं लिहित होते. आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं, तेव्हा जे आमच्या त्या बीएडच्या शिक्षकांनी ते म्हणाले हे सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं हरफो काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते, तर आपण ते नीट लिहून घेऊया. आपण आपण छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात, छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत. म्हणून मग ते एका बीएडच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून दिलं. आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं, म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल. तर इतकं जे माझं सगळं बाळभूत पण होतं की जरी मी लायब्ररी नव्हते, पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ 9 वर्ष जवळजवळ, तरी सुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय, ते कसं लिहितात, ते छापतात कसं, याच्याबाबत मी अनभिज्ञ होते. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की

0: तिथे पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं, ते लिहिलं जात होतं माझ्याकडून. मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती, पण त्याच्यासाठी जे मी कळत न कळत इतर पुस्तकांचे आधार घेऊन जे मी वाढवत गेले, लिहित गेले, त्याच कुठेतरी ते जे होत माझी तळमळ म्हणा किंवा माझी त्या मागची इच्छा, ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली, ते दूरवर पोहोचलं. आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं, अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं, अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला, इतरांना सांगावा, आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो, असं काही त्या पुस्तकातून, विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्या वेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या, किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते, किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारलँड झाले होते, अशा ह्याच्यात हे पुस्तक आल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावा असा वाटला, तसं जो ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः, आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय, आपलं कसं होणार, अशा त्याच्यात एक थोडंसं नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता तो या पुस्तकाने कमी केला. कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे, वर्गात त्याचं लाऊड रिडिंग करायचे, सामूहिक वाचन व्हायचं, याच्यातून यस आपण काहीतरी करू शकतो, आपल्या हातून काही करू शकतो असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागलं. हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते, मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही, परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असा तेव्हा असं जाणून की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं, तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं.
1: वीणाताई, तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: कारवरची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेडे दोघंही नवरा बायको, ते हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक विकायच्या रस्त्यावर बसायचे, आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉल वरती आम्हाला माझ्या मिस्टरांना कारवरचे जॉर्ज डब्ल्यू कारवरचे चरित्र छोटस मिळालं. तर ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हे मुलांना सांगितलं पाहिजे. ती एक कॉपी वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की हे काय सांगितलं पाहिजे, तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवतो, मुलांना स्वतः काय करायचंय, त्यांना निर्णय घेता येतात का, त्या दृष्टीने ते तयार आहेत याचा विचार आम्ही न करता म्हणून त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो, त्यांना निर्णय घ्यायला देत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही, किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं. आणि त्यामुळे ती जी भेट होती मला, ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात, पण प्रत्येक वेळेला आपण त्या सार्वजनिक करत नाही, तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली. तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावंसं आम्हाला वाटतं, ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं. की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंद्रवाद हा शब्द त्यावेळेस नव्हता, पण तो अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा, ग्रांथिक शब्द इव्हन कष्ट करायला कमी न पडणं, आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे ते जोखायला शिकणं, अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाचत असताना असे संदर्भ लागत गेले. आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत, अडचणींशी सामना करतात करतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही, हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही, तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल, असं वागत असेल, तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा. म्हणजे कष्टाला पर्याय नाही, दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही, तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हातात घेतलं तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतायत म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतायत म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे.

0: हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एका ह्याच्याशी, एक तुम्ही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते, त्यांचं आयुष्य मला माहीत होतं, ते मला याच्यात दिसलं, त्याच्यामुळे ही जवळीक वाढली ग्रामीण भागातलं माझं पार्श्वभूमी असल्यामुळे. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा, ज्याला आनंद म्हणतो की एक प्रकारे माज आहे, चुकीचा पण वापरू पण तोच शब्द, की जो एक माणसं जे डोक्यात जाते श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं, आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो. तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातला एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो, ते मला सांगायचं. तर कारवडची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं आवश्यक आहे, तर ही भेट ही अशी होती.
1: विनाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर हे असं काय, तुम्ही कशी ही माणसं निवडता?
0: माझं व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत. आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले, तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कारवर ही व्यक्ती नाहीये, तर तो एक विचार आहे. कारवर हे जगणं आहे, कारवर ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे तिला स्थल कालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडलेत, ज्या व्यक्ती निवडल्या आहेत, त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातले असतील. सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते, विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते, आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते. तर आयडास कडर जरी परदेशी होती तिने अख्खा आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं. तर त्यांच्यातलं असणं जे आहे, जी त्यांची वृत्ती आहे, ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लीज माइंडनर परदेशी जर्मनीतली असली तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असताना ही ती स्वतःच खरं होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते, स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसत जगत असताना ती सांगते की माझं विज्ञान हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला मारण्यासाठी नाही. तर ही देशातले कुठले आहे ह्याला महत्व नाही राहत. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही. हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीत असतो, म्हणून मला तिचा अभिमान. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात, तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो, ते स्वतःच्या प्रयोगातून स्वतःच्या विचारातून स्वतःच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरून दाखवत असतात प्रयोगाने. मग ते काय, ते कुठेही ते लागू पडेल सगळे, मग त्याच्यात तुम्हाला स्थल कालानुसार तिथला फरक करावा लागेल. पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल, तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधन ही सर्वांसाठी असतात, त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटेकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असते किंवा विदेशी असते, त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडास कडरचं लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लीज सुटणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज माइटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेलेले आहेत, म्हणून इतरांची लीज असं नाही. तर मला त्यांच्यातलं वेगळे पण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीचा एका समस्येचं उकल झालेलं असतं, किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही असं मला वाटतं.
1: श्रोते हो, डॉक्टर कारवर यांच्या बरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय. त्याची झलक आपण आता पाहिलीच, त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या

मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. तसंच 103.6 मेगाहर्ट्स आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवर हे प्रसारण उपलब्ध आहे.
1: FM 101.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजतायत. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत किसानवाणी.

0: किसान वाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. मंडळी नमस्कार. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948 त्यानुसार 9 मे 2026 किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मी आरती मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये नित्याच्या सदरांसोबतच आज आपण ऐकणार आहोत माझे शेतीतील अनुभव या आपल्या सदरामध्ये. मुक्कम पोस्ट अडगाव इथले प्रयोगशील प्रगतशील युवा शेतकरी राधाकिशन मनोहर शिंदे यांची मुलाखत. चला तर मंडळी कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला यापासून. वाढतं तापमान लक्षात घेता वाळलेला चारा रात्री आणि पहाटे जनावरांना खाऊ घालावा, तसंच जनावरांना उन्हात चरण्यासाठी नेऊ नये, स्वच्छ आणि थंड पाणी द्यावं, वेलवर्गीय भाजीपाला काढणीचं काम वेळेवर करावं, उन्हाळी मिरची आणि वांगी पीक फुलोरा अवस्थेत उष्ण आणि जास्त तापमानामुळे फुलगळ होण्याची शक्यता असते, उन्हाळी मिरची आणि वांगी पिकासाठी फुलगळीचं प्रमाण कमी करून फळधारणा वाढविण्यासाठी संजीवकाची आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी, तोडणीला आलेल्या भाजीपाला पिकांची त्वरित तोडणी करून घ्यावी, फळपिकांमध्ये शक्यतो खुरपणी करून घ्यावी आणि बोर्डो पेस्ट खोडांना लावावं. हा हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला आम्हाला ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्याकडून प्राप्त झाला होता. प्रश्नमंजुषामधला आजचा प्रश्न असा आहे, गहू साठवणुकीसाठी मूलभूत कोणत्या उपाय योजना करणं गरजेचं आहे? प्रश्न पुन्हा एकदा, गहू साठवणुकीसाठी मूलभूत कोणत्या उपाय योजना करणं गरजेचं आहे? या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही आपल्याला सांगणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला विचार करून ठेवायचा आहे आणि ऐकत राहायचं आहे किसान वाणी.
1: पुतला बोल रहे
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहां,
1: परम तो सभी डाले हैं.
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
1: सच है.

0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहा है, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: कृषी वार्ता। चला तर मंडळी, आता ऐकूयात मुकॉम्पोस्ट अडगाव इथले द्राक्ष आणि भाजीपाला उत्पादक प्रयोगशील प्रगतशील युवा शेतकरी राधाकिशन मनोहर शिंदे यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत। शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। माझे शेतीतील अनुभव या आपल्या सदरामध्ये आपण दर शनिवारी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रयोगशील प्रगतिशील शेतकरी जे काही शेती करतायत त्यांना आपल्या भेटीला आम्ही आणत असतो। आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मुकॉम्पोस्ट अडगाव इथले प्रयोगशील प्रगतशील युवा शेतकरी राधाकिशन मनोहर शिंदे। दादा, तुमचं आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत।
4: नमस्कार।
3: दादा, तुमची ओळख करून द्यायची म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागाचा आत्मा यांच्याकडून शेतकरी सन्मान पुरस्कार तुम्हाला प्राप्त आहे। त्याचबरोबर 2024 कृषीथॉनचा आदर्श भाजीपाला तसंच द्राक्ष उत्पादक असाही तुम्हाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे। आणि याचबरोबर तुमचं सामाजिक कार्यही आहे शेतीबरोबरच। आपण या सगळ्या गोष्टींचा आज आपण आपल्या माझे शेतीतील अनुभव या आपल्या सदरामध्ये तुमच्याशी गप्पा मारणार आहोत या सगळ्या ज्याच्यामध्ये। दादा, सुरुवातीला तुम्ही सांगा की म्हणजे जसं द्राक्ष ही तुमची खासियत आहे, तुम्ही द्राक्षामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतात, वडिलोपार्जित आहे का तुम्ही स्वतः सुरू केलंय?
4: म्हणजे वडीलच करत होते, भाजीपाला करत होते, अनेक भाजीपाला म्हणजे पीक घेत होते। आता ते पीक सोडून नवीन तंत्रज्ञान वापरून, नवीन टेक्नॉलॉजी वापरून, पाण्याचं योग्य नियोजन वापरून आम्ही आता नवीन पीक असेल याचा वापर करून आम्ही हे पीक घेऊ राहिलो।
3: अच्छा, जसं तुम्ही आता म्हणतायत की पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड दिलेली आहे तुम्ही आता, मग अशा वेळी तुम्ही द्राक्ष तुमची जो प्लॉट आहे तो कसा तयार केला?
4: आता नवीन जे प्लॉट आम्ही तयार करतो यासाठी पहिले शेत हे रिपिंग करून घेतो, म्हणजे ती माती पूर्ण चाळून घेतो। त्या माती चाळण्याच्या नंतर आम्ही त्याची माती परीक्षण करतो, त्यामध्ये काय कमी हे माती परीक्षण केल्यानंतर समजतं, काय अन्नद्रव्य कमी हे त्यांना आम्ही देतो किंवा जमिनीत टाकतो। कुजलेलं शेणखत आम्ही त्याला वापरतो, त्यानंतर हिरवळीचे खतं त्याच्यामध्ये गाडतो। महत्त्वाचा हा ऑर्गॅनिक कार्बन आहे, त्याचा पाया आहे शेतीचा। जो ऑर्गॅनिक कार्बन जर चांगला असेल तर शेती करायला काहीच प्रॉब्लेम नाही किंवा चांगल्या प्रतीची शेती होऊ शकतं। ऑर्गॅनिक कार्बन आम्ही सुधारण्याचा 100% प्रयत्न करतो आधी।
3: अच्छा, आणि त्याच्यानंतर मग जमिनीचं म्हणजे माती परीक्षण वगैरे हे पण त्याच्यामध्ये आलं, तर हे तुम्ही कधी केलेलं आहे? आता
4: आम्ही ज्या वेळेला नवीन लागवड करतो त्यावेळेला त्याचे माती परीक्षण नमुना घेतो किंवा छाटणीच्या आधी।
3: अच्छा,
4: किंवा ज्या वेळेला प्रॉब्लेम येतो म्हणजे ऑक्टोबर छाटणीला किंवा एप्रिल छाटणीला, या वेळेला आम्ही दोनदा माती परीक्षण करतोच। त्यानंतर पीटीओल तर करतोच, पण माती परीक्षण खूप महत्वाचं आहे, जे कमी आहे ते आम्ही मातीमध्ये देतो।
3: आता तुम्ही कधी एवढ्यामध्ये केलं होतं?
4: हो, केलं होतं ना।
3: मग कशी होती तुमची जमीन? आता
4: मातीचा थोडासा म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे किंवा काही ठिकाणी फॉस्फरस कमी, पोटॅश लेवल कमी, काहींच्या कमी काहींच्या जास्त आहे, हे संतुलन करण्याचा प्रयत्न करतो आम्ही।
3: हे तुम्ही संतुलन करण्यासाठी तुम्ही नेमके काय उपाय केले?
4: नाही, यासाठी आता आम्ही म्हणजे ज्या वेळेला एप्रिल छाटणी केली आता त्यासाठी चांगल्या प्रतीचं शेणखत टाकलं आम्ही त्याला, त्याच्यानंतर जे अन्नद्रव्य कमी ते त्याच्यात मध्ये मिक्स करून आम्ही हे आता दिलेले।
3: अच्छा,
4: त्यानंतर चिपटाची मल्चिंग असेल किंवा हिरवळीची खते हे आम्ही त्यांना देतो, म्हणजे बोधावर टाकतो।
3: दादा, सगळ्यात महत्वाचं जे असतं म्हणजे आता म्हणजे माती परीक्षण हे आहेच, जमिनीची काळजी आपण जशी जेवढी चांगली घेऊ मातीची तितकं चांगलं दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळतं, तसंच व्हरायटीवरती पण अवलंबून असतं हे, नाही का? मग तुमच्याकडे कुठली व्हरायटी आहे?
4: आमच्याकडे आता पहिली जुनी थॉम्सन व्हरायटी होती, सोनाको होते, आता नवीन आम्ही सुधाकर लावलेले, आता क्रिम्सन लावले, आता नवीन लागवड करतोय आम्ही, नवीन आरा आहे, आलिसन, आता या नवीन वराट्या इम्पोर्टेड वराट्या आलेल्या या आम्ही आता लावण्याचा विचार आहे आम्ही।
3: अच्छा, म्हणजे तुमचं आता तयार होत आहे?
4: हो, आता प्लॉट तयार करतोय आम्ही।
3: आता हे किती एकर वरती?
4: आता 2.5 एकर वरती।
3: अच्छा, म्हणजे तुम्ही हा प्रयोग म्हणून करणार आहात की डायरेक्ट घ्यायचं आहे आपल्याला उत्पादन?
4: नाही, आता प्रयोग तर भरपूर झालेले असते, तसे भरपूर प्रयोग झालेले, अनेक कंपन्यांचे अनेक शेतकऱ्यांचे प्रयोग झालेले, त्याच्यावर चांगली वराटी आहे ज्या नवीन त्यांनी इम्पोर्टेड मागवलेले त्या वराट्या आपण आता।
3: खासियत काय तुम्हाला म्हणजे
4: खाण्यासाठी? नवीन वातावरण,
3: हवामानाला मिळतं जुळतं,
4: हवामान नवीन चेंज होतंय, ऊन वाढतंय, पाऊस

0: वाढतोय, कधी अवेळी पाऊस येतोय, या वराट्या क्रॅकिंग जात्या किंवा त्यांना फुटफुलनेसने मालच येत नाही, या वराट्यामध्ये माल भरपूर येतो, क्रॅक नाही जात, शुगर भरपूर आहे, मागणी चांगली का ग्राहकाची, या अशा वराट्या जाता आपल्याला जशा नवीन वातावरण आहे तशा आपल्याला लावाव्या लागतील.
1: म्हणजे बदलत्या वातावरणामध्ये अनुकूल स्वतःला करणारे ही व्हरायटी आहे.
0: आता नवीन भरपूर अशा वराट्या आल्या, भरपूर कंपनीनी अशा वराट्या
1: मागवलेल्या,
0: आपण त्या आता भरपूर शेतकरी लावताय, आम्ही पण लावतोय.
1: दादा जसं तुम्ही आता माती परीक्षण सांगितलेलं आहे, व्हरायटीच्या बाबतीत सांगितलेले, तसंच ऑक्टोबर छाटणी ही महत्वाची असतेच, त्याकडे आपण वळणार आहोत. पण याच्यामध्ये द्राक्षामध्ये सगळ्यात महत्वाची असते ती पांढरी मुळी, तिचं संवर्धन, तिचं संरक्षण किंवा ती मजबूत होणं, याच्यासाठी म्हणून तुम्ही काय मेहनत घेता?
0: महत्वाचाच प्रश्न आहे पांढरी मुळी ऍक्टिव्ह. पण मी सांगितलं पाहिले ना, शेणखत आम्ही तर टाकतोच, त्यानंतर हिरवळीचे खतं असतात, आणि यामध्ये पाणी नियोजन हे खूप महत्वाचे असते. अन्नद्रव्य व्यवस्थापन, खत नियोजन हे जर चांगले असले तर पांढऱ्या मुळीला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असत, म्हणजे येत नाही. पांढरी मुळी नसेल त्यासाठी आपण सीवीड वापरू शकतो, वापरू शकतो अनेक प्रकारचे औषधे. पण जर ती वापसाखाली मुळी जर असली तर तिचा ऍक्टिव्ह असतेच.
1: एकूणच जर समजा आपण माती परीक्षण, मातीची व्यवस्थित काळजी घेतली आणि वेळच्या वेळी खत व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर तिचं पोषण चांगलं होऊ होतं. ऑक्टोबर छाटणीविषयी आपण मगाशी पण बोललो होतो, तर त्याचं थोडंसं आम्हाला डिटेलमध्ये सांगा ना की तुम्ही तुमची पद्धत कशी आहे.
0: म्हणजे ऑक्टोबर छाटणी वेगवेगळे आमचे प्लॉट असतात, आम्ही एक 15 ते 20 ऑक्टोबर पासून छाटणी चालू करतो. अशी टप्प्याटप्प्याने 2-3 टप्प्यात ही छाटणी होत असते. 20 ऑक्टोबर, 1 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर, 20 ऑक्टोबर, असे वातावरण बघून हे छाटणी केल्या जातात. एका खटी प्लॉट पूर्ण हार्वेस्टिंगला येत नाही, मागं पुढे येत, वातावरणाचा परिणाम होत नाही, त्यामुळे विभाजून अशा छाटण्या आम्ही करत असतो. वातावरण बघून हे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही छाटण्या करत असतो.
1: अच्छा, याच्यामध्ये एप्रिल छाटणी पण ही एक आहे, तर ती नुकतीच झालेली असेलच. हा, त्याविषयी थोडं.
0: ऑक्टोबर छाटणी हार्वेस्टिंग झाल्यानंतर थोडी रेस्ट देऊन आम्ही, म्हणजे मालाचा किती दिवस थोडीशी रेस्ट देऊन त्या माल म्हणजे भागाला, त्यानंतर आम्ही एप्रिल छाटणी करत असतो. एप्रिल छाटणी एक 20 मार्च पासून तर 20 एप्रिल पर्यंत ही छाटणी पूर्ण होत असते आमची.
1: अच्छा दादा, एक मला विचारायचं आहे की आपण हे जे सगळं एवढं काम आपण जेव्हा करतो आपल्या बागेमध्ये, तेव्हा मजुरांचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा असतो, तर त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल? कारण तुमचं घरातनं पण आपल्याला असतातच व्यक्तीची साथ, पण मजूर हा सगळ्यात महत्वाचा. हा,
0: नाही, खूपच सुंदर प्रश्न केला. आता सध्या बदलत्या काळामध्ये मजुराचा खूप मोठा प्रश्न आहे. या मजुराचा प्रश्न, स्वतः जर शेती केली, म्हणजे घरच्या माणसाने जर शेती केली तरच ती शेती परवडते. मजुराच्या भरोशावर आणणं हे खूपच आता अवघड आहे. त्यामुळे घरचे तर आमचे तर सर्वच घरातली सर्वच व्यक्ती या म्हणजे आई वडिलांपासून आमचे आत्ता बी म्हणजे वय एवढं 60 आसपास असून सुद्धा आई वडील माझे शेतीतच काम करतात. आई वडील करता, मिसेस करता, वहिनी करते, भाऊ करतो, सर्व काम, स्प्रेंगचे काम मी स्वतः करतो, माझे बंधू बी स्वतः स्प्रेंगचे काम करतो. आणि ही जी समस्या आहे यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरून, समजा ही डिपिंग आहे, डिपिंग जी हात मजुरांनी करायची, आता नवीन टेक्नॉलॉजी स्प्रे, नवीन स्प्रे युनिट आलेली आहे, त्यांनी आपण ती डिपिंग करू शकतो. ते म्हणजे ते तिथं मॅन्युअल कमी करू शकतो, म्हणजे माणसं कमी करू शकतो, किंवा असे अनेक काम आले की नवीन टेक्नॉलॉजी वापरून कमी करू शकतो आपण. किंवा आता या ज्या नवीन वराट्या यांना डिपिंग वगैरे नसते, म्हणजे जी डिपिंग हा मॅन्युअली काम करतो आपण, ते त्यांना नाही ज्या नवीन वराट्यांना, त्यामुळे तिथं मजुरी थोडी कमी लागू शकते. किंवा नवीन ज्या वराट्या आहे त्यांच्यामध्ये डिपिंग झाली, फक्त काळी मॅनेजमेंट, त्याच्यासाठी मजुरी जास्त लागते.
1: अच्छा, म्हणजे नवीन व्हरायटीचा हा पण एक फायदा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे एकत्र राहण्याचा, म्हणजे जो एकत्र कुटुंब ज्याला आपण म्हणतो की जे आज दुर्मिळ होत चाललेलं आहे, ते खूप महत्वाचं आहे की जेव्हा एकत्र कुटुंब असेल तर कामाचं पण व्यवस्थापन होतं, मग तुमचं शेत असेल, मळा असेल किंवा घरातलं असेल, आणि एकूणच आर्थिक दृष्टीने सुद्धा हे फायद्याचं ठरणारं आहे. तुमचं एकत्र कुटुंब आहे, खूप छान आहे ही सगळी गोष्ट. खत नियोजन हेही सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामधलं, तर तुमचं कसं म्हणजे काय आहे खतांचं व्यवस्थापन?
0: खत नियोजन आम्ही पीटीओल करतच असतो, माती परीक्षणही करत असतो. म्हणजे ऑक्टोबर छाटणीला 3 वेळेस पीटीओल नियोजन करतो, पानदेठ परीक्षण करत असतो, त्या परीक्षणानुसारच आम्ही खताचं नियोजन करत असतो. अन्नद्रव्य व्यवस्थापन त्यानुसारच करत असतो.
1: पानदेठ परीक्षण जे तुम्ही सांगितलेलं आहे त्याचं थोडक्यात सांगा ना.
0: म्हणजे पानदेठ परीक्षण, एनपीके, मूल दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, हे कोणती कमतरता आहे त्या पान, म्हणजे त्या झाडामध्ये काय अन्नद्रव्य कमी, ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो.
1: अच्छा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.

0: त्यामुळे आपण ढोबळ मानांचे समजा काहीतरी खत टाकतो याला काहीतरी शाश्वत काय नसतं. ज्या वेळेला आपण पिट्युअल करतो त्यावेळेला समजतं आपल्याला कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे. त्या अन्नद्रव्याची कमतरता बघूनच आपण त्यांना ते खत व्यवस्थापन करत असतो.
1: पाणी नियोजन हे सगळ्यात महत्वाचं आहे द्राक्षाच्या बाबतीमध्ये. तर तुमचं कसं म्हणजे तुम्ही त्याच्या काही वेळा ठरवलेल्या किंवा?
0: खूपच म्हणजे पाणी हा जमिनीचा आत्मा आहे असं म्हणलं तर काय अवघड नाही. पाणी नियोजनासाठी आम्ही ना नॅरोई डिवाइस वापरतो. मला मिर्जे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला शिकवलं पाणी नियोजन कसं करायचं. ते स्वतःच माझ्या शेतात येऊन मला पाणी नियोजन शिकवलं त्यांनी. म्हणजे खड्डे घेऊन कसं पाणी नियोजन करायचं. आम्ही पहिलं ढोबळपण मानाने ड्रिप चालू करून द्यायचो. चार चार पाच पाच तास दिवसभर पाणी देत राहायचो. पण हे चुकीचं पाणी पद्धत होती एकदम. ज्या दिवसापासून मी फायलोचे डिवाइस वापरतो त्या दिवसापासून माझं पाणी नियोजन एकदम सुंदर झालेलं आहे. त्या पाणी नियोजनामुळे पांढरी मुळी ऍक्टिव्ह राहते. तिकडं हवा आणि पाणी यांचा समतोल राखला जातो. म्हणजे वापसा खाली राहते ती. आणि याच्यात जेव्हापासून डिवाइस वापरलं त्याच्यामध्ये पाण्याची मला 30-40% बचत झाली. आणि पाणी कमी गेल्यामुळे मला खताचा खर्च कमी झाला. म्हणजे तिकडं पाणी हवा खेळती राहिल्यामुळे पांढरी मुळी ऍक्टिव्ह राहते. त्यामुळं पाण्याचाही खर्च वाचतो आणि खताचाही खर्च वाचतो.
1: त्याचबरोबर कीड रोग नियंत्रणही होत असेल.
0: हो, कीड नियंत्रण पान जर
1: अतीचा वापर झाला तर
0: अतिवापर झाला तर त्याला काहीतरी परिणाम होतच. त्यामुळे जर संतुलन जर खत नियोजन पाणी नियोजन जर असेल तर नक्कीच कीड नियंत्रण किंवा त्यापासून नक्कीच फरक पडतो.
1: हो, कीड रोगाचा आपण विषय काढलेलाच आहे. एवढं जरी आपण नियोजन आपल्या व्यवस्थित असेल काळजी घेतलेली असेल पण बदलतं हवामान जे आहे तर त्याचाही परिणाम जो आहे तो आपल्या बागेवरती होतो. मग अशा वेळी कीड रोगांचं आक्रमण थोड्याफार का प्रमाणात होतच होतं. मग अशा वेळी तुम्ही काय काळजी घेता?
0: नाही, नक्कीच शेतीमध्ये नैसर्गिक आपत्ती कायमच येत असते. कधी ना कधी ती हार्वेस्टिंगच्या वेळेला येते, कधी छाटणीच्या वेळेला येते, किंवा मधीच येते, एप्रिलला येते, गारपीट होते. आव्हानं एक वर्षभर चालूच असतात. पण आव्हानाला बघून आपण त्यांना सामोरं जायचं. किंवा हार्वेस्टिंगच्या वेळेला येतं त्यावेळेला क्रॅकिंग होते. किंवा छाटणीच्या वेळेला पोंगा अवस्थेत तर डावणीचा अटॅक वाढतो, नायट्रोजन वाढतो, अनेक प्रॉब्लेम येतात. पण त्याला सामोरं जायचं, खत नियोजन करायचं, पाणी नियोजन, पावडरी नियोजन, सगळं नियोजन करून त्याला सामोरं जावंच लागतं.
1: अच्छा, मग तुम्ही याच्यामध्ये जैविकच कुठले म्हणजे रासायनिकचा वापर करता का? जैविक
0: नाही, दोन्ही पद्धत. जैविक पद्धती वापरतो, रासायनिक पद्धती वापरतो. कारण एक्सपोर्ट करायचं ठरलं तर काही गोष्टीला नियंत्रण असतेच. त्यामुळे दोन्ही पद्धतीचा वापर करतो, जैविकही करतो, नैसर्गिक करतो.
1: दादा, तुम्ही म्हणजे तुमची शेती खूप छान पद्धतीने करत आहात. द्राक्षबाग चांगल्या रीतीने तुम्ही डेव्हलप करत आहात. तुमचं शिक्षण काय झालं?
0: माझं शिक्षण एम ए झालेले.
1: म्हणजे कुठल्या विषयात?
0: इकॉनॉमिक्स मध्ये.
1: इकॉनॉमिक्स मध्ये. आणि तुम्ही एकदम शेतीकडे कसे वळलात? मग
0: नाही, शेती वडील पारची शेती होती. मला शेती पहिल्यापासून करण्याची वेळ होती, म्हणजे हाऊस होती. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी वापरून शेतीमध्येच काम करून मला आवडतं. त्यामुळे मी शेती करण्याचा निर्णय घेतला.
1: आता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी म्हणालात तर तुम्ही तुमच्या आता ह्या प्लॉट वरती काय म्हणजे कुठली कुठली तुम्ही टेक्नॉलॉजी वापरलेली नवीन याच्यामध्ये?
0: नाही, नवीन आता कसं आहे, पाणी नियोजन महत्वाचं आहे. त्यासाठी मी फायलोचं तंत्रज्ञान वापरतो. आता ज्या जुन्या वराटे ते चेंज करून आता नवीन वराटे वळले. म्हणजे जशी परिस्थिती तशी आपल्याला त्यानुसारच बदलावं लागेल. त्यामुळे नवीन वराटे आता आम्ही लावतोय.
1: तुम्ही जैविक खत ही म्हणालात तर जैविक खताचे फायदे तुम्हाला काय काय दिसून आले?
0: नाही, जैविक फायदे 100% आहे. फक्त योग्य वेळेला जर गेले तर 100% त्यामध्ये पीएचबी असेल, केएचबी असेल, जर योग्य वेळेला वापरले तर 100% म्हणजे 10-20% तर नक्कीच रासायनिक खते कमी लागतात. फायदा तर 100% होतोच. फक्त योग्य दर्जाचे हे जैविक पाहिजे.
1: पण मग जैविक खतांचं असं आहे की म्हणजे तुमच्या प्लॉट पुरतं मर्यादित न राहता म्हणजे तुमच्या बाजूच्या यांनी सुद्धा ते करणं खूप महत्वाचं आहे.
0: द्राक्षाचा प्लॉट असेल तर डंक माशी असेल तर सर्वांनी नियोजन केलं तर पटकन नियोजन म्हणजे नियंत्रण होईल. पण सर्वांनी जर एकत्र पण जिथे जर समजा प्लॉट माझाच प्लॉट आहे, शेजारी जर प्लॉट नसला तर तिथं थोडा प्रॉब्लेम येतो. पण सर्वांनी एकत्रित जर जैविक नियंत्रण केलं तर 100% फायदा होतोच.
1: अजून एक दादा, असं की शेती म्हटलं की पशुधनही आलं. बरं, तर तुमच्याकडे आहे?
0: हो, पशुधन आहे. आमच्याकडे गाई आहे.
1: अच्छा, कुठल्या?
0: आमच्याकडे गावठी गाई.
1: गावठी गाई. किती?
0: 3 गाई.
1: मग त्याचं मग कसं? मग
0: दूध नियोजन आम्हाला घरापुरतच लागतं, घराचं.
1: पण मग त्याचा उपयोग शेतीसाठी पण तुम्हाला होतोच, म्हणजे थोडाफार होतच
0: असतो. होतच ना, मग त्याचं शेण येतं. आम्ही सर्वात महत्वाचं, आम्ही स्लरी बनवतो.
1: अच्छा.
0: हो, त्यामध्ये शेण असेल, गोमित्र असेल, हे आम्हाला घरच्या गायीपासून भेटतं. आणि जे खतं असतात हे आम्ही स्लरी मार्फतच बागांना देतो. म्हणजे फायदा होतोच.
1: चांगलाच फायदा आहे कारण त्या याचा. तर आता आपण

0: प्रत्यक्षम द्राक्ष जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो त्यावेळेला त्याची प्रोसिजरही असते, तर ती तुम्ही कशी पूर्ण केली? ते
1: निरक्षम द्राक्षाचे अनेक निकष सर्वात महत्वाचे आपेडला नोंदणी महत्वाची असते. आणि ज्या वेळेला आपले द्राक्ष तयार होतात त्यावेळेला त्याची EMRL टेस्ट घेतली जाते. त्या निकषवरतीच आपले द्राक्ष निर्यात होत असतात. त्यासाठी युरोपसाठी खूप कडक नियम आहे. त्यासाठी ते रेसिड्यू फ्री असते, पूर्ण जैविक असले पाहिजे. त्याला दर त्या पद्धतीचे असतात. म्हणजे सर्व पावडर नियोजन करताना हे विचार करूनच आपण त्याला मारावं लागतं. म्हणजे कोणत्या प्रकारचा अंश राहणार नाही,
0: याची
1: दक्षता 100% घ्यावाच लागते द्राक्ष बागांना.
0: दरवर्षी हे रिपोर्ट तुम्हाला द्यावे?
1: हो, दरवर्षी त्याचे निकष चेंज होत असतात. नवीन केमिस्ट्री येत असते, नवीन औषध येत असतात, नवीन मॉलिक्युल येत असतात. याच्यावर काळजी घेऊनच आपण

0: साठी ते रेसिड्यू फ्री असते, पूर्ण जैविक असले पाहिजे, त्याला दर त्या पद्धतीचे असतं. म्हणजे सर्व पावडर नियोजन करताना हे विचार करूनच आपण त्याला मारावं लागतं, म्हणजे कोणत्या प्रकारचा अंश राहणार नाही. दक्षता 100% घ्यावाच लागते द्राक्ष बागेत.
1: दरवर्षी हे रिपोर्ट तुम्हाला द्यावे?
0: हो, दरवर्षी त्याचे निकष चेंज होत असतात. नवीन केमिस्ट्री येत असते, नवीन औषध येत असतात, नवीन मॉलिक्युल येत असतात, याच्या काळजी घेऊनच आपण ते वापरायचे असतात.
1: अच्छा अच्छा. दादा, असंही की तुम्ही स्वतः सांगतायत की तुमच्याकडे तुम्ही शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतात, नाविन्य आणतात, मग अशी जी व्यक्ती असते तिला समाजाविषयी सुद्धा जाणीव असते, सामाजिक बांधिलकी तिच्यामध्ये असते, तर असे सामाजिक उपक्रमही तुमच्या गावामध्ये सुरू आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही सक्रिय आहात, त्याविषयी थोडंसं आमच्या शेतकरी बांधवांना सांगा बरं.
0: सामाजिक कार्यामध्ये मी आम्ही म्हणजे द्राक्ष विज्ञान मंडळी या मंडळामार्फत अनेक उपक्रम होत असतात. यामध्ये महिला भगिनींसाठी मार्गदर्शन किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यावेळेला नक्कीच द्राक्ष विज्ञान मंडळ या महिलांच्या बाजून नक्कीच उभं सोडवले जाते. द्राक्ष विज्ञान मंडळ अनेक उपक्रम राबवत असते. नवीन मुलांना काही मार्गदर्शन असेल शेतकऱ्यांना तत्काळ मार्गदर्शन करत असते. परत आमच्या द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे द्राक्षाचे शेड्यूल असतं, हे शेड्यूल वाटप केले जातं, त्यानुसार आमचे नियोजन असते.
1: वेगवेगळ्या तुमचं काम सुरू आहे सामाजिक कार्य.
0: तसेच आमच्या ब्रह्मा स्पोर्ट क्लब आडगाव खेळाडूंनी बनवलेला ग्रुप आहे. या ग्रुपने ब्रह्मा स्पोर्ट क्लब आडगाव यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या ब्रह्मा स्पोर्ट क्लब आडगावने घडवलेले आहे. यामध्ये सांगायचं नक्कीच आनंद असा आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश शिंदे हा इथं आमच्या ब्रह्मा स्पोर्ट क्लब आडगाव या क्लबचा खेळाडू आहे. तो बी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. असे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आमच्या क्लबने बनवलेले आहे.
1: शेतीतून केवळ धान्य किंवा जे काही आपलं पीक आहे तेवढं न पिकवता समाजातून सुद्धा चांगले लोक पुढे वरती आले पाहिजे आणि समाज हा सुदृढ राहिला पाहिजे, निरोगी राहिला पाहिजे, यासाठी सुद्धा एक शेतकरीच पुढे येऊन त्याने जर काम केलं तर ज्याला आपण एक समाज जो आहे सर्वंकष चांगला गुणवत्तापूर्ण समाज जो आहे तो घडत असतो. असं उदाहरण तुमच्या आडगावामध्ये तुम्ही शेतकरी संघटना तुमची करते आहे.
0: अनेक पोलीस आमच्या गावामध्ये, अच्छा, खेळाव्यतिरिक्त पोलीस सैन्य दला सुद्धा अनेक खेळाडू आमच्या आडगावचे आहे.
1: गावाचं वैशिष्ट्य तुमचं एकूण हे असं तुम्ही सांगितलेलं आहे. दादा, द्राक्षाबरोबरच तुम्ही भाजीपाला ही तुमच्याकडे उत्पादन मोठ्या प्रमाणावरती आहे, मग हे कसं?
0: द्राक्षा व्यतिरिक्त आता नवीन टेक्नॉलॉजी टोमॅटो ग्राफ्टिंग.
1: अच्छा.
0: नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन वांग्याचं सायन असतं ते, त्याच्यावर टोमॅटोची ग्राफ्टिंग करून नवीन टेक्नॉलॉजी वापरतात ते. आम्ही आता मागच्या वर्षी लावलेली.
1: अच्छा.
0: खूप सुंदर म्हणजे रानटी झाड असतं खालचं वांग्याचं, त्याच्यावरती तांबट्याचं ग्राफ्टिंग करून वापरले जातं. त्यामुळे मातीमध्ये म्हणजे जे साईन चांगलं म्हणजे रानटी असल्यामुळं ते ऊन किंवा वारा किंवा थंडीमध्ये बळी पडत नाही, त्यामुळे रासायनिक खताचा अनेक खर्च वाचतो.
1: उत्पादन कसं मिळतं त्याचं?
0: नाही, उत्पादन चांगले त्याचे, जे म्हणजे त्याचे रूट झोन चांगले असल्यामुळं, पत्ती चांगली असल्यामुळं त्याचं फळही सुंदर असतं, त्याला मागणी खूप आहे. म्हणजे कडक असतं, टिकवून क्षमताही चांगली त्या टमाट्याची, त्यामुळे नक्कीच चांगले. हवामानामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये 8 ते 9 महिने प्लॉट चालतो, त्यामुळे तेजी मंदी बी सांभाळली जाते.
1: मग हे किती एकरवरती?
0: 2 एकरवरती टमाटर नवीन लागवड.
1: अच्छा. मग साधारण किती निघतं उत्पादन?
0: एकरी 2500 ते 3000 कॅरेट निघतं.
1: अरे वा, चांगलं आहे म्हणजे उत्पादन हे. तुम्ही याच्यासाठी काय प्रशिक्षण वगैरे घेतलं का? काय
0: प्रशिक्षण वगैरे? अनुभवाच्या जोरावर.
1: अच्छा. सगळं म्हणजे प्रयोगशीलता जी आहे ती तुम्ही कायम तुमच्या वेगवेगळ्या याच्याने करतच असतात. जसं आपण आता बोलता बोलता तुम्ही म्हणालात की वाल हे तुमच्याकडचं फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, तर त्याची गुणवत्ता, त्याचं वैशिष्ट्य काय आहे नेमकं?
0: वाल म्हणजे आडगावमध्ये खूप सुंदर असं आम्ही करत असतो. सर्वच आमच्या घरातले व्यक्ती वालाच्या नियोजनामध्ये 100% त्यांचं योगदान असतं. यामध्ये योग्य पाणी नियोजन, योग्य खत नियोजन हे सर्वात महत्वाचे असते. आणि यामध्ये सर्वात मोठं काम असतं त्याची जी शेंडाबाळी म्हणजे एक्स्ट्रा फूट असते ती काढण्यासाठी हे घरचे मजूर असते, म्हणजे घरचे माणसं असतील किंवा घरचे बाहेर असते, ही काम महत्वाचे करावं लागतं. हे काम आमचे घरचे व्यक्ती करता, बाहेरची व्यक्ती असतात, त्यामुळे वालासाठी परत न्यूट्रिशन मॅनेजमेंट असं नत्र स्फुरत पालाश हे आम्ही योग्य पद्धतीने देतो, त्यामुळे वालाचं उत्पादन खूप सुंदर असतं आमचं.
1: दादा पुन्हा आपण जरासं द्राक्ष तुमच्या जे निर्यातक्षम द्राक्ष आहे याच्याकडे आपण येऊयात. यावर्षी जर पाहिलं तर फार म्हणजे वातावरणाने दगास दिला सगळ्या हवामानाने द्राक्ष शेतीला, पण मग तुमचं किती म्हणजे यावेळेस तुम्ही कसे होतात म्हणजे फायदा तोटा काय काय झालं?
0: नाही यावर्षी द्राक्ष होती

0: हाँ हाँ
1: आमच्याकडे नव्हती अशी काही, पण कमी प्रमाणात होती.
0: हाँ हाँ
1: ज्या वेळी 150, 150, 200 म्हणजे 100 एकरी 100 ते 120 क्विंटल निघायची, या वर्षी 60 ते 70 क्विंटल निघाले. पण या वर्षी रेट 165, 170, 150 रुपये हे रेट असल्यामुळे एक सरासरी होऊन गेली. नियोजन चांगलं असल्यामुळं कमी प्रमाणात आले, पण
0: अगदीच म्हणजे फटका नाही बसला,
1: फटका नाही बसला, त्यामुळं एक नियोजन
0: चांगलं
1: चांगलं राहिले.
0: जे नियोजन आणि सगळ्यात महत्वाचं हे की तुम्हाला पुढचा अंदाज घेता आला पाहिजे, नाही का? त्या आपण कुठलीही शेती करताना, पीक घेत असताना, आणि तसंच निरीक्षण हे सुद्धा एक खूप महत्वाचं असतं आपल्या शेतीमध्ये. तर तुमचं कसं म्हणजे साधारण तुम्ही कसं काय तुमचं नियोजन ठरलेले?
1: नाही, नियोजन नियोजन म्हणायचं ठरलं तर सकाळपासूनच, म्हणजे सकाळपासून उठलेलं नियोजन असतं. सकाळी उठलं, बागात चक्कर मारणे, पिकांत चक्कर मारणे, काय प्रॉब्लेम आहे, वातावरणात पुढचं काय अंदाज आहे, हे घेऊनच पाण्याचं खताचं नियोजन हे केलं जातं. कारण शेती करायची ठरली ते स्वतः कष्ट केले तरच होतं.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे दुसऱ्याच्या भरोशावर नाही, स्वतः आम्ही पावडर मारतो, स्वतः खत नियोजन करतो, पाणी नियोजन स्वतःच करतो, त्यामध्ये बंधूचं नियोजन असतं, मग वडिलांचं बी सहकार्य असतं, आई वडिलांचं, म्हणजे घरच्या सर्वच व्यक्तींचं असतं,
0: हे
1: सर्व एकत्रित नियोजन केलं त्यावेळेस शेती होती.
0: म्हणजे शेती परवडते मग?
1: शेती परवडते 100% ना, पण त्यामध्ये कष्ट केले तरच परवडते. किंवा नवीन टेक्नॉलॉजी वापरून कमीत कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न कसं मिळेल, असं नियोजन करूनच शेती करावी
0: लागणार आहे. दादा, तुम्ही आपल्या युवा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? बरं,
1: युवा शेतकऱ्यांना सांगू, स्वतः जर शेती केली आणि योग्य वेळी केली, योग्य पाणी नियोजन, खत नियोजन केलं, तर नक्कीच शेती परवडते. शेवटी नैसर्गिक आपत्ती जर आली तर त्याला तर आपण काही करू शकत नाही. शेतकरी राजा राजाच असतो. निसर्गाने जर साथ दिली तर 100% शेतकरी राजाचे राजाच राहील. ज्याचे प्रामाणिक कष्ट आहे त्याचे जगणे रुबाबदारच राहील. मी सांगेल,
0: जे काही पुरस्कार मिळालेले आहेत तर त्या पुरस्कारांविषयी आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. त्यावेळेला तुमची काय प्रतिक्रिया होती स्वतःवरती?
1: नाही, जे आम्ही जे शेतीत काम करतो या कामाचीच पावती आम्हाला. त्या जर काम केलं नसतं तर आम्हाला ते पुरस्कार, ती विहिरी पाय करूनच आम्हाला ते पुरस्कार भेटलेले. पूर्ण त्याचे निकष असतात, त्या निकषाच्या आधारावरच मला हे पुरस्कार मिळाले. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जैविक काय वापरता, हिरवळीची खत वापरता का नाही, तुम्ही सामाजिक कार्य काय करता, तुम्ही प्रबोधन काय करता, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता का, म्हणजे सर्व निकष असतात, या निकषाच्या आधारावरच आम्हाला ते पुरस्कार मिळाले.
0: अच्छा, अनेक असे पुरस्कार तुमच्यापर्यंत चालत येऊत आणि तुमच्या शेतीमध्ये आणि शेतीत बरोबरच तुमच्या गावाचाही खूप चांगला विकास साधला गेला पाहिजे, झाला पाहिजे. आणि हो, अशा शुभेच्छा आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुम्हाला देते. आज किसानवाणी या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभाग घेतला या कार्यक्रमात आणि आमच्या शेतकरी बांधवांशी खूप छान गप्पा मारल्यात, मार्गदर्शनही मिळालं आमच्या बांधवांना त्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं. तुमचे आभार मानते. धन्यवाद,
1: खूप खूप धन्यवाद.
0: मंडळी, आपण ऐकत होतात भाजीपाला उत्पादक प्रयोगशील प्रगतशील युवा शेतकरी राधाकिशन मनोहर शिंदे यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत. आताच आपण ऐकलीत.

वापराव्यात. ओलाव्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी धान्याच्या गोण्या लाकडी फळ्यावर किंवा पॉलिथिन सीटवर ठेवाव्यात. धान्य कोठ्या किंवा डबे साठवायचे असेल तर कोठ्या कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा. कोठ्यांमध्ये कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा ही देखील एक प्रभावी पद्धत आहे. साठवण केल्यानंतर डब्याचे तोंड बंद करून हवा बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. गहू साठवणुकीसाठी मूलभूत अशा उपाययोजना कराव्यात. मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथे संपन्न होतोय. पुन्हा आपली भेट आहेच, तोपर्यंत मी आरती आपला निरोप घेते. नमस्कार. किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा.